प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात। हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना
अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम, दत्तात्रेय भव शरणम। संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार।

आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, निजज्येष्ठ शुद्ध एकादशी अर्थात 25 जून 2026। आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र। आज निर्जला एकादशी आहे। आज माता गायत्री जयंती। बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री रामदास बाबांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मानव वंशातल्या अनेक कुलशाखा ज्या ऋषींपासून प्रवृत्त झाल्या, त्या कुलशाखा प्रवर्तक ऋषींना गोत्र असं पारिभाषिक नाव आहे। विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य हे 8 गोत्र प्रवर्तक ऋषी आहेत। तपश्चर्या आणि ज्ञान प्रसार हे ऋषींचं सर्व प्रमुख लक्षण सर्वत्र वर्णिलं गेलेलं आहे। शरीर, वाणी आणि मन यांच्या ठिकाणचे दोष नाहीसे करण्याकरता शास्त्रविहित विशिष्ट कठोर कर्म आचरण हा तप या शब्दाचा सर्वमान्य अर्थ आहे। ती तपोरूप कर्म अनेक प्रकारचे आहेत, ज्यामध्ये कृच्छ्र, अतिकृच्छ्र, तप्त कृच्छ्र, सांतपन, चांद्रायण, पंचाग्नी साधन, वाताशन, शीर्ण पर्णाशन असे आहेत। अर्वाचीन काळात तपश्चर्येचा ऱ्हास झाल्यामुळे ऋषी उत्पन्न होत नाहीत। पूर्वजन्मातील तपश्चर्येमुळे अर्वाचीन काळातही काही श्रुतऋषी उत्पन्न होऊ शकतात असं आपस्तंभ धर्मसूत्रात लिहिलेलं आहे। शिक्षादी 6 वेदांग, न्याय वैशेषिक इत्यादी 6 शास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तुशास्त्र, स्मृती, धर्मसूत्र, कारिका, पुराण, इतिहास, भाष्य, वार्तिक इत्यादी सर्व ज्ञान भांडार आर्ष म्हणजे ऋषी प्रणीत आहे। ऋषींचं संध्या वंदन दीर्घकाळ चाले। दीर्घकाळ संध्या करण्यामुळे ऋषींना दीर्घायुष्य, प्रज्ञा, यश, कीर्ती आणि ब्रह्मवर्चस प्राप्त झालं। यज्ञादी कर्मांचं अनुष्ठानही ऋषी करीत असत। ऋषींनी सत्र केल्याचे उल्लेख ब्राह्मणादी अनेक ग्रंथांमध्ये सापडतात। निरनिराळ्या मंत्रांचा जप करणं हाही एक ऋषीचर्येचाच भाग होता। श्री रामाय नमहा या षडक्षर मंत्राचा जप केल्यामुळे ऋषी मुक्त झाले असं वर्णन वृद्धहारित स्मृतीत आलेलं आहे। सूर्यकुलात तू अवतार घेणार असल्याचं समजल्यावर तुझा सहवास घडावा म्हणून हे गर्ह्य जीवन म्हणजे पौरोहित्य मी पत्करलं असं अध्यात्म रामायणात वसिष्ठांनी रामाला सांगितलेलं आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 25 जून. सदाचरण परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधनं समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचं वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचं अगर पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखं नाही होणार. तसंच जितका त्याचा अर्थ कळला तितकं तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभार वाचलं आणि कृती केली नाही तर काय उपयोग. 4 मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असं म्हटल्याने कसं होईल. 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचं दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसं पुढचं दिसू लागेल. परमार्थाचंही असंच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसं होईल. त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावं म्हटलं तर कसं होईल. सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावं म्हणजे सर्व काही होतं. जेवायला बसलं म्हणजे पोट भरायचं राहतं का. खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे. पण याच्या उलट आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावं तसं आपलं झालं आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरं आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढलं तर त्यामुळे शेताचं नुकसान होतं हे जाणलं पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचं कारलं जरी केलं तरी ते खायला गोडच लागतं. तसं प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावं. आणि तो आपल्याला शक्य आहे असं जर पटलं तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसं तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकंच खरं. आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा. आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
2: वदनी कवळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल.
0: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं.
3: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे.
0: श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आणि स्वर दशरथ पुजारी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या घरी आहेत ह्याचा चोळाप्पाला अतिशय आनंद झाला। परंतु चोळाप्पाची सासू राधाबाई आणि पत्नी येसुबाई ह्या मात्र स्वामींच्या वास्तव्यामुळे कातावल्या होत्या, कारण त्या दोघी सोवळं ओळं पाळणाऱ्या होत्या। स्वामी समर्थांकडे कुणीही येत आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करीत हे ह्या राधाबाईंना आणि येसुबाईंना आवडत नसे, त्यामुळे स्वयंपाकघरातली त्यांची धुसफूस बाहेरच्या खोलीत समर्थांना स्पष्ट ऐकू यायची। समर्थ ह्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे। मधल्यामध्ये स्वामींवर विलक्षण प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याच नामात गर्क असणाऱ्या चोळाप्पाची स्थिती मात्र चमत्कारिक व्हायची। घरातल्या अन्नाचा साठा संपत आला होता। चोळाप्पा स्वामींच्या नादी एवढा लागला होता की पैसे मिळवण्यासाठी तो काहीही करत नव्हता। एक दिवस काय झालं तर राधाबाईंना उद्देशून स्वामी म्हणाले, आज घरात हालचाल दिसत नाही, स्वयंपाकाची काहीही तयारी दिसत नाही। तेव्हा राधाबाई म्हणाल्या, अन्न शिजवायला धान्याचा कण तरी हवा ना। राधाबाईंचं हे उत्तर ऐकून समर्थ मोठमोठ्याने हसू लागले। राधाबाईंची मानसिक परिस्थिती मात्र गंभीर झाली। समर्थांसारख्या सत्पुरुषाला आपण जेवण करून वाढू शकत नाही ह्याचं त्यांना दुःख झालं। त्यांच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागली। तेव्हा समर्थ म्हणाले, मी एवढ्यासाठी हसत होतो की घरात अन्नाचे प्रचंड साठे साठलेले असताना तुम्ही अन्नाचा दाणा नाही असं कसं म्हणता। स्वामींचं हे बोलणं ऐकून राधाबाई चकितच झाल्या। त्या जागेवरून उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या तर स्वादिष्ट अन्न त्यांची वाट पाहत होतं। सर्व डबे धान्यांनी गच्च भरलेले होते। राधाबाईंना स्वामी समर्थांच्या लीलांची जाणीव झाली। त्या बाहेर आल्या आणि समर्थांच्या पायांना स्पर्श करीत नमस्कार केला। दोघींची ही मन स्वच्छ झाली होती। त्यांनी स्वामींची ताकद ओळखली आणि दोघीही स्वामींना शरण गेल्या। स्वामींच्या कृपेने घर अन्नधान्यांनी भरून गेलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला कदाचित असं वाटलं की मी नामाविषयी वारंवार का सांगतो, तर त्याचं कारण असं आहे की नाम परमेश्वराचं दर्शन घडवतं। आपण एखादी वस्तू पाहतो, त्याचा आनंद लुटतो, परंतु वस्तू शाश्वत नाही। नामाचं तसं नाही, नाम शाश्वत आहे। कारण आपण ज्या परमेश्वराचं नाम घेतो तो परमेश्वर शाश्वत आहे। त्यासाठी नामसाधना आवश्यक आहे। नामाच्या आड आपल्या मनातले विचार येतात, त्या विचारांना पूर्णपणे विसरल्याशिवाय नाम दृढ होत नाही। आपण नाम घेताना जर प्रपंचाचा विचार आला तर नामात अडथळा येतो, म्हणून मनातून प्रथम प्रपंच काढून टाकावा लागतो, तरच नाम मनामध्ये घुमू लागतं। नामस्मरणामुळे वासनांचा क्षय होतो। एकदा वासना संपल्या की मनातले प्रापंचिक संदर्भ संपुष्टात येतात, म्हणून साधकाने नामातच राहणं अत्यावश्यक आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य या श्लोकामधून सांगतात की मन बुद्धी चित्त अहंकार हे मी नाही. परत नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे, म्हणजे कान मी नाही, डोळा मी नाही, नाक मी नाही, मी नाही नाही नाही, म्हणजे निषेध मुखानं वर्णन केलेलं आहे आत्मस्वरूपाचं की मी हे नाही. आता यामध्ये ज्ञानोबराय सांगतात की मन हे कसं आहे, एकतत्व नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी. हे मना, तू एक तत्व एक नाम मनामध्ये काय कर, दृढ कर, पक्क कर, म्हणजे त्या हरीला तुझ्याबद्दल करुणा येईल आणि त्या करुणेतून मग काय होणार आहे. राम कृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी, म्हणजे राम कृष्ण नामान मन हे उन्मन होणार आहे, म्हणजे मन चित झालं. आता जसं दोन पहलवान कुस्ती खेळू लागल्यावर एक हार होता आणि एक जीत होत असते. आता फुलाच्या दुकानामध्ये गेलं तर सगळे काय म्हणतात, हार द्या हार द्या हार द्या, म्हणजे सगळे हार मागत असते. असं कोणतंच ठिकाण नाही की माणसाला वाटतं की आपण हार मागावं. पण असं एक फुलाचंच दुकान असं आहे की जिथं मनुष्य स्वतः मुखानं काय म्हणतो, म्हणजे काय द्या. म्हणून हे मन हरत असतं कुठं, कारण संसारामध्ये मनाला किती जरी संसार दिला तरी त्याला हवंच वाटतं अजून, म्हणजे हा कटोरा काही भरत नाही. पण या मनाला जर आत्मानुभव दाखवला की हे मन भरत असतं, म्हणून माशी सगळ्यावर बसत असती पण विस्तवावर बसत नसती, आणि विस्तवावर बसली की अग्निरूप झाल्याशिवाय राहत नसती. तसं हे मन परमात्म स्वरूपाकडे वळतच नाही, म्हणून ज्ञानोबराय सांगतात इथ मनाचे एक बानिके जे दिखिले गुडीची या ठाया सोके, म्हणून आत्मसुखची कौतुके दावीत जायचे. म्हणून त्याला तो आत्मसुखाचा अनुभव दाखवत जा, म्हणजे त्याला काय लागन, ते काठोडी घोडे त्याला जशी चाल शिकवली तसं ते शिकत, म्हणून त्याला आत्मसुख कौतुक दाखवत जा की आपण आत्मा आहोत आणि माझ्या सहित हे सगळं काय आहे खोटं आहे, असं त्या मनामध्ये आत्मबोध प्रगट व्हावा. म्हणून हे मन उन्मन होत असतं. उन्मनी अवस्था कशाला म्हणतात की मन मनच राहत नाही, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. म्हणून दोन वृत्तीमधील अंतर ज्यावेळेस आपण पाहायला जाऊ त्यावेळेस खरी समाधी लागणार आहे. आता इथं उपाधी सुटली नाही तर समाधी लांब आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही. आपल्याला सगळ्या उपाध्या आहे, पत्नीची लेकराची बायकोची सगळ्या, म्हणजे नाते गोते सगळे आहेत ना आपल्याला. मग हे सगळे सोडायला सांगितले का, नाही. न लगती साया अस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण, म्हणजे सोडायचं काहीच नाही सांगितलं. काय सोडायचं, फक्त कल्पना सोडायचा, आणि कल्पना सुटत नाही म्हणून हा अहंकार आहे. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा, म्हणून ही कल्पनेची गाठ सुटली पाहिजे. आणि ही कल्पनेची गाठ कुठं आहे, अंतकरणात आहे, आणि ते अंतकरण प्रत्येकाला आहे, सूक्ष्म आहे, ते इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहे. आणि प्रत्येकाचा देह हा हे जगत आपल्याला इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आहे. मग शरीर जगाचं अंतकरणामध्ये होणारं प्रत्यक्ष ज्ञान हे स्थूल आहे, आणि अंतकरणाचं सगळ्यांना अंतकरणात होणारं ज्ञान हे इंद्रिया वाचून प्रत्यक्ष असल्यामुळं सूक्ष्म प्रत्यक्ष आहे. आणि त्याच अंतकरणामध्ये मी स्थूल शरीर आहे अशी कल्पना झालेली. आता ही कल्पना कोणी केली, हे ज्याचं त्यानंच केली, ज्यानं त्यानं ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये तो देह मी आहे असं मानलेलं आहे. म्हणून अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतकरण वृत्ती आहे तिला अहंकार म्हणतात. मग अहंकार सूक्ष्म आहे, अंतकरण सूक्ष्म, आणि अंतकरणातला अहंकार सुद्धा सूक्ष्म. मग सूक्ष्म असलेला अहंकार कशानं जाईल, तो पाया पडून जाणार नाही, उपासना करून जाणार नाही, भक्ती करून जाणार नाही, आणि योग याग करून सुद्धा जाणार नाही, समाधी घेऊन जाणार नाही, तर तो
विवेकाने संताच्या संगतीत आल्यानंतर आपला विवेक जागृत करावा लागतो. आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवति निर्मला. म्हणून आचार्य सांगतात की आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा निवाडा. आणि याचा निवाडा आचार्यांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये केलेला आहे. मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं. मी मन नाही, बुद्धि नाही, चित्त नाही, अहंकार नाही. कारण बुद्धि ही विषयाचे चिंतन करत असते, मग ती बुद्धि कामाची नाही. हरी बुद्धि जपे तो नर दुर्लभ तय आणि वाचेशी सुलभ रामकृष्ण. म्हणून हरी बुद्धि ज्या बुद्धिमध्ये हरीचा जप आहे अशी बुद्धि दुर्लभ आहे. आणि त्याला रामकृष्ण हे उच्चार करायला सोपा आहे. आणि रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी आणि कुठं हृदय मंदिरी स्मराकारे. आणि त्या हृदय मंदिरामध्ये एकदा का तुम्ही स्मरण करायला सुरुवात केली की मग काय होत असतं, ज्याच्या अंतकरणामध्ये नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र. आणि जर मग तीर्थाला जायचं का, तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र कुठ, ज्या अंतकरणामध्ये नित्य देवाचं नाम घोष चालू आहे. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा. त्याने काय होईल, तेने सदा चित्ता समाधान, मन आनंदित राहील. आणि हे मन विवेकानं आनंदित झालेलं आहे. म्हणून ज्याला विवेकानं आनंद झाला तो विवेकानंद आहे. तो प्रत्येकाच्या हृदयात आहे, त्याला जाग करा. विवेकानंद होऊन गेले का, आत्ता आहेत, आत्ता आहेत. म्हणून विवेकानंद आत्ता आहे, त्या विवेकाला तुम्ही जाग करा. आणि ते जाग करण्याचं काम सद्गुरु करत असतात. म्हणून आचार्य सांगतात आपल्याला की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्राला चाललोत पण नामस्मरणामध्ये चित्तच नाही तर ते सगळी तीर्थयात्रा काय झाली, व्यर्थ झाली. पैसे खर्चून व्यर्थ झाली. आणि बगर पैशाचं तीर्थयात्रेला न जाता जर आपण नामस्मरण केलं तर त्याला सगळे तीर्थ इथंच आहेत, घडलेलेच आहेत. म्हणून नाम आणि नामावर श्रद्धा पाहिजे. कारण आचार्य सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असायला पाहिजे. किती श्रद्धा असायला पाहिजे. जसं एका गावामध्ये नवीन पिंडाची स्थापना करायची, आज शंकराचार्यांची म्हणजे महादेवाचं मंदिर होतं आणि त्या पिंडीची काय करायची होती, स्थापना करायची. आता ते पिंड बरोबर सगळ्यांनी उचलून बसवली, कारण राजा होता, सगळी प्रजा होती समोर. आता ते म्हणले की बाबा बसवत असताना थोडीशी वाकडी बसली. कोणती वाकडी बसली तरी चालत नाही ना. तर ते देवबाप्पांना सांगितलं जी पतिव्रता स्त्री आहे तिनं याला बसवायला पाहिजे. आता सगळेजण माग सरकाय लागले. आता सगळेजण माग सरकता सरकता आता सगळ्याचा नंबर यायला, मग राणी साहेबाचा नंबर आला, ती सुद्धा माग सरकली. आता कायच करावं म्हणे, सगळा घोळका झाला ना तिथं, सगळा ती सगळी गर्दी. आता ती एक मेंढे पाळणारी ती धनगरीन बाई जात असताना ती म्हणली इतकी गर्दी कशाची, ती म्हणे पाहावा तरी. ती विचारलं, ते म्हणे काय नाही म्हणे, पिंड बसवत असताना थोडीशी क्रॉस बसली म्हणे, वाकडी बसली, तिला सरळ करायचं. पण वट असा हुकूम आहे की जी पतिव्रता स्त्री आहे तिनंच काय करायला पाहिजे, हे बसवायला पाहिजे, तिच्याच हातानं ही बसणार आहे. तर ती म्हणे त्याच्यात काय म्हणे एवढं, मी सरकवते म्हणे. तिनं जी बसवली तर ती थोडीशी अजून किंचित सांद राहीन अशी एवढीशी राहिली ती. ते म्हणे बस म्हणे काय झालं म्हणे, एखाद्या वेळेस मी कामात असताना त्यांनी मला पाणी मागितलं बाहेर जाण्यासाठी, देता नाही आलं कारण मी व्यस्त होते. इस लाईन की सभी रूट इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे असं आलं, त्याच्यात काय करणार मी. ते म्हणे बस म्हणे नीट, इथे बरोबर पिंड बसली ना. आता इतक्या स्त्रियामध्ये सगळ्या पतिव्रता नव्हत्या का, त्यांना विश्वास नव्हता, स्वतःवर विश्वास नव्हता, सगळ्या पतिव्रता होत्या. आणि ह्या बायला पतिव्रता होती आणि विश्वास होता. तसं सगळे जीव देव नाहीत का, आपल्या दिव्यत्वावर त्यांना विश्वास नाही, विश्वास नाही. आता सगळ्याला सांगावं की तुम्ही देव आहेत, तुम्ही देव आहेत, ते म्हणजे या आम्ही कशाचे देव, आम्हाला तर घेऊ वाटायला लागलं.
कारण प्रत्येकाला वाटतं की आपण उपाधी सहित आहोत आणि उपाधीच्या धर्माचा आपण स्वीकार केल्यामुळं आपल्याला आपलं दिव्यत्व लक्षात येत नाही. म्हणून येथ आत्मा आत्मयाचे ठाई, देखि जे देहीचा धर्म देही, ऐसे जाणणे जे पाही आन आहाती अर्जुना, असे हजारातून लाखातून कोटीतून म्हणलं तरी चालेल, पण एखादा विरळाच आहे. वीरश्रीच्या पोटी एकलाच जन्म घेस, म्हणजे युद्धामध्ये कोण तिथं ध्वज फडकवतो आपला? एखादाच सैनिकाचे घाव झेलत झेलत झेलत जातो का? सगळेच जाते, एखादाच जात असतो. तसं ह्या मायेच्या रिंगणातून पलीकडे एखादाच निघतो, कारण आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी, परी विपलीच विपाईलेच्या थडी एकलाची निघे. हे सगळ्यांनीच उड्या मारल्या आहेत कंबर कसून, पण पलीकडं कामून नाही गेले, कारण हे अलीकडंच आसक्तीमध्ये अडकलेले आहे. सगळ्यांना मायांनी काय झालेलं आहे? पछाडलेले आहे, हे झपाटलेले आहेत. कशाने? मायेनं. मायेचं विघ्न पडलेलं आहे. म्हणून इथं माऊली सांगतात की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकाच अंतकरणाचे चार भाग आहेत. आता यामध्ये मनाची देवता चंद्रमा आहे आणि याचं काम आहे संकल्प विकल्प करणं. बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, हिचं काम आहे निश्चय करणं. चित्ताची देवता नारायण आहे, त्याचं काम आहे चिंतन करणं. अहंकाराची देवता रुद्र आहे आणि त्याचा काम आहे अहंपणा. हे काम कोणी केलं? मी केलं. आणि या अंतकरणामध्ये सुखदुःखाचा प्रत्येकाला अनुभव येत असतो. म्हणून हे शरीर भोगायतन आहे. शास्त्रामध्ये याला काय म्हटलेलं आहे? हे भोगायतन आहे. म्हणून आपण मन आहोत का? का मनात आलेल्या संकल्प विकल्पाला जाणणारे आहोत. म्हणून श्रीराम गुरु पंचीकरणात सांगतात, शिष्यानं शंका केलेली आहे, गुरुदेव देव कोणाला म्हणावं, को देवहा? त्यावेळेस सद्गुरु उत्तर देतात, यो मनस्साक्षी, जो मनाला जाणतो तो देव आहे. ही युक्ती आहे. को देवहा यो मनस्साक्षी, हे शास्त्र प्रमाण आहे. आणि तुमचा अनुभव आहे की तुम्ही तुमच्या मनाला जाणता? मग अनुभवानं युक्तीनं आणि प्रमाणानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहात. आता कोणतं प्रमाण पाहिजे? म्हणून आता प्रमाण कशाला? सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी आहोशी. तुम्ही सिद्ध आहात, तुम्हाला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी. आता कोणाला विचारायचं का की मला रूप दिसन का न दिसन? विचारायची गरज नाही, डोळे आहे ना आपल्याला. मग डोळे असणाऱ्याला रूप दिसतच असतं, कान असणाऱ्याला शब्द ऐकू येतच असतो. तसं ज्याला मनुष्य देह आहे त्याला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यानं त्या अधिकाराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ही प्रतिज्ञा होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसं साधू संत आपल्याला सांगतात की तुम्ही सच्चित आणि आनंद हे तुमचा स्वरूप सिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवायलाच पाहिजे. तरच या नरदेहात आपल्याला जागा आहे, नाहीतर कमी व्हा. कोरोना होऊन का व्हा? कमी व्हा. मनुष्य देहीची निज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलो कोणी दिला? कृपा करून दिलेला आहे आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपण अधिकार संपन्न आहोत. आपण कुठं आलो याचं भान असायला पाहिजे. आपल्याला कोणता अधिकार आहे याचं भान असायला पाहिजे. आणि आपण काय ऐकायला बसलो याचंही भान असायला पाहिजे. म्हणून आज योगायोगानं गीता जयंती, मोक्षदा एकादशी, याला मौनी एकादशी म्हणतात. कारण मौन बाळगायला पाहिजे. का? कारण कोणाबद्दल बोलावं? ज्याच्याबद्दल बोलावं ते जगत खोटंय. आत्म्याबद्दल बोलावं तर आत्मा खरा आहे आणि तो मी आहे. आत्मरूपानं दर्शन झालेलं आहे ना. गुरु तेथे ज्ञान. सद्गुरु म्हटलं की तिथं काय असतं? ज्ञान असतं. त्या ज्ञानाचा आम्हाला काय फायदा? त्याला ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानानं तुम्ही आत्मा आहेत असं तुम्हाला आत्मरूपानं दर्शन घडत असतं. आणि दर्शन झाल्यावर काय होत असतं? दर्शनी समाधान आची जैसे. दर्शनातून समाधान. जी आज आपली घोडदोड चालू आहे, जी पळापळी चालू आहे, सगळे पळायला लागलेत. ते म्हणले पळा रे पळा, आभाळ फाटलं पळा रे पळा, सगळे पळायला लागले. म्हणजे विकासाकडे चाललेत का मृत्यूकडे चाललेत? हे मृत्यूकडे चाललेत. कुठे चाललेत हे?
नाही नाही घर बांधायचं, लेकरं बाळ सांभाळायचे, लग्न करायचे, सगळं करायचं, मग काय करायचं? त्याच्या पुढं काय? त्याच्या पुढं म्हणजे मरायचंय. मग सगळं करून मरण्यापेक्षा न करून मेलेलं काय वाईट? मृत्यू हा अंतिम सिद्धांत आहे, पण तो समजला पाहिजे. मृत्यू काय आहे, कोणाचा आहे? काल आपण विषय घेतला की मृत्युर्वये प्रमदहा, मृत्यू काय आहे? कल्पना आहे. भीष्माचार्य महाभारतामध्ये सांगतात की मृत्यू म्हणजे कल्पना आहे, मूर्खपणा आहे, अज्ञान आहे. कारण ज्याला मरण आहे त्याला कळतं का? आणि ज्याला कळतं त्याला मरण आहे का? कारण एक वेळेस आचार्य आपल्या ध्यानामध्ये बसलेले असताना एका व्यक्तीनं त्यांना फड फड फड फड शिव्या दिल्या आणि निघून गेला. तो परत थोड्या वेळानंतर तो व्यक्ती आला आणि आचार्यांना क्षमा मागू लागला. आचार्य मला क्षमा करा, मी तुम्हाला बरंच काही न बोलावं ते बोलून टाकलो, चुकलो मी. त्यावेळेस आचार्यांनी दिलेलं फार समर्पक उत्तर आहे, अरे तू ज्याला पाहून शिवी दिली त्याला कळत नाही, आणि ज्या मला कळत त्याला तू पाहिलंच नाही. त्याबाहेर अदृश्य दर्शने संतांची रवी दीप हिरा दावीती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. सूर्यानं आपल्याला दिसणाऱ्या वस्तू कळतात, सूर्य नसल्यावर चंद्राच्या प्रकाशानं आपल्याला दिसणाऱ्या वस्तूचं ज्ञान होत असत, आणि आमोशेच्या दिवशी चंद्रही नसतो, मग दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तूचं ज्ञान होत असत. आता दिव्यातलं तेलही संपलं तर मनाच्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तूचं ज्ञान होत असत. आता ते मनही अज्ञानात लीन झालं तरी आपण सकाळी उठून सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. म्हणजे कुणी ना कुणीतरी जाणणार आहे ना, आणि ते जाणणारं तुमचं स्वरूप आहे. जाणीव चैतन्य ते तुमचं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही कधी झोपता? तुम्ही म्हणता मला झोप लागली, मग हे कुणी जाणलं? तुम्ही झोपतच नाही. ज्या मनात कळणं व्हायला लागलं ते मन झोपी गेलं, ते मन अज्ञानात लीन झालं, आणि ते मन अज्ञानात लीन झालं म्हणून कळण्याचा व्यवहार नाही झाला हे तरी तुम्हाला कळालंच ना, मग तुम्ही कधी झोपता? म्हणून न जागरण नमे स्वप्न कोवा सुषुप्ती, म्हणून तुम्हाला जागही म्हणता येत नाही, झोपलेलंही म्हणता येत नाही. तुम्ही कसे आहात? सदा तुम्ही जागृतच आहात. म्हणून ती काय आहे? को जागृती. जाग कोण आहे? साधू संत आपल्या स्वरूपावर जाग आहेत, आणि आपण त्या स्वरूपावर झोपलेलो आहोत. बोल बोले आबोले, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडले गा, वासुदेव करीतो फेरा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब नेदा तरी जातो माघारा गा. कोणी काहीतरी दान पुण्य करा की मी न मरणारा परमात्मा आहे असं स्वीकार करा, कबूल करा. आणि हेच आपण साधू संतांना दिलेलं दान आहे. आपण काय देऊ शकतो? ही सगळी काया जरी झिजवून त्याला अर्पण केली तरी त्यांचे उपकार फिटत नाही. आई वडील आणि गुरु यांचे उपकार फिटत नसते. केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दान गा. तुम्ही अक्षय परमात्मा आहात हे कळून देण्याचं दान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, अभयत्व दिलेलं आहे. मग आपल्या अंतकरणामध्ये मृत्यूची भीती राहते का? का? कारण आपण उपाधीहून वेगळे आहोत म्हणल्यावर, कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. कारण या उपाधीमध्ये गुप्त रीतीनं आहे. गुप्त का म्हटलं? कारण तो इंद्रिय मन वाणीचा विषय नाही. म्हणून मन वाणी बिनरूप अशी संज्ञा आहे. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे आपलं स्वरूप हे सूर्यानं चंद्रानं मनानं वाणीनं प्रकाशित होत नाही. अशी अतिइंद्रिय सूक्ष्म वस्तू आपण आहोत, आणि आत्ता आहोत, इथं आहोत, प्रत्यक्ष आहोत, माहीत आहोत, आणि ती तुम्ही आहोत. बरोबर. म्हणजे सर्वा घटी राम देहा देही एक, म्हणजे अनेक देहामध्ये जो प्रगड देही आहे तो एक आहे. म्हणून गीता गीता गीता
वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा। निष्ठ वाणीनं गीता गीता गीता जर म्हटलं तर त्या व्यक्तीला परत पुनरावृत्तीचा दोष लागत नाही। नित्य नेम वाचे वदता अक्षरे, ह्या गीतेमधील जे अक्षर आहे ते जर आपण नित्य नेमानं बोलू लागलो, अभ्यास करू लागलो, भव सिंधू तरे अर्धक्षणे, अर्धक्षणातच काय होतो तो या भवसागरातून पार पडतो। किती? अर्धक्षण। आता आपला किती दिवसाचा करार आहे पती पत्नीचा? ती म्हणजे सात जन्माचा सात जन्माचा आहे मग ते। आणि ह्याला किती वेळ लागायला लागला आत्मज्ञान होण्यासाठी? किती वेळ लागतो? तुका म्हणे एका क्षणाचा करार पायी का पार सुख भोगी। एका क्षणामध्ये काम होऊ शकतं पण नियत पाहिजे। नियत वैशी बरकत। जसं मन असल तसंच होणार आहे, कारण जशी बुद्धी असेल तसं सुचत असतं। अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, नाहीतर एके ठिकाणी एका कथेमध्ये तो श्रोता झोप घेऊ लागला तर ते कबीरदास म्हणतात की ही कथा देवाची चालू आहे आणि इथं झोप कस काय घ्यायले तुम्ही? बोले म्हणजे कथा अल्लाह की सुनता है वहा मुर्गी का सोता है। काय बोलणं कबीरदासाचं? कथा अल्लाह की सुनता है वहा मुर्गी का सोता है। म्हणजे त्यांचं बोलणं जे आलंय लागते पटकन, लागायलाच पाहिजे। साधू संतांचं बोलणं लागायला पाहिजे, कारण लागल्याशिवाय लेखी बोले सुना लागे। म्हणून सुनाला वाटतं की बाबा चला आपण सुद्धा गडबड करावं। म्हणून जी सासू सासऱ्यांचा आदर करते, नवऱ्याचा सन्मान करते, ती खरी मदर इंडिया। कोण आहे? सासू सासऱ्यांचा करते आदर आणि नवऱ्याचा करते ठेवते, हां म्हणजे तिचा आदर करते, आणि तीच आहे इंडिया मदर, म्हणजे ती भारतीय स्त्री आहे। कारण ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये अशा स्त्रिया जन्मलेल्या आहेत की ज्यांनी शिवबाला तयार केलेला आहे, ज्यांनी आपल्या मुलाला पाळण्यामध्येच उपदेश केलेला आहे।

आई त्या बाळाला पाळण्यामध्ये झोका द्यायला लागली आणि ते बाळ कुठं आहे अजून पाळण्यात आहे आणि तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करते ही मदालसा। या मदालसा मातेनं आपल्या पाळण्यात झोपणाऱ्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून खरी जागृती दिलेली आहे, याला स्वरूप जागृती म्हणतात। आणि ही जागृती गीता देवी देत आहे तुम्हाला आम्हाला आजही ही गीता दिली। एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंदे, म्हणजे त्याला पुरुषोत्तम दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात। कारण उत्तमा पुरुषत्वन्य परमात्मेत्यु धारुत आहात, यो लोक त्रैमाविश्ये बिवर्तव्य ईश्वर आहात। म्हणून क्षर आणि अक्षर, प्रकृती आणि पुरुष, म्हणून याच्यामध्ये विवेक जर केला तर प्रकृतीचा बाध होत असतो। कारण पत्नी ही पतीच्या अधीन असते, तसं प्रकृती ही पुरुषाच्या अधीन असते। म्हणून प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही आहे। सांख्यशास्त्राने निवाडा केला पण प्रकृती आणि पुरुष दोन्ही सत्य मानले, इथं चुकलं बाबा। म्हणून चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती आहे, ते हरी कोण आहेत? तुम्ही आहात असं कोण सांगतं? ही श्रीमद भगवद्गीता सांगते। कारण श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवंतानं गायलेलं आपलं गीत आहे। भगवान गा रहे हे कोणाला? तुम्हाला। तुम्हाला आम्हाला भगवान गायला लागले। जसं आई रडणारं लेकराचं रडणं थांबण्यासाठी अंगाई गीत गाते, तसं भगवंतानं जीवाचं रडणं थांबण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे आपलं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता। नाही तर आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितलं, आपलं काय, आपण मोकळे तसं नाहीये। भगवंतानं तुम्हाला आम्हाला आपलं रडणं थांबण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता। की गीता हे सप्तशती मंत प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदिली, असे मोहरूपाचा जो महिषासूर आपल्या अंतकरणामध्ये थैमान घातलेला आहे त्याचा नाश करण्यासाठी ही भगवती गीता देवी प्रगट झालेली आहे। आणि ह्या भगवद्गीतेतले एक एक मंत्र काय आहेत तर ज्ञानोबराय सांगतात। आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र, आत्मा अवतरणविते मंत्र, संसार जिनिते हे शस्त्र अक्षरी। याच्यातील एक एक अक्षर हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे। तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे मंत्र आहेत। ही निष्ठ बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला भाग नाही बरं। म्हणून जगदवंदनीय नामदेव महाराज याच्याबद्दल वर्णन करतात ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी होवी अनुभवावी म्हणजे काय करत, कनिष्ठ वाचत भोकत बसायचं नाही, त्याचा अर्थ ध्यानात घ्यायचा। काय सांगतात माऊली? म्हणून स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ब्रह्मानंद प्रगट व्हावा अशी ही लहर आहे। म्हणून ज्ञानाभय अलंकारो सर्व सुखाची लहरी। रेडिओमध्ये काय येतं? ध्वनी लहरी येतात। आणि टी व्हीमध्ये ध्वनी अधिक रूप लहरी येतात। मोबाईलमध्ये ध्वनी लहरी, ते म्हणजे रेंज नाही, रेंज नाही म्हणजे तिथं लहर अजून आली नाही, तुम्ही रेंजमध्ये या, थोडं अलीकडे या, अलीकडे या, हा आता ऐकू यायलं म्हणजे रेंजमध्ये या। तसं आपण साधू संतांच्या रेंजमध्ये या, कसं मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त। अंकिला म्हणजे साधू संतांचं बोलणं आपण हृदयातून ऐकायला पाहिजे, मग त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो। म्हणून इथं सांगतात की एका जनार्दनी गीतार्थी, गीतेचा जो अर्थ आहे तो जे ध्यानात घेतात, पठने श्रवणे सर्वाशी मुक्ती, जे ऐकतात जे पाठांतर करतात त्यांना मोक्ष प्रदान होत असतो। ऐसे पार्वती प्रती शंभू बोले, शंभू म्हणजे महादेव सांगायला लागले हे पार्वती, पार्वती मातेला हे ज्ञान सांगितले। म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। इथून एकाने एकाला सांगितले, पण ज्ञानोबराय म्हणले मला तसं नाही करायचं। ज्ञान देवा सार सोजविले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले।
अशा पद्धतीनं गीतायाम पुस्तकम यत्र यत्र पाठ प्रवर्तते तत्र सर्वाणि तीर्थानि प्रयागादीनि तत्र वै, जिथं गीतेचा पाठ किंवा आपल्या घरामध्ये ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, तर तिथं सगळे तीर्थाची वास करत असतात, सगळे तीर्थ तिथं येऊन राहत असतात। मग हे कुठं जाते? तीर्थयात्रेला। पण लक्षात यायला पाहिजे की आपल्या घरी सगळे तीर्थ आलेले, कारण श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे? सगळ्या तीर्थांचा राजा आहे। म्हणून हे ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, म्हणून हे ज्ञानोबा आहेत, हे तुकोबा आहेत, हे सगळ्यांनी आपल्याला जाग केलेले। गीता मे परमा विद्या, गीता म्हणजे परम विद्या आहे, म्हणजे ही मरणाला मारणारी विद्या आहे। ब्रह्म रूपाण संशय, इथं त्याला प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानच होणार याच्यामध्ये संशय नाही। म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप, निश्चयात्मक निश्चय 100% हे असं होणारच आहे। तुम्हाला किती पक्का निश्चय बाबा की तुम्हाला आता बाळंतरोग होणारच नाही? असू यायला लागलं की तुम्हाला दिवस जाणार नाही, हे किती पक्क आहे? जितकंच पक्क आहे की तुम्हाला मरण नाही, पण एवढी श्रद्धा। म्हणून तितका विश्वास पाहिजे। विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुणी, कारण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची, तुरतदान महापुन उधार दान पापन पुन की वैष्णवांचा माल कसा आहे? निका आहे। म्हणून तुका म्हणे केला निवाडा रोकडा, खन खन आहे, चिल्लार चाललार नाही आपलं। म्हणून ह्या हातावर मुखिनाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची। म्हणून परमार्थ कसा आहे? चोख आहे। व्यवहार आपण कसा करतो? चोख करतो। आज नगद कल उधार, तसं परमार्थ सुद्धा तुम्ही तसाच करा की आता मी नाव घेतलं ना, आताच मला लक्षात यायला पाहिजे की मी कोण आहे, मी सच्चिदानंद रूप परमात्मा आहे, याच्यामध्ये संशयच नाही हो। कारण गीता मे परमा विद्या ब्रह्म रूपाण संशय, अर्ध मात्राक्षरा नित्या स्वानिर्वाच्य पदात्मिका, अर्ध अक्षर जरी जो कोणी उच्चार करण याचा तर त्याला हे अक्षरधाम प्राप्त होत असते। यत्र गीता विचारश्च, जिथं गीतेचा विचार होतो, पठनम पाठनम श्रुतम, कुणी पाठ करतं कुणी ऐकतं, तर तिथं काय असतं? तत्राहम निश्चितम पृथ्वी निवासामी सदैव, ही तिथं माझा सदैव वास असतो। एक वेळ मी लक्ष्मीजवळ नसणार, पण मी त्या भक्ताच्या घरी असणार जिथं गीतेचं वाचन होतं, गीतेचं श्रवण होतं, गीतेचं उद्गार होत असतो, जिथं गीतेबद्दल बोलल्या जातं तिथं मी प्रत्यक्ष रूपाने प्रगट होत असतो। म्हणून कीर्तनीचा देव अनुया वैकुंठी, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, म्हणून त्या वैकुंठातल्या देवाला आम्ही इथं कीर्तनात आणू मृत्यूलोकात आणू का? कारण संत भार पंढरीत कीर्तनात गजर, तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा। कारण असा वैकुंठ सोडून तो देव या मृत्यूलोकात का आला? कारण इथं संतांचा वास आहे। म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता हे मूळच काय आहे? सोनं आहे। आणि ज्ञानेश्वरी म्हणजे हे काय आहे? त्याचा दागिना आहे। जसं सोन्याचा तुकडा आहे आणि सेवन पीस आहे, कोणतं शोभलेलं आहे बाबा? सोनं तर दोन्हीकडे, पण हे शोभलेलं आहे। आणि ज्याच्यावर ज्ञानेश्वरी शोभली ती ही श्रीमद भगवद्गीता आहे, आणि आज त्याची जयंती आहे। म्हणून या गीतेचं निदान काय आहे हे 2 मिनिटात आपण घेऊ, की आजी श्रवणेंद्रिय निमाले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे। आज हे कान तृप्त झाले, कारण आतापर्यंत या कानानं असं कधीच ऐकण्यात आलं नाही, आणि आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती, ते आज प्रत्यक्षात या कानानं ऐकण्यात आलं। याला अपूर्वता म्हणतात। याला काय म्हणतात? अपूर्वता। हे कधीच ऐकलं नाही की तुम्हाला वाटलं का की न मरणं असतं म्हणून? कल्पनाच केली नाही। बरं, कुणी सांगितलंही नाही की न मरणं असतं म्हणून। बरं, आपल्याला स्वप्न पडले तर ते कसे पडले?
मरण्याचेच पडले मग न मरण्याचं स्वप्न पडलं का? पडलंच नाही, कल्पनाच नाही केली आपण स्वप्नात सुद्धा. म्हणून आजी श्रवणेंद्रिय पहाले या कानानं आज मी माझं न मरणं पाहिलं म्हणतात. आता पाहणं डोळ्याचा धर्म आहे आणि ऐकणं कानाचा धर्म आहे. पण कानानं पाहिलं म्हणजे काय? कानानं जाणलं की मी न मरणार आहे. जे येणे गीता निधान देखील, गीतेचं निधान काय आहे? निधान म्हणजे ठेवा. म्हणून आपल्या जीवनाचा काय आहे? ठेवा काय आहे? तो आपलं निधान हेच आहे की न मरण्यामध्ये जीवाचं हित आहे. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. कारण संचित आणि क्रियमान मध्ये काय आहे? फळ शुभ आणि अशुभ, सुख आणि दुःख हे दोनच आहेत. सुख संपलं की दुःख येतं, दुःख संपलं की सुख येतं. हे येणारे आणि जाणारे आहेत. मग आपण येणारे आहोत का जाणारे आहोत? आपण आल्या गेल्याचे का शंभूतेल्याचे? आल्या गेल्याचे नाही शंभूतेल्याचे. नाही जात येत कोठे फिरून या, कसे आहात महाराज तुम्ही? अहो अखंडित जैसे. म्हणजे येणे गीता निधान देखील की स्वप्नाची परी हे तुकले साचा सरीसे. म्हणजे आपला विश्वास बसत नाही की न मरणं असतं. कारण 350 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितलेलं आहे, अमर हा अमर हा. एकदा नाही दोनदा सांगितलं. खरे की पहा खोटे, हे खरंय का खोटं तुम्ही तपासून पहा. तुम्हाला मरण नाही हे खरंय, हे तपासून पहा. न म्हणा देह माझा आईसा मग भरवासा. तुम्ही या मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजू नका, म्हणजे तुम्हाला पक्का विश्वास बसणार. अशी तुकोबरांची जहाल वाणी आहे, परखड वाणी आहे. आणि ही वाणी सत्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा चळचळ कापतो. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ तुम्हाला आम्हाला शिकवलेला आहे. योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला आपल्याला साधू संत आचार्य आणि श्रीमद भगवद्गीता देत असते. म्हणून थोडासा विषय आपण चिंतन केलं की आज गीता जयंती आहे आणि आजच भगवंतानं आजच्या दिवशी अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या आत मधोमध रथ घेतलेला आहे आणि अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरांनी आपल्या भाषेमध्ये केलेला आहे. 700 श्लोकामध्ये श्रीमद भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये सांगितलेली आहे. 3 तास लागतात भगवद्गीता वाचायला. आणि त्याच संस्कृत भाषेचं रूपांतर ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्यासाठी 9000 ओव्यामध्ये करून ठेवलेलं. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. 56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारी. हे जन्म मरणाच्या चक्रातून सागरातून पार पडण्यासाठी ही की तयार झालेली नाव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आपल्याला कुठे जायची गरज नाही. भावयुक्त अंतकरणानं जर आपण ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन केलं, दररोज 5 ओवी जरी वाचली, तरी एक दिवस असा येईल की आपल्यावर साक्षात श्रीहरीची कृपा होईल. राहिलेला विषय नाही. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समारोह श्रीमद दासबोधाचा 5वा दशक चालू आहे. समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे. काही वय आपण पाहिल्या सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, फोडून शब्दाचे अंतर वस्तु दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव. वेदांनी जे सांगितलं, शास्त्राने सांगितलं, महानुभाव जे काही मोठे मोठे महापुरुष होऊन गेले ते सर्वांचा शेवटी अनुभव एकच आहे. साधना भिन्न भिन्न असतील, मार्ग थोडे भिन्न असतील, परंतु अनुभव जो प्राप्त करून घ्यायचा आहे तो एकच आहे. तोच एक गुरु राव ऐक्य रूपे. म्हणजे सद्गुरू आहेत, सद्गुरू देखील तोच अनुभव सांगतात. आता काही मंडळींचं असं असतं की पहिल्यांदा शास्त्राचा अभ्यास करून मग सद्गुरूंच्या कडे जायचं, आणि शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं साधनेनं प्राप्त करून घ्यायचं. पण एखाद्याला जरी शास्त्र समजलेलं नाही, त्याचा अर्थ काळचा कळला नाही, तरी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते सद्गुरू आहेत असं गृहीत धरून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे साधना केली तर जो शास्त्रात सांगितलेला आहे तोच अनुभव त्याला येऊ शकतो. किंवा त्या वाटेनं चालत असताना जो जो अनुभव येत असतो सद्गुरूंच्या कृपेने साधनेने, आणि त्यामुळे त्याला शास्त्र ग्रंथ संत वाङ्मय कळायला सोपं जात. कारण सगळ्यांच्या मध्ये अनुभव एकच एक आहे. त्यामुळे काय होतं, संदेह निशेष जाळी. सद्गुरूंची कृपा झाली, साधना व्हायला लागली, हे कोणत्याच प्रकारचा संशय संदेह मनात राहत नाही. निशेष जाळी, सर्वच्या सर्व संदेह जातात. निसंदेह असा तो शिष्य होतो. स्वधर्म आदरे प्रतिपाळी. सद्गुरु असतात ते स्वतःही आपल्या वाट्याला आले जे कर्म आहे स्वधर्माचा आदराने प्रतिपालन करणारे असतात, आणि शिष्यालाही तेच सांगतात की तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, जे विहित कर्म आहे, ते अत्यंत आदरपूर्वक त्याचं आचरण केलं पाहिजे, किंबहुना अनुष्ठान केलं पाहिजे. त्याच्या पाठीमाग भाव भक्ती पाहिजे, पावित्र्य पाहिजे, आणि सगळ्याचा मोहरा जर असेल तर तो आत्मदर्शनाकडे पाहिजे. त्यामुळे स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूची नेहमी. जे वेदात सांगितलेलं नाही, शास्त्रात सांगितलेलं नाही, असं काहीही करायचं नाही. याच्यावर सद्गुरूंचाही कटाक्ष असतो, आणि शिष्यांनाही तसंच करावं अशी त्यांची इच्छा असते. जे जे आता ह्याच्याबरोबर सद्गुरु कसे नसावेत ते सांगण्यासाठी पुन्हा समर्थ म्हणतात, जे जे मन अंगीकारी ते स्वय मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. किती कडक बोलतात ते. चांगल्या मार्गाने जाणार आहे सद्गुरूंचं जेवढं महात्म्य सांगितलं जातं त्याचबरोबर जे गुरु नसताना गुरु आहे असं भासवतात त्याच्याबद्दल सर्वच संतांना मोठी चीड आहे. ते म्हणतात, जे मनात येईल त्या त्याप्रमाणे मुक्तपणाने आचरण करणारा जो कुणी असेल त्याला गुरु म्हणता येत नाही. गुरुनी जन्मजन्माच्या आणि हाई जन्माच्या साधनेनं देह मन बुद्धीला अशी एक शिकवण लावलेली असते, अशी एक शिस्त लावलेली असते, अशा तऱ्हेचं एक आदर्श वर्तनाची सवय असते की त्यांच्या हातून वेडवाकडं घडणार नाही. मन इकडं तिकडं निषिद्ध गोष्टीकडे काम्य गोष्टीकडे जाणारच नाही मुळे. पण जर एखाद्याचं जात असेल, त्याचा आचार विचार जर बोध आहे आणि त्या बोधाच्या दिशेनं जात नसेल, वेडवाकडं काही होत असेल, तर त्याला ते म्हणतात तो गुरु तर नव्हे भिकारी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपणही मुक्त वाटतात आणि शिष्यासनं लावी ती साधनं, न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे. जे स्वतःवरही बंधन नको आणि शिष्यालाही बंधन नको असेही काही सो कॉल्ड गुरु असतात. ते शिष्याला सांगतात, माझ्या तुझ्यावरती कृपा वरद हस्त ठेवलेला आहे, तू काही चिंता करू नको, तुझा तुझं काम कर जे काय असेल ते. म्हणून पुष्कळ वेळा बरीचशी रजोगुणी मंडळी आपला उद्योगधंदा चांगला चालावा, आपलं जे काही समोर घेतलेलं काम बरं वाईट जे काय असेल त्याच्यात आपल्याला भरभराट मिळावी यासाठी एखाद्या गुरुना
आपल्या त्यांचा फोटो घेऊन आपल्या मोठ्या हॉलमध्ये बंगल्यामध्ये टांगून ठेवतात आणि यांच्या कृपेने सगळं झालेलं आहे असंही म्हणत असतात. सद्गुरु जर ते असतील ते कधीच त्यांच्या वेड्या वाकड्या कर्मांना उत्तेजन देणारे असणार नाहीत. ते उलट त्याला इंद्रिय दमन करायला सांगतील, इंद्रिय ताब्यात ठेवायला पाहिजेत असं सांगतील, साधना करायला पाहिजे असे सांगतील. आणि असे जर करत नसतील तर ते जे गुरु असतील ते गुरु आडक्याला तीन मिळाले तरी त्याच्यावे त्यांच्या वाटेला जाऊ नये शिष्यानी. इथे एक गोष्ट पक्की आपण लक्षात घेतली पाहिजे की गुरु शिष्य किंवा हे पारमार्थिक ग्रंथ जेव्हा आपण वाचतो अभ्यासतो चिंतन करतो तेव्हा पक्क एक मुद्दा लक्षात ठेवायचा की त्या व्यक्तीला भगवंतच प्राप्तव्य आहे. नरजन्मात येऊन आत्मदर्शन ईश्वर दर्शन हेच अभिप्रेत आहे. संसारिक कुठल्याही गोष्टीसाठी तो गुरूंच्याकडे जात नाहीये किंवा ह्या ग्रंथांचा अभ्यास चिंतन मनन करत नाहीये. त्यांच्यासाठीच खरं म्हणजे हे ग्रंथ आहेत. पण ह्या ग्रंथाचा उपयोग जर दुसऱ्या अंगाने केला जात असेल तर त्याच्याविषयी आपल्याला इथं काहीही बोलायचं नाही. परंतु त्याला शिष्य म्हणता येत नाही आणि त्याला सांगणारे ते सद्गुरूही म्हणता येत नाही. म्हणून नेमकेपणाने आपण त्याचं वर्म लक्षात घेऊन हे ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे किंवा त्याचं श्रवण करायला पाहिजे. मग कोण सद्गुरू पाहिजे? जो कोणी ज्ञान बोधी, आपण तर नेमस्तपणाने राहतोच वाहतोच परंतु शिष्याला देखील ज्ञानाचा बोध करतो, आत्मज्ञानाचा बोध करतो आणि समूळ अविद्या छेदी. शिष्यामध्ये जे अज्ञान असतं, जी भ्रांती असते, जी अविद्या असते ती मुळासकट त्याचं छेद करण्याचं काम सद्गुरू करत असतात. अर्जुनाला जो मोह झाला, अज्ञानजन्य मोह झाला आणि तो रणांगणात म्हणायला लागला की मी युद्ध करणार नाही, माझ्याच गुरुना मारून मला हे रक्त लांछित राज्य नको. त्या ठिकाणी भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला मुळातच अज्ञान आहे हे दूर करायला पाहिजे. आणि म्हणून 18 अध्याय गीता सांगितली गेली आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 उव्या लिहून तो मुद्दा आणखी सुस्पष्ट केलाय. तोच विषय समर्थ हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतात की अविद्येचा वरवर पालवी फुलून चालणार नाहीये, मुळासकट त्याचा नाश करायला पाहिजे. म्हणून सद्गुरु नेहमी मुळात जाऊन बोध करत असतात. मग समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, शम दम सगळं व्हायला पाहिजे. इंद्रिय ताब्यात आणली पाहिजे, मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, बुद्धी शुद्ध केली पाहिजे, आग्र केली पाहिजे, तिला भगवंतच प्राप्तव्य आहे अशी व्यवसायात्मिका बुद्धी केली पाहिजे. असं जो करत असेल त्याला सद्गुरु म्हणावा, तो सद्गुरु जाणावा. पण त्याच्याबरोबर काही जे सद्गुरु असतात, एक द्रव्याचे विकिले, पैशाच्या मागे लागलेले, जो कोणी श्रीमंत आहे पैसे देणार आहे आरामात राहायला जायला खायला प्यायला मजेत मिळत आहे, हे गुरु होऊन राहिले तिथं. यांनाही एक कुणीतरी गुरु हवा असतात, त्यांनाही कुणीतरी असे श्रीमंत शिष्य हवे असतात की ज्या ठिकाणी घी शक्कर लड्डू मिळत आहेत, आजूबाजूला माणसं सेवा करायला आहेत. असे जे सद्गुरु असतात ते एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे अखिले. शिष्याच्या स्वाधीन गुरु असतात, शिष्य म्हणेल त्याप्रमाणे गुरु करत असतात. वस्तुतः गुरु म्हणतील त्याप्रमाणे शिष्याने वागायचं असतं. पण इथं हे शिष्य धनवंत असल्यामुळे गुरु त्यांच्या ठिकाणी एक शरणागत भूमिकेनं राहिल्यासारखे गुरुच तिथं राहिलेले असतात. शिष्याच्या आधीन झालेला असा जो गुरु आहे त्याला गुरु म्हणता येत नाही, सद्गुरु म्हणता येत नाही. अति दुराशेने केले दीन रूप, हा सद्गुरु कसा झालाय? अति दुराशा, दुरी आशा, भगवंतापासून दूर नेणारी जी आशा आहे तिला दुराशा म्हटलंय. आणि दुराशा देखील अति दुराशा, भगवंताच्या दिशेनं जातच नाही येतो, सगळं उलट दिशेनं चाललेलं आहे. ऐहिक उपभोग सामर्थ्य मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. असा जर तो कुणी असेल तर तो सद्गुरू असून देखील हीन दीन झालेला आहे. जे काही आपल्याला वास्तविक आयुष्यामध्ये त्याच्या वाटेला जायचं नाही त्या मानापमानाच्या सत्काराच्या पैशाच्या मागे लागलेला आहे. असा जर गुरु असेल तर त्याला हीन दीन म्हटलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा कृतकस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे।
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात। नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत।
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305।
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्या स्टुडिओ मध्ये मिलिंद दादा आलेले। दादा नमस्कार।
4: नमस्कार।
3: नाथांच्या एकाहून एक वेगवेगळ्या कथा ऐकताना खरंच खूप आनंद वाटतो आणि त्यातनं शिकायलाही मिळतं।
4: हो
3: दादा, आज तुम्ही कोणती कथा सांगताय?
4: मागच्या भागामध्ये जी कथा आपण ऐकली की चलो मच्छिंद्र गोरख आया असं म्हणून गोरक्षनाथांनी मायेमध्ये अडकलेल्या मच्छिंद्रनाथांना जागृत केलं आणि ते स्त्री राज्यातनं बाहेर पडून पुन्हा समाज उद्धारासाठी कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडण्यासाठीची विनंती केली। पुत्रमोह, पत्नी मोह, संसार मोह या सगळ्यांचा कसा परिणाम शरीरामध्ये असलेल्या त्या जीवाच्या मनावर होतो याचं आपल्याला या कथेमध्ये उदाहरण दिसतं। गोरक्षनाथांनी जागृत केल्यानंतर मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि पुन्हा त्यांच्यामध्ये ते वैराग्य निर्माण झालं आणि स्त्री राज्य सोडून आपल्या पुढच्या प्रवासाला जाण्याची त्यांनी तयारी दाखवली। पण राणी मैनावती ही आपल्या पतीला म्हणजे मच्छिंद्रनाथांना आणि मुलाला म्हणजे मीनानाथांना सोडायला तयार नव्हती। तिला अतीव दुःख होत होतं कारण की प्रेमाचा आनंदाचा संसार चालू होता, स्त्री राज्यात कशाला कमतरता नव्हती आणि सगळा आनंदी आनंद चालू असताना मध्येच हे सगळं सोडून निघालेल्या पतीला आणि मीनानाथांना ती जाऊच देईना। मग बराच काळ तिथे गोरक्षनाथ थांबले, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मैनावती राणीला समजावून सांगितलं आणि एकदा राणी तयार झाली की ठीक आहे तुम्ही स्त्री राज्य सोडून जा। इकडे बरोबर जाताना काय काय घेऊन जायचं याची मोठी यादी मैनावती राणी जी आहे तिने तयार केली की दासी, संपत्ती असं सगळं त्यांच्या बरोबर लवाजमा द्यायचा। पण गोरक्षनाथांनी सांगितलं की आम्ही संन्यासी आहोत, योगी आहोत आणि भिक्षा मागून जगणारे आहोत, तर आम्ही हे बरोबर घेऊन जाऊ शकत नाही। तर शेवटी असं ठरलं की तिघांनी योग्याची वस्त्र घालायची आणि झोळी घ्यायची आणि निघायचं। निघण्यासाठी सगळी तयारी झाली। अत्यंत जड अंतकरणाने मैनावती राणीनी सगळ्यांना निरोप दिला पण तिने एक गंमत अशी केली की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा गुपचूप ठेवून दिल्या की पुढे कधी गरज लागली तर आपल्या मुलाला काही कमी पडू नये याची ती तरतूद म्हणून तिने त्या 2 विटा त्यांना नकळत झोळीमध्ये त्यांच्या टाकल्या। जड झालेली झोळी बरोबर घेऊन जेव्हा निघाले मत्स्येंद्रनाथ त्या राजमहालातून निघाले, त्या संपूर्ण गावातून निघाले, राज्यातून बाहेर पडले आणि एके ठिकाणी विश्रांती घ्यायला जेव्हा ते थांबले आणि भिक्षा मागून आणण्यासाठी गोरक्षनाथ गावामध्ये गेले होते तर डोक्यापाशी उशीसाठी म्हणून त्यांनी ती झोळी ठेवली तर त्याच्यामध्ये काहीतरी कडक गोष्ट आहे असं त्यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी ती झोळी उघडून बघितली तर त्याच्यामध्ये या सोन्याच्या 2 विटा बघून त्यांना एकदम धक्का बसला। मग त्यांना कळलं की हे कोणी केलं असेल। पुत्रप्रेम तर होतच त्यांना, पुत्राचा मोह अजून पूर्णपणे गेलेला नव्हता तर त्याच्या कारणासाठी त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या। आणि दुसरं एक कारण त्यांच्या मनात असं होतं की आपण जेव्हा आपल्या विशेष स्थानावरती पोहोचू तेव्हा तिथे जे साधू संत असतील, जे बैरागी असतील, ज्या देवी देवता आपल्याला भेटतील त्या सगळ्यांना प्रसाद बनवून तयार करून खायला घालायचा तर त्याच्यासाठी या सोन्याच्या विटांचा आपल्याला उपयोग
3: कामी येतील।
4: भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले, त्यांनी अन्न शिजवलं मच्छिंद्रनाथांना आणि मीनानाथांना खायला घातलं, स्वतः खाल्लं आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले। प्रवास करता करता, मजल दर मजल करता करता एका अत्यंत दाट जंगलाच्या तोंडापाशी ते आले आणि पुढे मोठी पर्वतमाला होती आणि हे घनदाट जंगल होतं, श्वापद होती। पण हे सिद्धयोगी असल्यामुळे यांना कुठल्या गोष्टीने घाबरायची काय आवश्यकता नव्हती। पण झालं असं की त्या जंगलाच्या तोंडापाशी आल्यानंतर मच्छेंद्रनाथांना पुढे जायचं होतं, पण ते अतिशय घाबरले. त्यांना जंगलातून जायची भीती वाटायला लागली. त्यांनी विचारलं गोरक्षनाथांना की या जंगलामध्ये लुटमार करणारी कोणी टोळी किंवा लोक असतील का. तर गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे अत्यंत आश्चर्याने बघितलं, कारण धक्का बसला की असा प्रश्न जे निर्भय आहेत माझे गुरु ते का विचारताय. त्यांनी विचारलं की तुम्हाला कसली भीती, तुम्ही तर साक्षात मच्छेंद्रनाथ आहात, तुम्हाला सुर असुर देवी देवता सगळे घाबरतात, आणि तुम्ही जंगलात कुठली एखादी माणसं असतील जी लुटमार करत असतील त्यांना का घाबरताय. नाही म्हणे, मीनानाथ बरोबर आहे, लहान आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये मला भीती वाटते की त्याला काही इजा होऊ नये. ते चालायला लागले पुढे. गोरक्षनाथ विचार करतायत की आपले गुरु पहिल्यांदाच आपल्याला असे घाबरलेले दिसतायत, आणि त्यांच्या तोंडून असे शब्द कसे काय येत आहेत की भीती वाटतीये, काळजी वाटतीये, चिंता वाटतीये. तर काहीतरी गोंधळ आहे, गौड बंगाल आहे, तर ते शोधून काढूयात असा विचार त्यांनी केला. गोरक्षनाथच ते, तर वेळ मिळाला की आपण या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावूयात असा त्यांनी विचार केला. आणि एके ठिकाणी असं झालं की नदी ओलांडायची होती आणि पाणी गहिर होतं, तर मच्छेंद्रनाथांनी मीनानाथांना कडेवर घेतलं. गोरक्षनाथांनी लगेच ती संधी साधून त्यांना म्हटलं की तुमची झोळी माझ्याकडे द्या, कारण तुम्ही मीनानाथांना उचललेलं आहे, तर सगळं पाण्यात जायला नको, झोळी खराब व्हायला नको. तर त्यांनी पण सहजपणाने काढून झोळी दिली, पण सांगितलं असं की सांभाळू ना, कुठे पडायला नको झोळी. गोरक्षनाथ म्हणले हा काळजी करू नका, मी झोळीची काळजी घेतो. आणि नदी ओलांडून पुढे गेले आराम करायला म्हणून जे झोपले मच्छेंद्रनाथ, तर गोरक्षनाथांनी झोळी उघडली आणि त्याच्यात त्यांना त्या दोन सोन्याच्या विटा दिसल्या. त्या विटा दिसल्या क्षणी गोरक्षनाथांना समजलं की आपले गुरु का भयभीत झालेले आहेत. भौतिक गोष्टींचा संग्रह करणाऱ्या प्रत्येक जीवाला ही भीती कायम असते. तसं त्यांना लक्षात आलं आणि आश्चर्यही वाटलं, रागही आला की गुरुंनी असं कसं काय केलं. पण मग त्यांना लक्षात आलं की हे राणीनी मुलाच्या साठी दिलेलं आहे, पण यांच्या मनातला जो पिता आहे तो अजून जागा आहे इथे, म्हणून त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. पुन्हा ते जेव्हा चालायला लागले तेव्हा झोळीतनं हळूच विटा काढून त्याच्या जागी त्यांनी जे दगड होते ते भरले आणि त्या विटा टाकून दिल्या. काही काळ गेल्यानंतर चालता चालता अधून मधून ते चाचपून बघायचे, विटा आहेत ना, विटा आहेत ना. जड तर लागत होत्या, पण एकदा चाचपताना त्यांना आकार बदललेला दिसला, म्हणून त्यांनी झोळी उघडून बघितली तर त्याच्यात दगड दिसले, आणि त्यांना लक्षात आलं की हे सगळं कारस्थान गोरक्षाचंच आहे. म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे याच्यात विटा होत्या सोन्याच्या, त्याच्याऐवजी तू दगड ठेवलेस ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की तुम्ही साक्षात जगताचे पालक आहात आणि तुम्हाला या दोन सोन्याच्या विटा स्वतःच्या कडे ठेवायची काय आवश्यकता आहे, आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भय निर्माण होते अशा वस्तूचा तुम्ही कशासाठी संग्रह करताय, म्हणून मी हे फेकून दिलं. तेव्हा एका क्षणासाठी मोहापायी मच्छेंद्रनाथ खूप चिडले आणि त्यांनी गोरक्षनाथांना फैलावर घेतलं की तू असं मला न सांगता का केलंस, आता मी काय करू माझ्या मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी. तर गोरक्षनाथ म्हटले की गुरुजी ही वीट काय, मी तुम्हाला अख्खा डोंगर सोन्याचा देतो करून. आणि म्हणून त्यांनी मंत्र टाकला आणि ती पर्वत राजी जी होती ती सगळी सोन्याची झाली. म्हणजे पाहिजेल तेवढा दगड तुम्ही घ्या आणि झोळीमध्ये भरा, मी माझ्या गुरुसाठी काही करू शकतो, तुम्हाला काय आवश्यकता आहे या वस्तूंच्या साठी जीव टाकायचे. आणि मग मच्छेंद्रनाथांचे डोळे उघडले. तर मग त्याच्या मागचं कारण जे आधी सांगितलं मी त्यांच्या मनात काय होतं ते त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं आणि ते म्हणले खरंच आता मी भयमुक्त झालेलो आहे, निश्चिंत झालेलो आहे, कारण की जो संग्रह लुटला जाईल असा जो केलेला होता संग्रह मी तोच आता नाहीसा झालेला आहे, त्या भयाचं कारण माझ्याकडचं नष्ट झालं. ते पुन्हा योगी आणि वैराग्यपूर्ण अशा स्थितीमध्ये परत आले आणि मग निश्चिंत झाले. मग गोरक्षनाथांनी पुन्हा मंत्रांनी तो सोन्याचा पर्वत आहे तो पुन्हा मातीचा आणि दगडांचा केला, पण ती माती सोन्यासारखी दिसते आपल्याला अजूनही. तो पर्वत जो सोन्याचा पर्वत आहे ती पर्वतराजी ती पण अजून तिथे अस्तित्वात आहे कथेतली. महत्वाची सांगायची गोष्ट ही की जो मनुष्य संग्रह करत राहतो तो सगळ्यात पहिलं म्हणजे चिंता, काळजी, भय म्हणजे भीती ह्यांनी ग्रासलेला असतो आणि त्या सगळ्याचा त्याच्या मनावरती बुद्धीवरती शरीरावरती नात्यांमध्ये सगळ्यामध्ये परिणाम होत असतो याची जाणीव ज्याला झाली आणि ते सगळं ज्यांनी सोडलं तो खरा वैरागी आणि तोच खरा आत्मज्ञानी. हे या कथेचं सार आहे. यावरून मला नाथांनी आपल्याला सांगितलेली जी गोष्ट आहे महत्वाची ती सांगावीशी वाटते. इथे आपलं जे ट्रायंगल आहे वैश्विक सिद्ध साधनेचं जे ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी आपण सांगतो की सद्भाव या स्थितीमध्ये राहा, वॉन्ट आणि नीड यातला फरक समजून घ्या आणि निरपेक्ष व्हा. तर सद्भाव म्हणजे परमतत्व जे आहे शिवतत्व जे आहे त्याच्यामधून सगळ्या जीवांच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी ज्ञान स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निघत असतात सगळ्यांचं भलं व्हावं ही एकच स्पंदनं त्याच्यातून सातत्याने निघत असतात. तर ती स्पंदनं आपल्या आतमध्ये पण आहेत आणि आपण ती जर जागृत केली तर आपण शिवतत्व या आपल्या मूळ तत्वाशी एकरूप होऊन जातो. हा एक भाग आहे. दुसरा आहे की बी अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही कंडिशन्स न ठेवता न टाकता जगणे. कुठल्याही कंडिशन्स नाही म्हणजे योग्य त्या कंडिशन्स आपल्या मनामध्ये एक विवेक असायला पाहिजे आणि योग्य त्या कंडिशन्स त्या गरजेच्या असतील त्या टाकणे म्हणजे अनकंडिशनल होणे. आपण जनरली आपली योग्यता आहे त्याच्यापेक्षा जास्त कंडिशन आपण टाकत असतो. त्याच्याबद्दल आपण सविस्तर एखाद्या भागामध्ये नक्की बोलूयात. पण सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग जो आहे की वॉन्ट अँड नीड याच्यामधला डिफरन्स याच्यातला फरक. तर गरज आणि इच्छा आसक्ती गरज आणि आसक्ती याच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि आपण जर तो समजून घेतला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होईल. अगदी सोपं उदाहरण घेतलं आपण की आपल्याला तहान लागली की पाणी पिणे ही आपली गरज आहे. पण तहान लागल्यावर मला सॉफ्ट ड्रिंकच हवं किंवा स्पेसिफिक ड्रिंकच हवं तरच माझी तहान भागेल ही आपली वॉन्ट आहे. तसंच भूक लागली तर अन्न खाणं ही आपली गरज आहे. पण भूक लागल्यानंतर पिझ्झाच पाहिजे किंवा बर्गरच पाहिजे किंवा स्पेसिफिक फूडच खाल्ल्यानंतर माझी भूक भागेल अशी जी मनाची धारणा आपण करून ठेवलेली असते ती वॉन्ट मुळे होते. तर वॉन्ट अँड नीड मधला फरक आपल्याला कळतो पण आपण तो वळवून घेत नाही. आपण वॉन्टच्या खूप प्रेमात पडलेलो असतो आणि म्हणून आपण अनेक वेळेला दुःखामध्ये पडण्याचं कारण पण तेच आहे. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची सगळी प्रोव्हिजन परमेश्वरांनी करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तचं जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते मिळालं नाही तर दुःख होतं, ते मिळालं तर अजून अपेक्षा वाढतात आणि पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी आपली धावपळ सुरू होते. तर हा सगळा जो अंधळा प्रवास अज्ञानमूलक प्रवास आपण करत असतो तो थांबवण्याचं काम वॉन्ट अँड नीड या दोन्ही मधला फरक आपण जर करायला सुरुवात केली तर नक्की होतो.
3: खूप सुंदर सांगितलं तुम्ही, तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद.
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चैनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463030. VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463005.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवे

निमित्त शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
2: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

श्रोते हो, स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भीमपलास.

0: स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातून

0: भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या

आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार निजज्येष्ठ शुद्ध एकादशी अर्थात 25 जून 2026। आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र। आज निर्जला एकादशी आहे। आज माता गायत्री जयंती। बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री रामदास बाबांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मानव वंशातल्या अनेक कुलशाखा ज्या ऋषींपासून प्रवृत्त झाल्या त्या कुलशाखा प्रवर्तक ऋषींना गोत्र असं पारिभाषिक नाव आहे। विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य हे 8 गोत्र प्रवर्तक ऋषी आहेत। तपश्चर्या आणि ज्ञान प्रसार हे ऋषींचं सर्व प्रमुख लक्षण सर्वत्र वर्णिलं गेलेलं आहे। शरीर, वाणी आणि मन यांच्या ठिकाणचे दोष नाहीसे करण्याकरता शास्त्रविहित विशिष्ट कठोर कर्म आचरण हा तप या शब्दाचा सर्वमान्य अर्थ आहे। ती तपोरूप कर्म अनेक प्रकारचे आहेत, ज्यामध्ये कृच्छ्र, अतिकृच्छ्र, तप्त कृच्छ्र, सांतपन, चांद्रायण, पंचाग्नी साधन, वाताशन, शीर्ण पर्णाशन असे आहेत। अर्वाचीन काळात तपश्चर्येचा ऱ्हास झाल्यामुळे ऋषी उत्पन्न होत नाहीत। पूर्वजन्मातील तपश्चर्येमुळे अर्वाचीन काळातही काही श्रुतर्षी उत्पन्न होऊ शकतात असं आपस्तंभ धर्मसूत्रात लिहिलेलं आहे। शिक्षादी 6 वेदांग, न्याय वैशेषिक इत्यादी 6 शास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, संगीतशास्त्र, वास्तुशास्त्र, स्मृती, धर्मसूत्र, कारिका, पुराण, इतिहास, भाष्य, वार्तिक इत्यादी सर्व ज्ञान भांडार आर्ष म्हणजे ऋषी प्रणित आहे। ऋषींचं संध्या वंदन दीर्घकाळ चाले। दीर्घकाळ संध्या करण्यामुळे ऋषींना दीर्घायुष्य, प्रज्ञा, यश, कीर्ती आणि ब्रह्मवर्चस प्राप्त झालं। यज्ञादी कर्मांचं अनुष्ठानही ऋषी करीत असत। ऋषींनी सत्र केल्याचे उल्लेख ब्राह्मणादी अनेक ग्रंथांमध्ये सापडतात। निरनिराळ्या मंत्रांचा जप करणं हाही एक ऋषीचर्येचाच भाग होता। श्री रामाय नमहा या षडक्षर मंत्राचा जप केल्यामुळे ऋषी मुक्त झाले असं वर्णन वृद्धहारित स्मृतीत आलेलं आहे। सूर्यकुलात तू अवतार घेणार असल्याचं समजल्यावर तुझा सहवास घडावा म्हणून हे गर्ह्य जीवन म्हणजे पौरोहित्य मी पत्करलं असं अध्यात्म रामायणात वसिष्ठांनी रामाला सांगितलेलं आहे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो,

0: आत्ता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: ब्रह्म हे सगळ्याचं मूळ आहे. ज्याच्या भोवती हे सगळं विश्व प्रकाशमान होतंय, घरघर फिरतंय. मूळ त्याचा बिंदू काय असेल तर ब्रह्म हा बिंदू आहे. जे आपण सूर्य हा एक बिंदू आहे, सूर्याच्या प्रकाशावर सगळं जग चालू असतं, त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरत असतात. त्याप्रमाणे ह्या ब्रह्माभोवती हे सगळं विश्व फिरतंय, त्याच्यामुळे प्रकाशमान होतंय. अशा त्या ब्रह्मखंडामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. इथून पुढे प्रकृतीखंड होतंय. प्रकृती म्हणजे काय? प्रकर्षेण कृती ही प्रकृती. प्रकर्षाने जी कृती करते, प्रकर्षाने जी कृती करते ती प्रकृती. भगवान काही करत नाही, त्याच्या अस्तित्वाने मात्र कार्य होत असतं. सांख्यशास्त्रामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे, प्रकृती हीच कर्त्री मुळी. ते त्या प्रकृतीचा एक खंड आहे. प्रकृती कशी करते मग उदाहरण सांगतो बघा. आकाशामध्ये सूर्य विद्यमान असतो, ऊनही पडतं, उष्णता येते, सगळं मिळते आपल्याला. पण सूर्य का अग्नी पेटवत नाही, पण दुर्बीण जर मध्ये धरली तर लगेच अग्नी पेटतो. आता हा अग्नी कोणी पेटवला? दुर्बिणीने पेटवला का सूर्याने पेटवला? सूर्य म्हणतो मी नाही पेटवू लागली, मला काय मिळते. दुर्बीण म्हणते मी तर कुठं पेटवला, मी निर्जीव आहे म्हणते, मी काय अग्नी पेटवू शकतो. सूर्य आहे म्हणून मी पेटवू शकते. सूर्य जर नसेल तर दुर्बीण काही काम करणार नाही. पण सूर्य मात्र म्हणतो मी काय पेटवत नाही अग्नी बिग्नी, मी फक्त लोकांना जेवढा हवा आहे तेवढा प्रकाश आणि उष्णता एवढंच देतो मी. मी अग्नी उत्पन्न करून जाळून टाकायचं काम मी करत नाही. पण ती दुर्बीण मात्र अशी आहे, सूर्यांची शक्ती घेणार, त्यांची उष्णता एकत्रित करणार आणि अग्नी पाडणार. हे प्रकृतीचं काम आहे. पण ती सूर्याच्या अस्तित्वात काम करत असते. त्याप्रमाणे भगवंताच्या अस्तित्वामध्ये, आत्म्याच्या अस्तित्वामध्येच ही सगळी प्रकृती कार्य करत असते. प्रकृती जड आहे, पण तुला चेतन शक्ती मात्र आवश्यक आहे, त्याशिवाय कार्य करू शकत नाही ती. आपलं शरीर सगळं जडच आहे, आज चेतन शक्ती आहे म्हणून सगळं कार्यान्वित झालेलं आहे. सगळ्या लोकांचा प्रश्न असतो ह्या पुराणांची आजच्या काळात काय आवश्यकता. बरं, हे आमचं कॉम्प्युटर युग चाललेलं आहे आणि तुम्ही हे पुराण कुठे घेऊन चालला तुम्ही पाठीमाग? शास्त्रकार म्हणतात आजच्या काळात जास्त गरज आहे त्याची उलट. पूर्वीच्या काळी शांतपणे लोक विचार करत होते, आजचं जग जास्त धावपळीचं आहे, त्यामुळे आजच्या काळात शांत होण्यास जास्त गरज आहे. अंतर्मुख होण्याकरता ह्याची फार आवश्यकता आहे. समर्थाने सांगितलं ह्याचं फळ काय, श्रवण केल्याचं फळ काय, वृत्ती पालटे तात्काळ म्हणतात. बाहेर काय फरक पडत नाही बरं का? बाहेर तुमचं वजन वाढलं किंवा तुम्ही हरकूळ झाला असला प्रकार काय होत नाही. तो योगाभ्यासांकरता जे पोटबीट कमी होईल, पण हा प्रकार इथं काय नसतो. ह्याचं फळ काय आहे? वृत्ती पालटे तात्काळ. तुमची बहिर्मुख वृत्ती झालेली आहे, ती वृत्ती अंतरंग स्थिरते, आत्मरूपाकडे वळते, विषयापासून निर्विषय असणाऱ्या परमात्माकडे वृत्ती जाते. हे महत्त्वाचं फळ त्याचं आहे आणि त्याच्याकरता पुराण श्रवण करायचं. काय एकदम होणारी गोष्ट नाही आहे. अनेक विषय कसे आहेत, अनेक जन्म संसिद्ध आहेत, त्याप्रमाणे ही वृत्तीसुद्धा अनेक जन्म संस्कार करून करून करून करून हळूहळू व्हायची. त्याच्याकरता रोजच्या रोज ऐकायचं आहे. रोज म्हणून श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासव्य म्हणून सांगितलं, सारखं श्रवण सांगितलेलं. जेथे नाही श्रवण सार्थ तेथे त्याचा परमार्थ म्हणतात समर्थन म्हणून सांगितलं. ज्या ठिकाणी श्रवणच नाही आहे त्याला पुढे काय, श्रवणाशिवाय गती नाही आहे. वास्तू पाहताना तुम्ही आजपर्यंत 13 पुराण ऐकले, म्हणजे आलटून पालटून त्याच कथा असतात, नवीन काय कथा असत नाहीत. कृष्णजन्म तोच आहे, रामाची कथा तीच आहे, देवती पण ती, सगळ्या कथा त्याच आहेत. आलटून पालटून थोड्या बदल करून त्या कथा येत असतात. पण श्रवण रामदास स्वामी म्हणतात, ऐकलं पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. घेतलेचे घ्यावे जीवन म्हणतात. तुम्ही पाणी रोज नवीन पिता का? तेच पाणी असतं, तेच पाणी रोज पाणी पितात तुम्ही. धान्य तेच असतं, रोज गहू तांदूळ ज्वारी ह्याच्यापैकी आणि काय धान्य असत नाही, पण ते रोजच्या रोज घ्यावं लागतं. घेतल्याची घ्यावे जीवन, सेवलेची सेवावे अन्न म्हणतात. नवीन अन्न काय असत नाही आहे. पैसे श्रवण मनन केलेचे करावे, त्याप्रमाणे श्रवण मनन जरी केलं असलं तरी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ते केलंच पाहिजे. म्हणून श्रोतव्यो मंतव्यो निधिध्या, नुसतं श्रवण नाही, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. त्यावेळेला आत्मा, कृष्ण परमात्मा आत्मध्ये प्रसन्न होतो. म्हणजे आपली मनप्रकृती प्रसन्न होती मुख्य. म्हणजे मन प्रसन्न झालं की मग सगळं प्रसन्न आहे. मन मोठं हटवायचे, लवकर प्रसन्न होत नाही ते. जरा त्याला साक्ष, मनाची साक्ष असते. मन किती प्रसन्न झालं किंवा काय नाही हे बघायला आपला अंतरात्माच पाहिजे. बाहेर आम्ही किती हसून दाखवलं म्हणून मन प्रसन्न झालं असं होत नाही. जर मनाला प्रसन्न करण्याकरता, म्हणून त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याला वागावं लागतं, मग मन प्रसन्न होतं. जोपर्यंत मनाप्रमाणे आपण वागतो तोपर्यंत मन प्रसन्न होत नाही. ते म्हणतात ठीक आहे हे माझ्या मागे येतात. उलट त्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावलं तर मात्र मन प्रसन्न होतं. पहिल्यांदा ते निरुद्ध होतं पण नंतर एकदम प्रसन्न होतं, आनंद होत होते. म्हणून मनाला प्रसन्न केलं पाहिजे. त्याला प्रसन्न व्हायची एकच एक जागा आहे, ती म्हणजे कृष्ण परमात्म्या चरणास नेऊन ठेवलं पाहिजे, तरच ते प्रसन्न होतं. बाकी विषयांच्या मध्ये हे क्षणिक सुख असतं, बस दुसऱ्या क्षणी दुःख लगेच सापडतो. म्हणून हा पुन्हा पुन्हा विचार करण्याकरता म्हणून हे श्रवण आहे. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे. ते ऋषी 12-12 वर्ष ऐकत बसले होते नैमिषारण्यमध्ये. आपण 7-7 दिवस 5 दिवस कथा ऐकायची, भक्ती ऐकली ऐकायची आहे, कारण मनाला संस्कार करून घ्यायचे आहे. आपण बघतो का श्रावण महिने येतो, शंकराज पिंडीवर सगळे अभिषेक करत असतात, सारखं पाणी चालू असतं, गुरुजी मंत्र म्हणत असतात, लघुरुद्र चालू असतो आणि पिंडीवर अभिषेक होतो. किती पाणी पडतं सगळे म्हणून, जास्त बाटलीवर किंवा 2 बाटल्या पाणी पडेल, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी पडत नाही. मग ते पाणी एकदम मोठं चालेल का? एक बाटलीवर पाणी झालं आणि एकदम मोठं चालेल? एकदम मोठं चालत नाही. तो सारखा संस्कार चालला पाहिजे. कसं या जीवात्म्यावरती सारखा संस्कार पाहिजे. त्या पिंडीवर अभिषेक करून हे शिकायचं आहे. सारखं म्हणलं, सारखं तेच ऐकून म्हणून त्याची गोडी लावली की मनाला ती गोडी लागते. आणि एकदा मनाला गोडी लागली की मग काही करायला नको. मनाला गोडी लागण्याकरता हे सगळे प्रयत्न आहे. त्याच आत्म्याला मनाला आनंद झाला पाहिजे. अंतःकरणाला गोष्टी ऐकून आनंद झाला पाहिजे. कारण चरित्र कोणाचं आहे? चरित्र भगवंताचं चरित्र आहे. त्याशिवाय गोडी नाही आहे. म्हणून पहिल्यापासून तिला ऐकायची गोडी लावली पाहिजे. म्हणून श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितलेली आहे. श्रवण भक्तीशिवाय पुढे उद्धार होणार नाही आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे काहीचा परमार्थ, म्हणतात रामदास स्वामी. श्रवण जर नाही केलं, ऐकलं सगळं फुकट आहे. म्हणून सारखं पुन्हा पुन्हा ऐकत राहायचं. अहो साधं शेण असतं शेण, पण शेण सुद्धा खाली पडले माती घेऊन उठतं, त्याशिवाय उठत नाही. ते रस्त्यावर गाय आगले, गायीने शेण टाकलं असेल, उचललं खाली त्याला माती लागली असती. हा शेणाचा गुणधर्म आहे साधा. आपण ज्याला गोमय म्हणतो टाकून देतो त्याचा गुणधर्म आहे. पण ह्या तर भगवंताची लिहिली आहे, भगवत गोष्टी आहे. ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये उपासना आहे, हे ऐकून ऐकून मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि तो परिणाम होण्याकरता म्हणूनच आपण ह्या ठिकाणी बसून हा सगळा प्रपंच 18 पुराण ऐकायचा प्रपंच लावलाय पाठीमागे. आपण घेतलेलं आहे, आपण स्वीकारलेलं आहे. हे कसा करता स्वीकारलंय? आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. शेणाची गौरी पण अग्नी सान्निध्यात गेल्यावरती तिला अग्निरूप प्राप्त होतं, ती सुद्धा तेजस्वी होतं एकदम. मग आपण तर माणसं त्या भगवंताच्या चरणाच्या सान्निध्यात, ज्ञानाचं सान्निध्य आल्यानंतर आपल्याला ज्ञानाग्नी प्रकट होणार आहे, भक्ती आपल्या चित्तात प्रकट होणार आहे. कृष्ण कथा अनुग्रह उत्पन्न, कृष्णाच्या कथाने अनुग्रहाने उत्पन्न होणाऱ्याची भक्ती आहे. मग हळूहळू ही स्थूल भक्ती आहे. मग हळूहळू सूक्ष्म भक्ती उदयती म्हटले, हळूहळू ती उगवेल. पण पहिल्यांदा स्थूल भक्ती आपण केली पाहिजे. स्थूल भक्ती म्हणजे श्रवण भक्ती, स्थूल भक्ती आहे. म्हणून ती भक्ती पहिल्यांदा केली पाहिजे. इथून पुढे प्रकृती खंडास सुरुवात आहे. प्रकृतीमध्ये 5 देवता मुख्य गणला गेलेले आहेत. त्यामध्ये महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, सावित्री आहे आणि राधा. ह्या 5 मुख्य प्रकृतीच्या अधिष्ठात्री देवता म्हणून मानलेले आहेत. बाकी मग त्यांच्यापासून गंगा उत्पन्न झालेली आहे. आणखी ज्या स्त्रिय समस्ता स्तवदेवी भेदा म्हटल्या ज्या की मोठ्या मोठ्या पुण्यमती स्त्रिया, दमयंती होऊन गेली, देवती होऊन गेली, या मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत. आज सत्यवान सावित्री कथा आहे, सावित्री आहे. ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या देव या बघ ज्याला भगवंताचे अनुग्रह म्हणतो, विभूती म्हणतो आपण, अशा सगळ्या विभूती ह्या सगळ्या त्या प्रकृती असणाऱ्या त्यांच्याच देवता आहे. आणि त्यांच्यापासून काय काय गुण कसे कसे उत्पन्न झाले ह्या सगळ्या लिहिलं आपण बघणार आहोत. ह्या सगळ्या ज्या प्रकृती आहेत ह्या मूळ ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या आहेत. एकदा म्हणले गोलोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसले होते आणि सगळ्या गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू सगळ्या नद्या त्या ठिकाणी स्त्रीरूप घेऊन सेवा करत होते भगवंताची. आणि त्या ठिकाणी एकदम राधा आली. राधा आल्याबरोबर तिने बघितलं गंगेने फारच आकर्षण रूप धारण केलेलं आहे आणि भगवान सुद्धा मुद्दाम तिच्याकडे बघतायत हे त्याने बघितलं. सरस्वती सेवेला उभे आहे त्या ठिकाणी. तेव्हा सरस्वतीला वाटलं भगवान गंगेकडे आकृष्ट राहिले आहे, महालक्ष्मी पण त्या ठिकाणी आहे आणि भगवंत आपल्याकडे लक्ष येत नाहीत हे सरस्वतीच्या लक्षात आलं. तेव्हा ती सरस्वती गंगेला म्हणते गंगे तू काहीतरी अनुचित कृत्य केलंस बरं का? भगवंताला उडून स्वतःकडे घेऊन चाललेली आहेस तू. स्त्री स्वभाव दुर्तिक्रमा लक्षात ठेवा. प्रकृती जरी असली तरी स्त्री आहेत त्या, तेव्हा स्वभाव दुर्तिक्रम आहे आणि पुढचा लीलाक्रम व्हायला पाहिजे. म्हणून भगवत इच्छेने ह्या सगळ्या एकमेकाच्या गोष्टी होत असतात. तेव्हा सरस्वतीला वाटलं की गंगा आपल्याबद्दल काहीतरी कृष्णावर सांगते आहे आणि कृष्ण भगवान गंगेकडे आकृष्ट झाले आहेत हे बघितल्याबरोबर सरस्वती शाप द्यायला सिद्ध झालेले. त्यावर महालक्ष्मी म्हणते बाई असं करू नको, शांत हो, हा गोलोक आहे, ह्या ठिकाणी राधा ही मुख्य प्रकृती आहे आपली सगळ्यांची, ती मुख्य अधिष्ठात्री देवती आहे. म्हणून भाई तू शाप वगैरे काय देऊ नकोस, पण सरस्वती काय ऐकायला तयार नाही. आणि तिने शाप दिला गंगेला, जा म्हणतो तू मृत्यूलोकी जा. ते ऐकल्याबरोबर सरस्वतीने तिला धरून, लक्ष्मीने तिला धरून ठेवलंय आणि गंगेला शाप काढला. गंगेला शाप काढल्यावरती गंगेने पण तिला शाप दिला, मी मृत्यूलोक जाते, तुला सुद्धा मृत्यूलोकावर यावं लागेल. आणि जी लक्ष्मी बिचारी दोघांना शांत करायचा प्रयत्न करते म्हटल्यावर त्या दोघांनी महालक्ष्मी पण शाप दिलेला आहे, तुला पण तुम्हाला पण मृत्यूलोक यावं लागेल. महालक्ष्मी बिचारी दोघांना सांत्वन करता करता स्वस्थ बसलेले आहे. तेवढा कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा त्यांना सगळं हे कळल्यावर ते म्हटले काय हरकत, त्यांनी सगळ्यांनी समजू घातलेले आहे जे होणार आहे. ह्या प्रत्येक कुठलीही जी घटना घडते त्याच्यामागं ईश्वराचा काहीतरी प्रेरणा असते. आपण सुद्धा जे काही करतो त्याच्यामागे ईश्वराची प्रेरणा असते. आपल्याला वाटतं आपण बोलून गेलो, आपण चांगलं केलं, आपण वाईट केलं, आपण काही चांगले करत नाही, वाईट करत नाही आहे. ईश्वर सूत्र हलवणार आहे त्याप्रमाणे आपण हलत असतो. फक्त अहंकारनं म्हणतो आम्ही चांगलं केलं, आम्ही वाईट केलं, आपल्या हातात काही नसतं. जन्म मृत्यू कर्म करणं आणि त्याची फळं ही सगळी ईश्वराच्या अधीन आहेत, आपल्या हातात काही नाही आहे. मग भगवंतने सगळ्यांना समजून घातलेले आहे, बायांना तुम्हाला मृत्यूलोक जावंच लागेल. तेव्हा महालक्ष्मी म्हणते म्हणे महाराज माझी काहीच चूक नाही आहे, आणि चूक नसताना मला उगीच दोघांनी शाप दिलेला आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे आता मृत्यूलोकावरती. हो म्हणले त्यांनी, त्यांच्या मुखातून जे काय आलंय हे सगळं असंच घडणार आहे. त्याला आणखीन मुख्य गंगेला खाली जायला आणखी एक मुख्य कारण झालं. गंगा मातो, श्री गंगा ही अत्यंत सुंदर रूप घेऊन गोलोकात बसली होती, त्यामुळे राधा त्या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा राधेला संशय आला की आपल्या कृष्ण परमात्माला घेऊन गंगा आपल्यापासून लांब चाललेली आहे. त्याबरोबर ती गंगेला शोधायला लागली. तो गंगेला कळलं की राधा आपला शाप देणार होता, म्हणून ती भगवंताच्या अंगुठ्यात जाऊन बसली, अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यात जाऊन बसलेली. राधा सगळी त्रैलोक्यात हिंडून आली, इकडून तिकडून सगळीकडे हिंडून आलेली आहे. गंगा गुप्त आल्यावरती सगळीकडचं पाणी नष्ट आलं एकदम. राधा सगळीकडे त्रैलोक्य शोधून आली, ब्रह्मलोकात जाऊन आली, मृत्यूलोकात, पाताळलोकात, पण गंगा काय कुठे दिसे ना हे बघितल्यावर ती खिन्न झाली. आणि भगवान विष्णू ते कळलं, आणि त्याचवेळी ब्रह्मदेव पण त्या ठिकाणी आलेले आहेत की सगळीकडे पाण्याचा अभाव झालेला आहे, गंगा कुठे गंगा कुठे म्हणून शोधत शोधत त्या ठिकाणी आलेले. आणि त्याने बघितलं की भगवंताच्या अंगुष्ठामध्ये पायाच्या अंगठ्यामध्ये गंगा लपून बसलेली आहे. त्याबरोबर त्याने राधेस स्तुती केली आणि सांगितलं भाई गंगा मातेला काही शाप देऊ नकोस, तेव्हा आम्ही गंगेला ताई तू प्रगट कर आणि गंगेला आम्ही घेऊन जाणार आहोत. तर ती म्हटली घेऊन जा म्हणले माझी काही हरकत नाही, म्हणून गंगे स्तुती राधे स्तुती ऐकली आणि ब्रह्मदेव आश्वासन दिलं मी काही तिला शाप देणार नाही म्हणून. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे गंगा त्या ठिकाणी भगवंताच्या पायातून प्रगट झालेली आहे. म्हणून भगवत पादोदकम पावनम, ज्या शेषशे भगवंत झोपलेले आहेत त्याच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगुष्ठापासून गंगा उत्पन्न झालेली आहे, म्हणजे अत्यंत पवित्र आहे. आणि पुन्हा पश्चात पन्नगशायिना भगवत पादोदक, पन्नगशायिना ज्या भगवंता झोपड्या भगवान शेषावर झोपणाऱ्या भगवंताच्या पायातून निघालेली आहे, आणि पश्चात कुठं शंभोर मूर्धनी भगवान शिवांच्या जटेत गेलेली आहे, त्यामुळे ते अधिकच पावन झालेली आहे. अगोदर मूळची पावन, त्यातून भगवंताच्या पायातून निघालेली आणि शिवांच्या डोक्यावर जाऊन बसलेली आहे. म्हणून गंगेची महती ही अतिशय वाढलेली आहे. अशी ही गंगा, त्याप्रमाणे सरस्वतीला शाप झाला होता तू पण जा म्हणून. मग सरस्वती भगवान कृष्णा शरण गेली आहे, म्हणे महाराज माझं आयुष्य मी जरी असले तरी पण मी अल्पस्वल्प रूपाने राहते, माझी काही मृत्यूलोकात जायची इच्छा नाही आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेले आहे, ते शापात थोडं काहीतरी रूपांतर कमी अस करा. भगवान कृष्णाला दया आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं बाई तू अल्परूपाने राहा म्हणले, गंगा मिळाली की तुझं स्वरूप संपलं म्हणाले. म्हणून सरस्वती ही गुप्तरूपाने आहे, काही काही थोड्याच ठिकाणी प्रकट आहे. बद्रीनारायणने प्रकट झाली गंगा, ज्या ठिकाणी व्यासाश्रम हा सरस्वती तीरावरती आहे. नारायण गेलो बघा त्या ठिकाणी सरस्वतीने दाखवतात आणि आली आणि लगेच संपली पुढे, थोडीच जास्त नाही 10 मिनिटात 15 मिनिटं चालली का किती वेगात धावत येते, आणि पुढे आलकनंदनी मिळाली की संपली ती. थोडं थोडं ठिकाणी सरस्वती प्रकट झाली आहे, बाकी सर्व ठिकाणी गुप्त आहे. सरस्वती म्हणजे ज्ञान, ज्ञान हे कसं आहे, ज्ञान हे मुळात गुप्त स्वरूप असतं. ज्ञान काय बाहेर दाखवत येत नाही, शक्ती बाहेर देखील दाखवत येत नाही, प्रगत अभिव्यक्त आलो कळतो की हा मनुष्य ज्ञानी आहे म्हणून. पण ज्ञान नावाची वस्तू आहे आणि ती बाहेर कोणा दाखवते ती असला प्रकार काही नसतो. ज्ञान हे अंतरात्म्यात असतं, ते आत्मस्वरूप असतं. म्हणून सरस्वती ही गुप्त रूपाने सांगितलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी दोन दोन संगम आहेत त्या कारण त्रिवेणी संगम असंच म्हणतात. सरस्वती गुप्त रूपाने म्हणजे ज्ञानरूप सरस्वती गुप्त रूपाने त्या ठिकाणी येत असते. आता आपण रोज बघतो म्हणून शंख वादन होतो, शंख आहे किती दीर्घकाळ शंख चालतो हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि शंखात जो काही आनंद आहे हा निराळा आहे. भगवान विष्णूनसुद्धा शंखाला आपल्या हातात धारण केलं आहे, त्या शंखचूड भगवान शंखाला का ग्रहण केलं, शंखाचं काय महात्म्य आहे हे सांगणारी कथा ह्या ठिकाणी आलेली. वृषध्वज नावाचा एक राजा होता. हा राजा शिवांचा महान भक्त आणि शंकराची मोठी उपासना केली. शंकरांना प्रसन्न करून घेतलं. शंकरांच्या कृपेने मोठं राज्य वगैरे त्याला मिळालेलं आहे. पण त्यांनी काही देवीची उपासना कधी केली नाही, प्रकृतीची उपासना केली नाही, त्यांनी परमात्म्याची उपासना केली. ते सगळं बघितल्यावर सूर्य सगळ्या साक्षी आहे. तो सूर्य म्हणतो, राजा अरे बाबा त्या देवीची उपासना केली पाहिजे. देव आणि देवी ह्यात भेद मानू नये. जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वर. पार्वती परमेश्वर दोघांच्या देव शक्ती आहे. तू दोघांच्यात भेद मानतोस म्हणले, त्यामुळे तू श्रीहीन होशील, अशा प्रकारचा शाप त्यांनी दिला. त्याबरोबर सूर्याने शाप दिला. शाप दिल्यावर हा शंखचूड जो होता हा भगवानाला शरण गेलेला आहे. म्हणे महाराज मी श्रीहीन होईल, माझं राज्य निघून जाईल, असं सूर्याने शाप दिलेलं आहे. ते कळल्याबरोबर भगवान शंकरांना क्रोध आलेला आहे आणि त्रिशूळ घेऊन सूर्याला मारायला धावले. ते माझ्या भक्ताला का शाप दिला तुम्ही? चला सूर्य पुढे पोहोचतोय आणि शंकर त्रिशूळ मागून धावत आहेत. विलक्षण पेज प्रसंग उत्पन्न झाला. आता काय करायचं आहे? सूर्य भगवान धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि सांगितलं, म्हणे अशी जी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे माझ्या मागे शंकर भगवान धावत मला मारायला लागले आहेत, आता काय करायचं म्हणले. ब्रह्मदेव म्हणले, चला आपण भगवंताकडे जाऊ म्हणले, तेच काय तो निर्णय करतील. आणि त्याप्रमाणे वैकुंठात हे सगळे लोक आले. भगवान विष्णू विचारलं, काय कसा करता आला? सांगितलं, अशी जी घटना घडलेली आहे आणि सूर्य आम्हाला मारण्याकरता त्रिशूळ घेऊन यायला लागलेले आहेत. त्याबरोबर भगवान विष्णू पुढे आले आणि शिवांचं त्यांनी स्तुती केली. हो भगवान शिव, तुम्ही कसे आहे? जगाच्या कल्याणाकरता तुमचा अवतार आहे. तुम्ही अत्यंत शान आहे, शांत आहात, ज्ञानस्वरूप हे तुमचं स्वरूप आहे. असं असताना तुम्ही म्हणे त्या सूर्यावरती कशाकरता रागव झाला? शांत राहा. त्यावर शंकराने सांगितलं, म्हणे असं असं म्हणे आणि माझ्या भक्ताला त्रास दिलेला आहे. माझ्या भक्ताला कारण नसताना म्हणे यांनी शाप दिलेला आहे, तेव्हा त्याचं रक्षण करणं माझं काम आहे. माझ्यावर कोणत्या शाप काही येऊ शकत नाही आहे, म्हणून माझ्या भक्ताचं मी रक्षण करणार आहे. तेव्हा भगवान विष्णू हसायला लागले. म्हणे भक्ताचं रक्षण सगळ्या सर्वांनी करावं ही गोष्ट खरीच आहे म्हणली, त्यात खोटं काही नाही आहे. पण भक्त आहे कुठे म्हणले? आता तुम्ही तिथून निघून वैकुंठ ब्रह्मलोकात जाऊन तिथून इथे येईपर्यंत म्हणे कलियुगातले चार युग निघून गेले म्हणले पृथ्वीजलावरती. तो वृषध्वज राजाही नाही आहे, त्याचा पुत्र धर्मध्वज तोही नाही आहे, त्याचा पुत्र इंद्रध्वज तोही नेले, त्याची नातू पंतू आहेत म्हणले त्या ठिकाणी. आणि लक्ष्मी गेल्यामुळे ते महालक्ष्मीची उपासना करतात, दुर्गादेवीची मोठी उपासना चालू केलेलं आहे आणि त्याच्या कृपेने त्यांना राज्य मिळणारच आहे. तर तुम्ही उगाच काय व्यर्थ परिश्रम करता म्हणले? आता कोणाचं रक्षण करणार म्हणले तुम्ही? ज्या राजाचं रक्षण तुम्ही करणार आहात तो वृषध्वज राजा नाहीच आहे. व्यर्थ कशा आकारण क्रोध करताय? म्हणून महाराज आपण शांत व्हावं म्हणून शिवांची स्तुती करून शिवांना शांत केली. शिव भगवान शांत आले त्यांनी त्यांना कळलं, अरे ज्याचं रक्षण करायचं तोच राजा नाही आहे. त्याच्या वंशामध्ये पुढचे नातोंड पंतोंड जे आहेत ते महालक्ष्मी उपासना करतायत, तेव्हा त्यांच्या कृपेने म्हणे त्यांना राज्य वगैरे मिळणारच आहे, महालक्ष्मी कृपा होणार आहे. म्हणून भगवान शिव पुन्हा आपण उठलेले आहेत आणि कैलास पर्वतात निघून गेले. अशा प्रकारची ही वृषध्वजाची कथा आलेली आहे. त्या वृषध्वजाच्या वंशामध्ये धर्मध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि मानसी ही त्याची कन्या होती. त्या दोघांनी मिळून देवीची मोठी आराधना केली, महालक्ष्मीची मोठी उपासना केली की बाई तुझी कृपा झाल्याशिवाय आम्हाला राज्यलक्ष्मी मिळणार नाही आहे. कारण आमच्या वंश पूर्वजांनी न उपासना केल्यामुळे सूर्याने शाप दिलेला आहे, म्हणून आम्ही तो शाप जावा म्हणून महालक्ष्मीची मोठी उपासना केली. त्या लोकांनी उपासना केल्यावरती ती उपासना बघितली आणि शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यांनी म्हणले तुम्ही विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूंची उपासना केली की महालक्ष्मी आम्हाला प्रसन्न झाली पाहिजे. महालक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी आहे, तेव्हा त्यांची कृपा झाली तर महालक्ष्मीची कृपा हवी. तर ब्रह्मदेव विष्णू दोघे प्रसन्न झाले आहेत आणि महालक्ष्मी म्हणतात भाई त्यांनी उपासना केलेली आहे, तेव्हा तुम्हाला आता खाली जायला पाहिजे. आणि पूर्वी शाप पण झाले तुम्हाला, तेव्हा तुम्हाला खाली गेलं पाहिजे आता. तेव्हा ती म्हणते बाई, तेव्हा तिला वाईट वाटलं, रडूया लागलं. म्हणे महाराज तुमच्या विरामध्ये कशी उपासना करू मी, कशावर पृथ्वीतलावरती? काही नाही म्हणले, तुम्ही त्या ठिकाणी जा म्हणले. पूर्वी म्हणले सुदामा नावाचा माझा एक मित्र होता, माझा एक गोप होता. सुदामन नावाचा माझा एक गोप होता. एकदा राधा आणि कृष्णांचा कलह चाललेला असताना त्या सुदामनने काय केलं, कृष्णाची बाजू धरली आणि राजाला म्हटलं, राजे तू गुज व्यर्थ कृष्णाला रागवतीस, ते भगवान आहे, सर्वव्यापी आहे, त्रैलोक्य अधिपती आहेत, त्याच्यामुळे सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे, म्हणून कृष्णावर रागवणं हे तुला बरं दिसत नाही. म्हणून त्यांनी कृष्णाची बाजू उचलून धरली, त्याबरोबर राधा रागवली, तू कृष्णाची बाजू घेतोस म्हणून बाबा तू मरत्या लोकात जा म्हणून तिने शाप दिला. त्याबरोबर त्यालाही अवतार घ्यावा लागला पृथ्वीतलावरती. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत भाई महालक्ष्मी तुला गेलं पाहिजे म्हणे, माझ्याच अंशाने म्हणे सुदामन नावाचा माझा पुत्र आहे, माझा अंश आहे तो म्हणे ह्या धनुवंशामध्ये उत्पन्न होणार आहे, शंखचूड त्याचं नाव आहे, शंखचूड नावाचं धनुचा पुत्र आहे आणि तो त्याच्या तू पण लक्ष्मीचा अंश आहेस, राधेचा अंश तू आहेस, म्हणून तुला पृथ्वी चालू गेलं पाहिजे आणि तुमच्या दोघांचं विवाह सिचे म्हणले नारायण भगवंता मी तुमच्याशिवाय कुणाशी विवाह करणार नाही, मी तुमच्याशिवाय कृप एकनिष्ठ राहणार वगैरे वगैरे सगळं सांगितले त्याने, म्हणे तू जाऊन उपासना कर पुढे बघू म्हणे काय असेल ते, अगोदर अवतार तर घे, त्याप्रमाणे धर्मध्वज आणि मानसी या दोघांच्या पोटी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तुळशी नावाची कन्या जन्माला आलेली आहे, आपण जी तुळस म्हणतो ना ही तुळशी नावाची कन्या होती, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला जन्म झालेला आहे आणि पूर्वजन्म संस्काराप्रमाणे ती म्हणते मी आता उपासना करणार आहे, भगवान श्रीनारायण मला कृष्ण परमात्माच पती मिळाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे मला उपासना करायची आहे, पूर्वजन्म संस्कार मोठे विलक्षण असतात, त्याप्रमाणे तिने मोठी उपासना केली, पंचाग्नी साधन केलेलं आहे आणि इकडं शंखचूड पण धनुच्या पोटी जन्माला आलेलं आहे, शंखचूडा सुद्धा पूर्वजन्म संस्कार होते, त्यांनी पण ब्रह्मदेवाची मोठी उपासना केली, पुढे तरुण झाले ब्रह्मदेवाकडून सगळं शस्त्रास्त्र मिळवलेले आहेत, ऐश्वर मिळवलेलं आहे आणि पुढे त्यांनी इंद्रावर स्वारी केली आणि त्रैलोक्याचा अधिपती म्हणून झाला तो, जसे वृत्रासू हिरण्यकश्यप मोठे मोठे राजे होते त्याप्रमाणे हा शंखचूड सुद्धा त्रैलोक्याचा अधिपती झाले, सगळ्या देवाला त्याने हरवून टाकलं, सगळे देव ब्रह्मदेवाकडे शरण गेले, म्हणजे तुम्ही कशाला वरदान दिलं, नाही म्हणले तपश्चर्याचं फळ हे प्रत्येकाला दिलंच पाहिजे, तो कुणी देव असो दानव असो मानव असो जो जो कोण तपश्चर्या करेल त्याला त्याचं फळ दिलंच पाहिजे, तपश्चर्या म्हणजे कर्मकांड आहे, कर्मकांडाचं फळ द्यायला हे भगवान बांधलेले आहेत म्हणून आपण नेहमी तपश्चर्या केली पाहिजे, आपण काय अरण्य जाऊन तपश्चर्या करू शकत नाही पण श्रीराम जय राम जय राम एवढं तर म्हणू शकतो नक्की, आपण जाता येता उठता बसता हा जपयज्ञ आहे, हा जपयज्ञ आपण सरळ करू शकतो, हा श्रवण यज्ञ आहे हे आपण करू शकतो, म्हणून आणि त्याचं फळ द्यायला भगवान बांधले गेले, कुठलंही कर्म हे व्यर्थ होत नाही, केलेल्या कर्माचं फळ द्यायला नियती बांधली गेलेली आहे, म्हणून सत्कर्म नेहमी केलं पाहिजे, त्या शंखचूडानं काय केलेलं आहे मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगी विलक्षण शक्ती आलेली आहे, त्रैलोक्याचा अधिपती झालेला आहे आणि देवाने त्याने हरवून टाकले वगैरे वगैरे सगळं सांगितलं, पुढे शंखचूड तरुण झालेला आहे आणि तुळशी पण तरुण झाली आहे, तिने पण मोठी उपासना केली की मला नारायणच पती मिळाला पाहिजे, भगवान कृष्ण परमात्माची माझा विवाह झाला पाहिजे, भगवान विष्णू मिळाला पाहिजे म्हणून मोठी तपश्चर्या केली आणि एक दिवस ब्रह्मदेव तिच्याकडे आश्रमात गेलेले तेव्हा तिने सांगितलं म्हणे ब्रह्मदेव आता माझा काळ किती राहिला म्हणले या पृथ्वीतलावरती मी अजून किती तपश्चर्या करायची आहे, तेव्हा तिने सांगितलं पाहिजे असं नाही म्हणले तपश्चर्या केल्याची गोष्ट खरी आहे पण भगवान विष्णूच्या अंशातून हा शंखचूड धनु उत्पन्न झालेला आहे, पूर्वीचा गोलोकातला येतो कृष्णापासून आविर्भूत झालेला आहे, सुदामन नावाचा कृष्णाचा मोठा गोप आहे, तू पण म्हणले पूर्वीची गिरिजा म्हणून दासी होतीस राधेची शापामुळे तू या ठिकाणी तुळशी म्हणून जन्माला आलेली आहेस वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि सांगितलं बाबा बाई तू आता म्हणे शंखचूडाची विवाह कर, इतकं त्याने सांगितलं त्याला आणि त्या रात्री तिला शंखचूड राक्षस होता त्याच्या स्वप्नामध्ये त्याचं दर्शन झालं, शेवटी ब्रह्मदेवाची माया मोठी विलक्षण आहे आणि इकडे शंखचूडा सांगितलं बाबा रे तुझा म्हणले वृंदावनात तुझा आणि त्या ठिकाणी ते बसलेले तपश्चर्या करत तुझी पत्नी जाऊन त्याला भेट, त्याबरोबर शंखचूड त्या ठिकाणी आलेला आहे आणि तुळशीला बघितलं त्याने तेव्हा तुळशी सभ्यपणे म्हणते तुळशी म्हणते बाबा रे कुणीही परपुरुष म्हणे हे अरण्य देत नाही आणि बोलत बसत नाहीस तेव्हा तू माझ्या कशाला बोलतोस म्हणले कोण कुठले वगैरे चौकशी शिकवतोस हे परपुरुष तुला शोभत नाही आहे तू इथून निघून जा, त्यावर शंखचूडने पण सांगितलं तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणे सभ्यता अशीच आहे मी काय तुला पळून द्यायला आलो नाही म्हणले मला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे त्याच्या अनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू पण मनामध्ये विचार कर म्हणले तुला ब्रह्मदेवानं सांगितलं असलंच पाहिजे म्हणलं की ज्यावर ते मला सांगितलेलं आहे त्यावर तुला पण सांगितलेलं असलं पाहिजे आणि तुझी अनुमती असेल तरच मी विवाह करणार आहे नाहीतर मी नाही, तेव्हा तुला ब्रह्मदेवानं सांगितलं आठवलं आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला की हा शंखचूडाशी विवाह करायचा आहे, तिने अनुमती दिली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव साक्षात प्रकट झाले आहेत आणि तुळशी आणि शंखचूड या दोघांचा विवाह साक्षात ब्रह्मदेवाने लावून दिले.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण, निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुद्धा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: भक्ती सुधावरून ऐका, रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती, स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी।

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोधाचा पाचवा दशक चालू आहे। समास दुसरा गुरु लक्षण नाम समास आहे। काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, फोडून शब्दाचे अंतर वस्तु दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे। जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे। जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने। वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव। वेदानी जे सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, महानुभाव जे काही मोठे मोठे महापुरुष होऊन गेले ते सर्वांचा शेवटी अनुभव एकच आहे। साधना भिन्न भिन्न असते, मार्ग थोडे भिन्न असते, परंतु अनुभव जो प्राप्त करून घ्यायचा आहे तो एकच आहे, तोच एक गुरु राव ऐक्य रूपे। म्हणजे सद्गुरू आहेत, सद्गुरू देखील तोच अनुभव सांगतात। आता काही मंडळींचं असं असतं की पहिल्यांदा शास्त्राचा अभ्यास करून मग सद्गुरूंच्या कडे जायचं, आणि शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं साधनेनं प्राप्त करून घ्यायचं। पण एखाद्याला जरी शास्त्र समजलेलं नाही, त्याचा अर्थ काळचा कळला नाही, तरी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते सद्गुरू आहेत असं गृहीत धरून, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे साधना केली, तर जो शास्त्रात सांगितलेला आहे तोच अनुभव त्याला येऊ शकतो। किंबहुना त्या वाटेनं चालत असताना जो जो अनुभव येत असतो सद्गुरूंच्या कृपेने आणि साधनेने, आणि त्यामुळे त्याला शास्त्र ग्रंथ संत वाङ्मय कळायला सोपं जातं। कारण सगळ्यांच्या मध्ये अनुभव एकच एक आहे। त्यामुळे काय होतं, संदेह निशेष जाळी, सद्गुरूंची कृपा झाली, साधना व्हायला लागली, हे कोणत्याच प्रकारचा संशय संदेह मनात राहत नाही, निशेष जाळी, सर्वच्या सर्व संदेह जातात, निसंदेह असा तो शिष्य होतो। स्वधर्म आदरे प्रतिपाळी, सद्गुरु असतात ते स्वतःही आपल्या वाट्याला आले जे कर्म आहे स्वधर्माचा आदराने प्रतिपालन करणारे असतात, आणि शिष्यालाही ते तेच सांगतात की तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, जे विहित कर्म आहे, ते आदर अत्यंत आदरपूर्वक त्याचं आचरण केलं पाहिजे, किंबहुना अनुष्ठान केलं पाहिजे, त्याच्या पाठीमाग भाव भक्ती पाहिजे, पावित्र्य पाहिजे, आणि सगळ्याचा मोहरा जर असेल तर तो आत्मदर्शनाकडे पाहिजे। त्यामुळे स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूची नाही, जे वेदात सांगितलेलं नाही शास्त्रात सांगितलेलं नाही असं काहीही करायचं नाही, याच्यावर सद्गुरूंचाही कटाक्ष असतो आणि शिष्यांनाही तसंच करावं अशी त्यांची इच्छा असते। जे जे आता ह्याच्याबरोबर सद्गुरु कसे नसावेत ते सांगण्यासाठी पुन्हा समर्थ म्हणतात, जे जे मन अंगीकारी ते ते स्वय मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला। किती कडक बोलतात ते, चांगल्या मार्गाने जाणार आहे। सद्गुरूंचं जेवढं महात्म्य सांगितलं जातं त्याचबरोबर जे गुरु नसताना गुरु आहे असं भासवतात त्याच्याबद्दल सर्वच संतांना मोठी चीड आहे। ते म्हणतात, जे मनात येईल त्या त्याप्रमाणे मुक्तपणाने आचरण करणारा जो कुणी असेल त्याला गुरु म्हणता येत नाही। गुरुनी जन्मजन्माच्या आणि हाई जन्माच्या साधनेनं देह मन बुद्धीला अशी एक शिकवण लावलेली असते, अशी एक शिस्त लावलेली असते, अशा तऱ्हेचं एक आदर्श वर्तनाची सवय असते की त्यांच्या हातून वेडवाकडं घडणार नाही। मन इकडं तिकडं निषिद्ध गोष्टीकडे काम्य गोष्टीकडे जाणारच नाही मुळी। पण जर एखाद्याचं जात असेल, त्याचा आचार विचार जर बोध आहे आणि त्या बोधाच्या दिशेने जात नसेल, वेडवाकड काही होत असेल, तर त्याला ते म्हणतात तो गुरु तर नव्हे भिकारी असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आपणही मुक्त वाटतात आणि शिष्यासनं लावी ती साधन, न करवी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे। जे स्वतःवरही बंधन नको आणि शिष्यालाही बंधन नको असेही काही सो कॉल्ड गुरु असतात, ते शिष्याला सांगतात माझ्या तुझ्यावरती कृपा वरद हस्त ठेवलेला आहे, तू काही चिंता करू नको, तू जा तुझं काम कर जे काय असेल ते। म्हणून पुष्कळ वेळा बरीचशी रजोगुणी मंडळी
आपला उद्योगधंदा चांगला चालावा, आपलं जे काही समोर घेतलेलं काम बरं वाईट जे काय असेल त्याच्यात आपल्याला भरभराट मिळावी, यासाठी एखाद्या गुरुना आपल्या त्यांचा फोटो घेऊन आपल्या मोठ्या हॉलमध्ये बंगल्यामध्ये टांगून ठेवतात आणि यांच्या कृपेने सगळं झालेलं आहे असंही म्हणत असतात. सद्गुरु जर ते असतील ते कधीच त्यांच्या वेड्या वाकड्या कर्मांना उत्तेजन देणारे असणार नाहीत, ते उलट त्याला इंद्रिय दमन करायला सांगतील, इंद्रिय ताब्यात ठेवायला पाहिजेत असं सांगतील, साधना करायला पाहिजे असे सांगतील. आणि असे जर करत नसतील तर ते जे गुरु असतील ते गुरु आडक्याला तीन मिळाले तरी त्याच्यावे त्यांच्या वाटेला जाऊ नये शिष्यानी. इथे एक गोष्ट पक्की आपण लक्षात घेतली पाहिजे की गुरु शिष्य किंवा हे पारमार्थिक ग्रंथ जेव्हा आपण वाचतो अभ्यासतो चिंतन करतो तेव्हा पक्कं एक मुद्दा लक्षात ठेवायचा की त्या व्यक्तीला भगवंतच प्राप्तव्य आहे. नरजन्मात येऊन आत्मदर्शन ईश्वर दर्शन हेच अभिप्रेत आहे. संसारी कुठल्याही गोष्टीसाठी तो गुरूंच्याकडे जात नाहीये किंवा ह्या ग्रंथांचा अभ्यास चिंतन मनन करत नाहीये, त्यांच्यासाठीच खरं म्हणजे हे ग्रंथ आहेत. पण ह्या ग्रंथाचा उपयोग जर दुसऱ्या अंगाने केला जात असेल तर त्याच्याविषयी आपल्याला इथं काहीही बोलायचं नाही. परंतु त्याला शिष्य म्हणता येत नाही आणि त्याला सांगणारे ते सद्गुरूही म्हणता येत नाही. म्हणून नेमकेपणाने आपण त्याचं वर्म लक्षात घेऊन हे ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे किंवा त्याचं श्रवण करायला पाहिजे. मग कोण सद्गुरु पाहिजे? जो कोणी ज्ञान बोधी, आपण तर नेमस्तपणाने राहतोच वाहतोच परंतु शिष्याला देखील ज्ञानाचा बोध करतो, आत्मज्ञानाचा बोध करतो आणि समूळ अविद्या छेदी. शिष्यामध्ये जे अज्ञान असतं, जी भ्रांती असते, जी अविद्या असते ती मुळासकट त्याचं छेद करण्याचं काम सद्गुरु करत असतात. अर्जुनाला जो मोह झाला, अज्ञानजन्य मोह झाला आणि तो रणांगणात म्हणायला लागला की मी युद्ध करणार नाही, माझ्याच गुरुना मारून मला हे रक्त लांछित राज्य नको, त्या ठिकाणी भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला मुळातच अज्ञान आहे हे दूर करायला पाहिजे. आणि म्हणून 18 अध्याय गीता सांगितली गेली आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 उभ्या लिहून तो मुद्दा आणखी सुस्पष्ट केलाय. तोच विषय समर्थ हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतात की अविद्येचा वरवर पालवी फुलून चालणार नाहीये, मुळासकट त्याचा नाश करायला पाहिजे. म्हणून सद्गुरु नेहमी मुळात जाऊन बोध करत असतात. मग समूळ अविद्या छेदी इंद्रिये दमन प्रतिपादी, शम दम सगळं व्हायला पाहिजे. इंद्रिय ताब्यात आणली पाहिजे, मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, बुद्धी शुद्ध केली पाहिजे, आग्रह केली पाहिजे, तिला भगवंतच प्राप्तव्य आहे अशी व्यवसायात्मिका बुद्धी केली पाहिजे. असं जो करत असेल त्याला सद्गुरु म्हणावा, तो सद्गुरु जाणावा. पण त्याच्याबरोबर काही जे सद्गुरु असतात, एक द्रव्याचे विकिले, पैशाच्या मागे लागलेले, जो कोणी श्रीमंत आहे पैसे देणार आहे आरामात राहायला जायला खायला प्यायला मजेत मिळत आहे, हे गुरु होऊन राहिले तिथं. यांनाही एक कुणीतरी गुरु हवा असतात, त्यांनाही कुणीतरी असे श्रीमंत शिष्य हवे असतात की ज्या ठिकाणी घी शक्कर लड्डू मिळत आहेत, आजूबाजूला माणसं सेवा करायला आहेत. असे जे सद्गुरु असतात ते एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे अखिले. शिष्याच्या स्वाधीन गुरु असतात, शिष्य म्हणेल त्याप्रमाणे गुरु करत असतात, वस्तुतः गुरु म्हणतील त्याप्रमाणे शिष्याने वागायचं असतं. पण इथं हे शिष्य धनवंत असल्यामुळे गुरु त्यांच्या ठिकाणी एक शरणागत भूमिकेनं राहिल्यासारखे गुरुच तिथं राहिलेले असतात. शिष्याच्या आधीन झालेला असा जो गुरु आहे त्याला गुरु म्हणता येत नाही, सद्गुरु म्हणता येत नाही. अति दुराशेने केले दीन रूप, हा सद्गुरु कसा झालाय? अति दुराशा, दुरी आशा, भगवंतापासून दूर नेणारी जी आशा आहे तिला दुराशा म्हटलंय. आणि दुराशा देखील अति दुराशा, भगवंताच्या दिशेनं जातच नाही येतो, सगळं उलट दिशेनं चाललेलं आहे. ऐहिक उपभोग सामर्थ्य मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. असा जर तो कुणी असेल तर तो सद्गुरु असून देखील हीन दीन झालेला आहे. जे काही आपल्याला वास्तविक आयुष्यामध्ये त्याच्या वाटेला जायचं नाही त्या मानापमानाच्या सत्काराच्या पैशाच्या मागे लागलेला आहे. असा जर गुरु असेल तर त्याला हीन दीन म्हटलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओ मध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: नाथांच्या एकाहून एक वेगवेगळ्या कथा ऐकताना खरंच खूप आनंद वाटतो आणि त्यातनं शिकायलाही मिळतं.
4: हो
3: दादा, आज तुम्ही कोणती कथा सांगताय?
4: मागच्या भागामध्ये जी कथा आपण ऐकली की चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणून गोरक्षनाथांनी मायेमध्ये अडकलेल्या मच्छिंद्रनाथांना जागृत केलं आणि ते स्त्री राज्यातनं बाहेर पडून पुन्हा समाज उद्धारासाठी कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडण्यासाठीची विनंती केली. पुत्रमोह, पत्नी मोह, संसार मोह या सगळ्यांचा कसा परिणाम शरीरामध्ये असलेल्या त्या जीवाच्या मनावर होतो याचं आपल्याला या कथेमध्ये उदाहरण दिसतं. गोरक्षनाथांनी जागृत केल्यानंतर मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि पुन्हा त्यांच्यामध्ये ते वैराग्य निर्माण झालं आणि स्त्री राज्य सोडून आपल्या पुढच्या प्रवासाला जाण्याची त्यांनी तयारी दाखवली. पण राणी मैनावती ही आपल्या पतीला म्हणजे मच्छेंद्रनाथांना आणि मुलाला म्हणजे मीनानाथांना सोडायला तयार नव्हती. तिला अतिव दुःख होत होतं कारण की प्रेमाचा आनंदाचा संसार चालू होता, स्त्री राज्यात कशाला कमतरता नव्हती आणि सगळा आनंदी आनंद चालू असताना मध्येच हे सगळं सोडून निघालेल्या पतीला आणि मीनानाथांना ती जाऊच देईना. मग बराच काळ तिथे गोरक्षनाथ थांबले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मैनावती राणीला समजावून सांगितलं आणि एकदा राणी तयार झाली की ठीक आहे तुम्ही स्त्री राज्य सोडून जा. इकडे बरोबर जाताना काय काय घेऊन जायचं याची मोठी यादी मैनावती राणी जी आहे तिने तयार केली की दासी, संपत्ती असं सगळं त्यांच्या बरोबर लवाजमा द्यायचा. पण गोरक्षनाथांनी सांगितलं की आम्ही संन्यासी आहोत, योगी आहोत आणि भिक्षा मागून जगणारे आहोत, तर आम्ही हे बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर शेवटी असं ठरलं की तिघांनी योग्याची वस्त्र घालायची आणि झोळी घ्यायची आणि निघायचं. निघण्यासाठी सगळी तयारी झाली. अत्यंत जड अंतकरणाने मैनावती राणीनी सगळ्यांना निरोप दिला. पण तिने एक गंमत अशी केली की मच्छेंद्रनाथांच्या झोळीमध्ये दोन सोन्याच्या विटा गुपचूप ठेवून दिल्या की पुढे कधी गरज लागली तर आपल्या मुलाला काही कमी पडू नये याची ती तरतूद म्हणून तिने त्या दोन विटा त्यांना नकळत झोळीमध्ये त्यांच्या टाकल्या. जड झालेली झोळी बरोबर घेऊन जेव्हा निघाले मत्स्येंद्रनाथ त्या राजमहालातून निघाले, त्या संपूर्ण गावातून निघाले, राज्यातून बाहेर पडले आणि एका ठिकाणी विश्रांती घ्यायला जेव्हा ते थांबले आणि भिक्षा मागून आणण्यासाठी गोरक्षनाथ गावामध्ये गेले होते तर डोक्यापाशी उशीसाठी म्हणून त्यांनी ती झोळी ठेवली. तर त्याच्यामध्ये काहीतरी कडक गोष्ट आहे असं त्यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी ती झोळी उघडून बघितली. तर त्याच्यामध्ये या सोन्याच्या दोन विटा बघून त्यांना एकदम धक्का बसला. मग त्यांना कळलं की हे कोणी केलं असेल. पुत्रप्रेम तर होतच त्यांना, पुत्राचा मोह अजून पूर्णपणे गेलेला नव्हता तर त्याच्या कारणासाठी त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. आणि दुसरं एक कारण त्यांच्या मनात असं होतं की आपण जेव्हा आपल्या विशेष स्थानावरती पोहोचू तेव्हा तिथे जे साधू संत असतील, जे बैरागी असतील, ज्या देवी देवता आपल्याला भेटतील त्या सगळ्यांना प्रसाद बनवून तयार करून खायला घालायचा तर त्याच्यासाठी या सोन्याच्या विटांचा आपल्याला उपयोग
3: कामी येतील.
4: भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले, त्यांनी अन्न शिजवलं मच्छेंद्रनाथांना आणि मीनानाथांना खायला घातलं, स्वतः खाल्लं आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास करता करता, मजल दर मजल करता करता एका अत्यंत दाट जंगलाच्या तोंडापाशी ते आले आणि पुढे मोठी पर्वतमाला होती आणि हे घनदाट जंगल होतं, श्वापद होती. पण हे सिद्धयोगी असल्यामुळे यांना कुठल्या गोष्टीने घाबरायची काय आवश्यकता नव्हती. पण झालं असं की त्या जंगलाच्या तोंडापाशी आल्यानंतर मच्छेंद्रनाथांना पुढे जायचं होतं, पण ते अतिशय घाबरले. त्यांना जंगलातून जायची भीती वाटायला लागली. त्यांनी विचारलं गोरक्षनाथांना की या जंगलामध्ये लुटमार करणारी कोणी टोळी किंवा लोक असतील का. तर गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे अत्यंत आश्चर्याने बघितलं, कारण धक्का बसला की असा प्रश्न जे निर्भय आहेत माझे गुरु ते का विचारताय. त्यांनी विचारलं की तुम्हाला कसली भीती, तुम्ही तर साक्षात मच्छेंद्रनाथ आहात, तुम्हाला सुर असुर देवी देवता सगळे घाबरतात, आणि तुम्ही जंगलात कुठली एखादी माणसं असतील जी लुटमार करत असतील त्यांना का घाबरताय. नाही म्हणे, मीनानाथ बरोबर आहे, लहान आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये मला भीती वाटते की त्याला काही इजा होऊ नये. ते चालायला लागले पुढे. गोरक्षनाथ विचार करतायत की आपले गुरु पहिल्यांदाच आपल्याला असे घाबरलेले दिसतायत, आणि त्यांच्या तोंडून असे शब्द कसे काय येत आहेत की भीती वाटतीये, काळजी वाटतीये, चिंता वाटतीये. तर काहीतरी गोंधळ आहे, गौड बंगाल आहे, तर ते शोधून काढूयात असा विचार त्यांनी केला. गोरक्षनाथ असते तर वेळ मिळाला की आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूयात असा त्यांनी विचार केला. आणि एके ठिकाणी असं झालं की नदी ओलांडायची होती आणि पाणी गहिर होतं, तर मच्छेंद्रनाथांनी मीनानाथांना कडेवर घेतलं. गोरक्षनाथांनी लगेच ती संधी साधून त्यांना म्हटलं की तुमची झोळी माझ्याकडे द्या, कारण तुम्ही मीनानाथांना उचललेलं आहे, तर सगळं पाण्यात जायला नको, झोळी खराब व्हायला नको. तर त्यांनी पण सहजपणाने काढून झोळी दिली, पण सांगितलं असं की सांभाळू ना, कुठे पडायला नको झोळी. गोरक्षनाथ म्हणले हा काळजी करू नका, मी झोळीची काळजी घेतो. आणि नदी ओलांडून पुढे गेले आराम करायला म्हणून जे झोपले मच्छेंद्रनाथ, तर गोरक्षनाथांनी झोळी उघडली आणि त्याच्यात त्यांना त्या दोन सोन्याच्या विटा दिसल्या. त्या विटा दिसल्या क्षणी गोरक्षनाथांना समजलं की आपले गुरु का भयभीत झालेले आहेत. भौतिक गोष्टींचा संग्रह करणाऱ्या प्रत्येक जीवाला ही भीती कायम असते. तसं त्यांना लक्षात आलं आणि आश्चर्यही वाटलं, रागही आला की गुरुंनी असं कसं काय केलं. पण मग त्यांना लक्षात आलं की हे राणीनी मुलाच्या साठी दिलेलं आहे, पण यांच्या मनातला जो पिता आहे तो अजून जागा आहे इथे, म्हणून त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. पुन्हा ते जेव्हा चालायला लागले तेव्हा झोळीतनं हळूच विटा काढून त्याच्या जागी त्यांनी जे दगड होते ते भरले आणि त्या विटा टाकून दिल्या. काही काळ गेल्यानंतर चालता चालता अधून मधून ते चाचपून बघायचे, विटा आहेत ना, विटा आहेत ना. जड तर लागत होत्या, पण एकदा चाचपताना त्यांना आकार बदललेला दिसला, म्हणून त्यांनी झोळी उघडून बघितली तर त्याच्यात दगड दिसले. आणि त्यांना लक्षात आलं की हे सगळं कारस्थान गोरक्षाचंच आहे, म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे याच्यात विटा होत्या सोन्याच्या, त्याच्याऐवजी तू दगड ठेवलेस ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की तुम्ही साक्षात जगताचे पालक आहात आणि तुम्हाला या दोन सोन्याच्या विटा स्वतःच्या कडे ठेवायची काय आवश्यकता आहे, आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भय निर्माण होते अशा वस्तूचा तुम्ही कशासाठी संग्रह करताय, म्हणून मी हे फेकून दिलं. तेव्हा एका क्षणासाठी मोहापायी मच्छेंद्रनाथ खूप चिडले आणि त्यांनी गोरक्षनाथांना फैलावर घेतलं की तू असं मला न सांगता का केलंस, आता मी काय करू माझ्या मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी. तर गोरक्षनाथ म्हटले की गुरुजी ही वीट काय, मी तुम्हाला अख्खा डोंगर सोन्याचा देतो करून. आणि म्हणून त्यांनी मंत्र टाकला आणि ती पर्वत राजी जी होती ती सगळी सोन्याची झाली. म्हणजे पाहिजेल तेवढा दगड तुम्ही घ्या आणि झोळीमध्ये भरा, मी माझ्या गुरुसाठी काही करू शकतो, तुम्हाला काय आवश्यकता आहे या वस्तूंच्या साठी जीव टाकायचे. आणि मग मच्छेंद्रनाथांचे डोळे उघडले. तर मग त्याच्या मागचं कारण जे आधी सांगितलं मी त्यांच्या मनात काय होतं ते त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं आणि ते म्हणले खरंच आता मी भयमुक्त झालेलो आहे, निश्चिंत झालेलो आहे, कारण की जो संग्रह लुटला जाईल असा जो केलेला होता संग्रह मी तोच आता नाहीसा झालेला आहे, त्या भयाचं कारण माझ्याकडचं नष्ट झालं. ते पुन्हा योगी आणि वैराग्यपूर्ण अशा स्थितीमध्ये परत आले आणि मग निश्चिंत झाले. मग गोरक्षनाथांनी पुन्हा मंत्रांनी तो सोन्याचा पर्वत आहे तो पुन्हा मातीचा आणि दगडांचा केला, पण ती माती सोन्यासारखी दिसते आपल्याला अजूनही. तो पर्वत जो सोन्याचा पर्वत आहे ती पर्वतराजी ती पण अजून तिथे अस्तित्वात आहे कथेतली. महत्वाची सांगायची गोष्ट ही की जो मनुष्य संग्रह करत राहतो तो सगळ्यात पहिलं म्हणजे चिंता, काळजी, भय म्हणजे भीती ह्यांनी ग्रासलेला असतो आणि त्या सगळ्याचा त्याच्या मनावरती बुद्धीवरती शरीरावरती नात्यांमध्ये सगळ्यामध्ये परिणाम होत असतो याची जाणीव ज्याला झाली आणि ते सगळं ज्यांनी सोडलं तो खरा वैरागी आणि तोच खरा आत्मज्ञानी. हे या कथेचं सार आहे. यावरून मला नाथांनी आपल्याला सांगितलेली जी गोष्ट आहे महत्वाची ती सांगावीशी वाटते. इथे आपलं जे ट्रायंगल आहे वैश्विक सिद्ध साधनेचं जे ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी आपण सांगतो की सद्भाव या स्थितीमध्ये राहा, वॉन्ट आणि नीड यातला फरक समजून घ्या आणि निरपेक्ष व्हा. तर सद्भाव म्हणजे परमतत्व जे आहे शिवतत्व जे आहे त्याच्यामधून सगळ्या जीवांच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी ज्ञान स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निघत असतात सगळ्यांचं भलं व्हावं ही एकच स्पंदनं त्याच्यातून सातत्याने निघत असतात. तर ती स्पंदनं आपल्या आतमध्ये पण आहेत आणि आपण ती जर जागृत केली तर आपण शिवतत्व या आपल्या मूळ तत्वाशी एकरूप होऊन जातो. हा एक भाग आहे. दुसरा आहे की बी अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही कंडिशन्स न ठेवता न टाकता जगणे. कुठल्याही कंडिशन्स नाही म्हणजे योग्य त्या कंडिशन्स आपल्या मनामध्ये एक विवेक असायला पाहिजे आणि योग्य त्या कंडिशन्स त्या गरजेच्या असतील त्या टाकणे म्हणजे अनकंडिशनल होणे. आपण जनरली आपली योग्यता आहे त्याच्यापेक्षा जास्त कंडिशन आपण टाकत असतो. त्याच्याबद्दल आपण सविस्तर एखाद्या भागामध्ये नक्की बोलूयात. पण सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग जो आहे की वॉन्ट अँड नीड याच्यामधला डिफरन्स याच्यातला फरक. तर गरज आणि इच्छा आसक्ती गरज आणि आसक्ती याच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि आपण जर तो समजून घेतला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होईल. अगदी सोपं उदाहरण घेतलं आपण की आपल्याला तहान लागली की पाणी पिणे ही आपली गरज आहे. पण तहान लागल्यावर मला सॉफ्ट ड्रिंकच हवं किंवा स्पेसिफिक ड्रिंकच हवं तरच माझी तहान भागेल ही आपली वॉन्ट आहे. तसंच भूक लागली तर अन्न खाणं ही आपली गरज आहे. पण भूक लागल्यानंतर पिझ्झाच पाहिजे किंवा बर्गरच पाहिजे किंवा स्पेसिफिक फूडच खाल्ल्यानंतर माझी भूक भागेल अशी जी मनाची धारणा आपण करून ठेवलेली असते ती वॉन्टमुळे होते. तर वॉन्ट अँड नीड मधला फरक आपल्याला कळतो पण आपण तो वळवून घेत नाही. आपण वॉन्टच्या खूप प्रेमात पडलेलो असतो आणि म्हणून आपण अनेक वेळेला दुःखामध्ये पडण्याचं कारण पण तेच आहे. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची सगळी प्रोव्हिजन परमेश्वराने करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तचं जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते मिळालं नाही तर दुःख होतं, ते मिळालं तर अजून अपेक्षा वाढतात आणि पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी आपली धावपळ सुरू होते. तर हा सगळा जो अंधळा प्रवास अज्ञानमूलक प्रवास आपण करत असतो तो थांबवण्याचं काम वॉन्ट अँड नीड या दोन्ही मधला फरक आपण जर करायला सुरुवात केली तर नक्की होतो.
3: खूप सुंदर सांगितलं तुम्ही, तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद.
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चैनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्षण निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463030. VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: ब्रह्म हे सगळ्याचं मूळ आहे, ज्याच्या भोवती हे सगळं विश्व प्रकाशमान होतंय, घरघर फिरतंय. मूळ त्याचा बिंदू काय असेल तर ब्रह्म हा बिंदू आहे. जे आपण सूर्य हा एक बिंदू आहे, सूर्याच्या प्रकाशावर सगळं जग चालू असतं, त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरत असतात, त्याप्रमाणे ह्या ब्रह्माभोवती हे सगळं विश्व फिरतं आहे, त्याच्यामुळे प्रकाशमान होतं आहे. अशा त्या ब्रह्मखंडामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. इथून पुढे प्रकृतीखंड होत आहे. प्रकृती म्हणजे काय? प्रकर्षेण कृती ही प्रकृती. प्रकर्षाने जी कृती करते, प्रकर्षाने जी कृती करते ती प्रकृती. भगवान काही करत नाही, त्याच्या अस्तित्वाने मात्र कार्य होत असतं. सांख्यशास्त्रामध्ये सिद्धांत सांगितलेले प्रकृती हीच कर्त्रीमुळी, ते त्या प्रकृतीचं एक खंड आहे. प्रकृती कशी करते मग उदाहरण सांगतो. आकाशामध्ये सूर्य विद्यमान असतो, ऊनही पडतं, उष्णता येते, सगळं मिळतं आपल्याला. पण सूर्य काय अग्नी पेटवत नाही, पण दुर्बीण जर मध्ये धरली तर लगेच अग्नी पेटतो. आता हा अग्नी कोणी पेटवला? दुर्बिणीने पेटवला का सूर्याने पेटवला? सूर्य म्हणतो मी नाही पेटवू लागली, मला काय मिळते? दुर्बीण म्हणते मी तर कुठं पेटवलं, मी निर्जीव आहे म्हणते, मी काय अग्नी पेटवू शकतो? सूर्य आहे म्हणून मी पेटवू शकते. सूर्य जर नसेल तर दुर्बीण काही काम करणार नाही. पण सूर्य मात्र म्हणतो मी काय पेटवत नाही अग्नी विघ्न, मी फक्त लोकांना जेवढा हवा आहे तेवढा प्रकाश आणि उष्णता एवढंच देतो मी अग्नी उत्पन्न करून जाळून टाकायचं काम मी करत नाही. पण ती दुर्बीण मात्र अशी आहे, सूर्यांची शक्ती घेणार, त्यांची उष्णता एकत्रित करणार आणि अग्नी पाडणार. हे प्रकृतीचं काम आहे. पण ती सूर्याच्या अस्तित्वात काम करत असते. त्याप्रमाणे भगवंताच्या अस्तित्वामध्ये, आत्म्याच्या अस्तित्वामध्येच ही सगळी प्रकृती कार्य करत असते. प्रकृती जड आहे, पण तुला चेतन शक्ती मात्र आवश्यक आहे, त्याशिवाय कार्य करू शकत नाही ती. आपलं शरीर सगळं जडच आहे, आज चेतन शक्ती आहे म्हणून सगळं कार्यान्वित झालेलं आहे. सगळ्या लोकांचा प्रश्न असतो ह्या पुराणांची आजच्या काळात काय आवश्यकता. बरं, हे आमचं कॉम्प्युटर युग चाललेलं आहे आणि तुम्ही हे पुराण कुठे घेऊन चालला तुम्ही पाठीमाग? शास्त्रकार म्हणतात आजच्या काळात जास्त गरज आहे त्याची. उलट पूर्वीच्या काळी शांतपणे लोक विचार करत होते, आजचं जग जास्त धावपळीचं आहे, त्यामुळे आजच्या काळात शांत होण्याची जास्त गरज आहे. अंतर्मुख होण्याकरता ह्याची फार आवश्यकता आहे. समर्थाने सांगितलं याचं फळ काय, श्रवण केल्याचं फळ काय, वृत्ती पालटे तात्काळ म्हणतात. बाहेर काय फरक पडत नाही बरं का? बाहेर तुमचं वजन वाढलं किंवा तुम्ही हरकूळ झाला असला प्रकार काय होत नाही. तो योगाभ्यासांकरता जे पोटबीट कमी होईल, पण हा प्रकार इथं काय नसतो. ह्याचं फळ काय आहे? वृत्ती पालटे तात्काळ. तुमची बहिर्मुख वृत्ती झालेली आहे, ती वृत्ती अंतरंग स्थिरते, आत्मरूपाकडे वळते, विषयापासून निर्विषय असणाऱ्या परमात्माकडे वृत्ती जाते. हे महत्त्वाचं फळ त्याचं आहे आणि त्याच्याकरता पुराण श्रवण करायचं आहे. काय एकदम होणारी गोष्ट नाही आहे. अनेक विषय कसे आहेत, अनेक जन्म संसिद्ध आहेत, त्याप्रमाणे ही वृत्ती सुद्धा अनेक जन्म संस्कार करून करून करून करून हळूहळू व्हायची. त्याच्याकरता रोजच्या रोज ऐकायचं आहे, रोज म्हणून श्रोतव्य मंतव्य निधिध्यासव्य म्हणून सांगितले, सारखं श्रवण सांगितलेले. जेथे नाही श्रवण सार्थ तेथे त्याचा परमार्थ म्हणतात समर्थन सांगितलं. ज्या ठिकाणी श्रवणच नाही आहे त्याला पुढे काय, श्रवणाशिवाय गती नाही आहे. वास्तू पाहताना तुम्ही आजपर्यंत 13 पुराण ऐकले, म्हणजे आलटून पालटून त्याच कथा असतात, नवीन काय कथा असत नाहीत. कृष्णजन्म तोच आहे, रामाची कथा तीच आहे, देवती पण ती, सगळ्या कथा त्याच आहेत. आलटून पालटून थोड्या बदल करून त्या कथा येत असतात. पण श्रवण रामदास स्वामी म्हणतात ऐकलं पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. घेतलेचे घ्यावे जीवन म्हणतात. तुम्ही पाणी रोज नवीन पिता का? तेच पाणी असतं, तेच पाणी रोज पाणी पितात तुम्ही. धान्य तेच असतं रोज, गहू तांदूळ ज्वारी ह्याच्याबद्दल काही आणि काय धान्य असत नाही, पण ते रोजच्या रोज घ्यावं लागतं. घेतल्याची घ्यावे जीवन, सेवलेची सेवावे अन्न म्हणतात. नवीन अन्न काय असत नाही आहे. तैसे श्रवण मनन केलेचे करावे, त्याप्रमाणे श्रवण मनन जरी केलं असलं तरी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ते केलंच पाहिजे. म्हणून श्रोतव्यो मंतव्यो निधिध्या, नुसतं श्रवण नाही त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. त्यावेळेला आत्मा कृष्ण परमात्मा आत्मा प्रसन्न होतो, म्हणजे आपले मन प्रकृती प्रसन्न होती. मुख्य म्हणजे मन प्रसन्न झालं की मग सगळं प्रसन्न आहे. मन मोठं हटवायचं, लवकर प्रसन्न होत नाही ते. जरा जरा साक्ष मनात साक्ष असते, मन किती प्रसन्न झालं किंवा काय नाही हे बघायला आपला अंतरात्माच पाहिजे. बाहेर आम्ही किती हसून दाखवलं म्हणून मन प्रसन्न झालं असं होत नाही. जर मनाला प्रसन्न करण्याकरता म्हणून त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याला वागावं लागतं, मग मन प्रसन्न होतं. जोपर्यंत मनाप्रमाणे आपण वागतो तोपर्यंत मन प्रसन्न होत नाही. ते म्हणतात ठीक आहे माझ्या मागे येतात. उलट त्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावलं तर मात्र मन प्रसन्न होतं. पहिल्यांदा निरुद्ध होतं पण नंतर एकदम प्रसन्न होतं, आनंद होत होते. म्हणून मनाला प्रसन्न केलं पाहिजे, त्याला प्रसन्न व्हायची एकच एक जागा आहे ती म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या चरणास नेऊन ठेवलं पाहिजे, तरच ते प्रसन्न होतं. बाकी विषयांच्या मध्ये हे क्षणिक सुख असतं, बस दुसऱ्या क्षणी दुःख आहे लगेच सापडतो. म्हणून हा पुन्हा पुन्हा विचार करण्याकरता म्हणून हे श्रवण आहे. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे. ते ऋषी 12-12 वर्ष ऐकत बसले होते नैमिषारण्यामध्ये. आपण 7-7 दिवस 5 दिवस कथा ऐकायची, भक्ती ऐकली ऐकायची आहे. कारण मनाला संस्कार करून घ्यायचे आहे. आपण बघतो का श्रावण महिना येतो, शंकराज पिंडीवर सगळे अभिषेक करत असतात, सारखं पाणी चालू असतं. गुरुजी मंत्र म्हणत असतात, लघुरुद्र चालू असतो आणि पिंडीवर अभिषेक होतो. किती पाणी पडतं सगळे म्हणून, जास्त एक बाटलीभर किंवा 2 बाटल्या पाणी पडेल, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी पडत नाही. मग ते पाणी एकदम मोठं चालेल का? एक बाटलीवर पाणी झालं आणि एकदम मोठं चालेल? एकदम मोठं चालत नाही. तो सारखा संस्कार चालला पाहिजे. कसं या जीवात्म्यावरती सारखा संस्कार पाहिजे. त्या पिंडीवर अभिषेक करून हे शिकायचं आहे. सारखं म्हणलं, सारखं तेच ऐकून म्हणून त्याची गोडी लावली की मनाला ती गोडी लागते. आणि एकदम मनाला गोडी लागली की मग काही करायला नको. मनाला गोडी लागण्याकरता हे सगळे प्रयत्न आहे. त्याच आत्म्याला मनाला आनंद झाला पाहिजे. अंतःकरणाला गोष्टी ऐकून आनंद झाला पाहिजे. कारण चरित्र कोणाचं आहे? चरित्र भगवंताचं चरित्र आहे. त्याशिवाय गोडी नाही आहे. म्हणून पहिल्यापासून त्याला ऐकायची गोडी लावली पाहिजे. म्हणून श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितलेली आहे. श्रवण भक्तीशिवाय पुढे उद्धार होणार नाही आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे काहीचा परमार्थ, म्हणतात रामदास स्वामी. श्रवण जर नाही केलं, ऐकलं सगळं फुकट आहे. म्हणून सारखं पुन्हा पुन्हा ऐकत राहायचं. अहो साधं शेण असतं शेण, पण शेण सुद्धा खाली पडले माती घेऊन उठतं, त्याशिवाय उठत नाही ते. रस्त्यावर गाय आगले, गायीने शेण टाकलं असेल उचललं खाली त्याला माती लागली असती. हा शेणाचा गुणधर्म आहे साधा. आपण ज्याला गोमय म्हणतो टाकून देतो त्याचा गुणधर्म आहे. ह्या तर भगवंताचे लिहिले आहेत, भगवत गोष्टी आहे. ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्याच्यामध्ये उपासना आहे, हे ऐकून ऐकून मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि तो परिणाम होण्याकरता म्हणूनच आपण ह्या ठिकाणी बसून हा सगळा प्रपंच 18 पुराण ऐकायचा प्रपंच लावल्या पाठीमागे आपण घेतलेला आहे, आपण स्वीकारलेलं आहे. हे कशा करता स्वीकारलंय? आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. शेणाची गौरी पण अग्नी सान्निध्य गेल्यावरती तिला अग्निरूप प्राप्त होतं, ती सुद्धा तेजस्वी होतं एकदम. मग आपण तर माणसं आहोत. त्या भगवंताच्या चरणाच्या सान्निध्यात, ज्ञानाच्या सान्निध्य आल्यानंतर आपल्याला ज्ञानाग्नी प्रकट होणार आहे, भक्ती आपल्या चित्तात प्रकट होणार आहे. कृष्ण कथा अनुग्रह उत्पन्न, कृष्णाच्या कथाने अनुग्रहाने उत्पन्न होणाऱ्याची भक्ती आहे. मग हळूहळू ही स्थूल भक्ती आहे. मग हळूहळू सूक्ष्म भक्ती उदयती म्हटले, हळूहळू ती उगवेल. पण पहिल्यांदा स्थूल भक्ती आपण केली पाहिजे. स्थूल भक्ती म्हणजे श्रवण भक्ती, स्थूल भक्ती आहे. म्हणून ती भक्ती पहिल्यांदा केली पाहिजे. इथून पुढे प्रकृती खंडास्वरूपात आहे. प्रकृतीमध्ये 5 देवता मुख्य गणला गेलेले आहेत. त्यामध्ये महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, सावित्री आहे आणि राधा. ह्या 5 मुख्य प्रकृतीच्या अधिष्ठात्री देवता म्हणून मानलेले आहेत. बाकी मग त्यांच्यापासून गंगा उत्पन्न झालेली आहे. आणखी ज्या स्त्रिय समजता स्तवदेवीभेदा म्हटल्या जाय की मोठ्या मोठ्या पुण्यमती स्त्रिया, दमयंती होऊन गेली, देवती होऊन गेली, मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत. आज सत्यवान सावित्री कथा आहे, सावित्री आहे. ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या देव या बघ, ज्याला भगवंताचे अनुग्रह म्हणतो, विभूती म्हणतो आपण, अशा ह्या सगळ्या विभूती, ह्या सगळ्या त्या प्रकृती असणाऱ्या त्यांच्याच देवता आहेत. आणि त्यांच्यापासून काय काय गुण कसे कसे उत्पन्न झालेत ह्या सगळ्या लिहिल्या आपण बघणार आहोत. ह्या सगळ्या ज्या प्रकृती आहेत ह्या मूळ ईश्वरापासून उत्पन्न झालेल्या आहेत. एकदा म्हणले गोलोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसले होते आणि सगळ्या गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू सगळ्या नद्या त्या ठिकाणी स्थिर रूप घेऊन सेवा करत होते भगवंताची. आणि त्या ठिकाणी एकदम राधा आली. राधा आल्याबरोबर तिने बघितलं गंगेने फारच आकर्षण रूप धारण केलेलं आहे आणि भगवान सुद्धा मुद्दाम तिच्याकडे बघतायत हे त्याने बघितलं. सरस्वती सेवेला उभे आहे त्या ठिकाणी. तेव्हा सरस्वतीला वाटलं भगवान गंगेकडे आकृष्ट झालेले आहे. महालक्ष्मी पण त्या ठिकाणी आहे आणि भगवंत आपल्याकडे लक्ष येत नाहीत हे सरस्वतीच्या लक्षात आलं. तेव्हा ती सरस्वती गंगेला म्हणते गंगे तू काहीतरी अनुचित कृत्य केलंस बरं का? भगवंताला उडून स्वतःकडे घेऊन चाललेली आहेस तू. स्त्री स्वभाव दुर्तिक्रमा लक्षात ठेवा. प्रकृती जरी असली तरी स्त्री आहे त्या, तेव्हा स्वभाव दुर्तिक्रम आहे आणि पुढचा लीलाक्रम व्हायला पाहिजे. म्हणून भगवत इच्छेने ह्या सगळ्या एकमेकाच्या गोष्टी होत असतात. तेव्हा सरस्वतीला वाटलं की गंगा आपल्याबद्दल काहीतरी कृष्णाहून सांगते आहे आणि कृष्ण भगवान गंगेकडे आकृष्ट झाले आहेत हे बघितल्याबरोबर सरस्वती शाप द्यायला सिद्ध झालेले. त्यावर महालक्ष्मी म्हणते भाई असं करू नको, शांत हो, हा गोलोक आहे, ह्या ठिकाणी राधा ही मुख्य प्रकृती आहे सगळ्यांची, ती मुख्य अधिष्ठात्री देवती आहे, म्हणून भाई तू शाप वगैरे काय देऊ नकोस. पण सरस्वती काय ऐकायला तयार नाही आणि तिने शाप दिला गंगेला, जा म्हणतो तू मृत्यूलोके जा. ते ऐकल्याबरोबर सरस्वतीने तिला धरून लक्ष्मीने तिला धरून ठेवलंय आणि गंगेला शाप काढला. गंगेला शाप काढल्यावरती गंगेने पण तिला शाप दिला, मी मृत्यूलोके जाते, तुला सुद्धा मृत्यूलोकावर यावं लागेल. आणि जे लक्ष्मी बिचारी दोघांना शांत करायचा प्रयत्न करते म्हटल्यावर त्या दोघींनी महालक्ष्मी पण शाप दिलेला आहे, तुला पण तुम्हाला पण मृत्यूलोकी यावं लागेल. महालक्ष्मी बिचारी दोघांना सांत्वन करता करता स्वस्थ बसलेले आहे. तेवढा कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा त्यांना सगळं हे कळलं. कळल्यावर ते म्हटले काय हरकत, त्यांनी सगळ्या समजू घातलेले आहे जे होणार आहे. ह्या प्रत्येक कुठलीही जी घटना घडते त्याच्यामागं ईश्वराचा काहीतरी प्रेरणा असते. आपण सुद्धा जे काही करतो त्याच्यामागे ईश्वराची प्रेरणा असते. आपल्याला वाटतं आपण बोलून गेलो, आपण चांगलं केलं, आपण वाईट केलं, आपण काही चांगले करत नाही आणि वाईट करत नाही आहे. ईश्वर सूत्र हलवणार आहे त्याप्रमाणे आपण हलत असतो. फक्त अहंकारनं म्हणतो आम्ही चांगलं केलं, आम्ही वाईट केलं, म्हणून आपल्या हातात काही नसतं. जन्म मृत्यू कर्म करणं आणि त्याची फळं ही सगळी ईश्वराच्या अधीन आहेत, आपल्या हातात काही नाही आहे. मग भगवंतने सगळ्यांना समजून घातलेले आहे, भयानं तुम्हाला मृत्यूलोके जावंच लागेल. तेव्हा महालक्ष्मी म्हणते म्हणे महाराज माझी काहीच चूक नाही आहे आणि चूक नसताना मला उगीच दोघींनी शाप दिलेला आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे आता मृत्यूलोकावरती. हो म्हणले त्यांनी त्यांच्या मुखातून जे काय आलंय हे सगळं असंच घडणार आहे. त्याला आणखीन एक मुख्य गंगेला खाली जायला आणखी एक मुख्य कारण झालं. गंगा माता श्री गंगा ही अत्यंत सुंदर रूप घेऊन गोलोकात बसली होती, त्यावेळी राधा त्या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा राधेला संशय आला की आपल्या कृष्ण परमात्माला घेऊन गंगा आपल्यापासून लांब चाललेली आहे. त्याबरोबर ती गंगेला शोधायला लागली. तो गंगेला कळलं की राधा आपला शाप देणार होता, म्हणून ती भगवंताच्या अंगुठ्यात जाऊन बसली, अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यात जाऊन बसलेली. राधा सगळी त्रैलोक्यात हिंडून आली, इकडून तिकडून सगळीकडे हिंडून आलेली आहे. गंगा गुप्त आल्यावरती सगळीकडचं पाणी नष्ट आलं एकदम. राधा सगळी त्रैलोक्यात शोधून आली, ब्रह्मलोकात जाऊन आली, मृत्यूलोकात, पाताळलोकात, पण गंगा काय कुठे दिसे ना हे बघितल्यावर ती खिन्न झाली. आणि भगवान विष्णू ते कळलं आणि त्याचवेळी ब्रह्मदेव पण त्या ठिकाणी आलेले आहेत की सगळीकडे पाण्याचा अभाव झालेला आहे, गंगा कुठे गंगा कुठे म्हणून शोधत शोधत त्या ठिकाणी आलेले. आणि त्याने बघितलं की भगवंताच्या अंगुष्ठामध्ये पायाच्या अंगठ्यामध्ये गंगा लपून बसलेली आहे. त्याबरोबर त्याने राधे स्तुती केली आणि सांगितलं भाई गंगा मातेला काही शाप देऊ नकोस, तेव्हा आम्ही गंगेला काही तू प्रगट कर आणि गंगेला आम्ही घेऊन जाणार आहोत. तर ती म्हटली घेऊन जा म्हणले माझी काही हरकत नाही, म्हणून गंगे स्तुती राधे स्तुती ऐकली आणि ब्रह्मदेवाला आश्वासन दिलं मी काही तिला शाप देणार नाही म्हणून. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे गंगा त्या ठिकाणी भगवंताच्या पायातून प्रगट झालेली आहे. म्हणून भगवत पादोदकम पावनम, ज्या शेषशे भगवंत झोपलेले आहेत त्याच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगुष्ठापासून गंगा उत्पन्न झालेली आहे, म्हणजे अत्यंत पवित्र आहे. आणि पुन्हा पश्चात पन्नगशायिना भगवत पादोद, पन्नगशायिना ज्या भगवंता झोपड्या भगवान शेषावर झोपणाऱ्या भगवंताच्या पायातून निघालेली आहे आणि पश्चात कुठं शंभोर मूर्धनी भगवान शिवांच्या जटेत गेलेली आहे, त्यामुळे ते अधिकच पावन झालेली आहे. अगोदर मूळची पावन, त्यातून भगवंताच्या पायातून निघालेली आणि शिवांच्या डोक्यावर जाऊन बसलेली आहे. म्हणून गंगेची महती ही अतिशय वाढलेली आहे. अशी ही गंगा त्यापण सरस्वतीला शाप झाला होता तू पण जा म्हणून. मग सरस्वती भगवान कृष्णा शरण गेली आहे, म्हणे महाराज माझं आयुष्य मी जरी असले तरी पण मी अल्पस्वल्प रूपाने राहते, माझी काही मृत्यूलोकात जायची इच्छा नाही आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेले आहे, ते शापात थोडं काहीतरी रूपांतर कमी अस करा. भगवान कृष्णाला दया आलेली आहे आणि त्याने सांगितलं बाई तू अल्परूपाने राहा म्हणले, गंगा मिळाली की तुझं स्वरूप संपलं म्हणाले. म्हणून सरस्वती ही गुप्तरूपाने आहे, काही काही थोड्याच ठिकाणी प्रकट आहे. बद्रीनारायणने प्रकट झाली गंगा, ज्या ठिकाणी व्यासाश्रम हा सरस्वती तीरावरती आहे. नारायण गेलो बघा त्या ठिकाणी सरस्वतीने दाखवतात आणि आली आणि लगेच संपली पुढे, थोडी जास्त नाही 10-15 मिनिटं चालली की किती वेगात धावत येते आणि पुढे आलकनंदाने मिळाली की संपली ती. थोडं थोडं ठिकाणी सरस्वती प्रकट झाली आहे, बाकी सर्व ठिकाणी गुप्त आहे. सरस्वती म्हणजे ज्ञान. ज्ञान हे कसं आहे, ज्ञान हे मुळात गुप्त स्वरूप असतं. ज्ञान काय बाहेर दाखवता येत नाही, शक्ती बाहेर देखील दाखवता येत नाही, प्रगत अभिव्यक्त आलो कळतो की हा मनुष्य ज्ञानी आहे म्हणून. पण ज्ञान नावाची वस्तू आहे आणि ती बाहेर कोणा दाखवते ती असला प्रकार काही नसतो. ज्ञान हे अंतरात्म्यात असतं, ते आत्मस्वरूप असतं. म्हणून सरस्वती ही गुप्त रूपाने सांगितलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी दोन दोन संगम आहेत त्या त्रिवेणी संगम असंच म्हणतात. सरस्वती गुप्त रूपाने म्हणजे ज्ञानरूप सरस्वती गुप्त रूपाने त्या ठिकाणी येत असते. आता आपण रोज बघतो आपण शंख वादन होतो. शंख आहे किती दीर्घकाळ शंख चालतो ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि शंखात जो काही आनंद आहे हा निराळा आहे. भगवान विष्णून सुद्धा शंखाला आपल्या हातात धारण केलं आहे. त्या शंखचोड भगवान शंखाला का धारण केलं, शंखाचं काय महात्म्य आहे हे सांगणारी कथा ह्या ठिकाणी आलेली. वृषध्वज नावाचा एक राजा होता. हा राजा शिवांचा महान भक्त आणि शंकराची मोठी उपासना केली. शंकरांना प्रसन्न करून घेतलं. शंकरांच्या कृपेने मोठं राज्य वगैरे त्याला मिळालेलं आहे. पण त्यांनी काही देवीची उपासना कधी केली नाही, प्रकृतीची उपासना केली नाही, त्यांनी परमात्म्याची उपासना केली. ते सगळं बघितल्यावर सूर्य सगळ्या साक्षी आहे. तो सूर्य म्हणतो, राजा अरे बाबा त्या देवीची उपासना केली पाहिजे. देव आणि देवी ह्यात भेद मानू नये. जगदा पितरो वंदे पार्वती परमेश्वर. पार्वती परमेश्वर दोघांच्या शक्ती आहे. तू दोघांच्यात भेद मानतोस म्हणले, त्यामुळे तू श्रीहीन होशील अशा प्रकारचा शाप त्यांनी दिला. त्याबरोबर सूर्याने शाप दिला. शाप दिल्यावर हा शंखचूड जो होता हा भगवानाला शरण गेलेला आहे. म्हणे महाराज मी श्रीहीन होईल, माझं राज्य निघून जाईल असं सूर्याने शाप दिलेलं आहे. ते कळल्याबरोबर भगवान शंकरांना क्रोध आलेला आहे आणि त्रिशूळ घेऊन सूर्याला मारायला धावले. ते माझ्या भक्ताला का शाप दिला असं. त्याला सूर्य पुढे पोहोचतोय आणि शंकर त्रिशूळ मागून धावत आहेत. विलक्षण पेज प्रसंग उत्पन्न झाला. आता काय करायचंय. सूर्य भगवान धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि सांगितलं, म्हणे अशी जी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे माझ्या मागे शंकर भगवान धावत मला मारायला यायला लागले आहेत, आता काय करायचं म्हणले. ब्रह्मदेव म्हणले, चला आपण भगवंताकडे जाऊ म्हणले. तेच काय तो निर्णय करतील. आणि त्याप्रमाणे वैकुंठात हे सगळे लोक आले. भगवान विष्णू विचारलं, काय कसा करता आला. सांगितलं, अशी जी घटना घडलेली आहे आणि सूर्य आम्हाला मारण्याकरता त्रिशूळ घेऊन यायला लागलेले आहेत. त्याबरोबर भगवान विष्णू पुढे आले आणि शिवांत त्यांनी स्तुती केली. हो भगवान शिव, तुम्ही कसे आहे, जगाच्या कल्याणाकरता तुमचा अवतार आहे. तुम्ही अत्यंत शान आहे, शांत आहात, ज्ञानस्वरूप हे तुमचं स्वरूप आहे. असं असताना तुम्ही म्हणे त्या सूर्यावरती कशा कथा रागवलेला, शांत राहा. त्यावर शंकराने सांगितलं, म्हणे असं म्हणे यांनी माझ्या भक्ताला त्रास दिलेला आहे. माझ्या भक्ताला कारण नसताना म्हणे यांनी शाप दिलेला आहे, तेव्हा त्याचं रक्षण करणं माझं काम आहे. माझ्यावर कोणत्या शाप काही येऊ शकत नाही आहे, म्हणून माझ्या भक्ताचं मी रक्षण करणार आहे. तेव्हा भगवान विष्णू हसायला लागले. म्हणे भक्ताचं रक्षण सगळ्या सर्वांनी करावं ही गोष्ट खरीच आहे म्हणली, त्यात खोटं काही नाही आहे. पण भक्त आहे कुठे म्हणले. आता तुम्ही तिथून निघून वैकुंठ ब्रह्मलोकात जाऊन तिथून इथे येईपर्यंत म्हणे कलियुगातले चार युग निघून गेले म्हणले पृथ्वीजळावरती. तो वृषध्वज राजाही नाही आहे, त्याचा पुत्र धर्मध्वज तोही नाही आहे, त्याचा पुत्र इंद्रध्वज तोही नेले, त्याची नातू पंतू आहेत म्हणले त्या ठिकाणी. आणि लक्ष्मी गेल्यामुळे ते महालक्ष्मीची उपासना करतात. दुर्गा देवीची मोठी उपासना चालू केलेलं आहे आणि त्याच्या कृपेने त्यांना राज्य मिळणारच आहे. तर तुम्ही उगाच काय व्यर्थ करू शकता करता म्हणले. आता कोणाचं रक्षण करणार म्हणले तुम्ही. ज्या राजाचं रक्षण तुम्ही करणार आहात तो वृषध्वज राजा नाहीच आहे. व्यर्थ कशा आकारण क्रोध करताय. म्हणून महाराज आपण शांत व्हावं म्हणून शिवांची स्तुती करून शिवांना शांत केली. शिव भगवान शांत आले त्यांनी त्यांना कळलं, अरे ज्याचं रक्षण करायचं तोच राजा नाही आहे. त्याच्या वंशामध्ये पुढचे नातोंड पंतोंड जे आहेत ते महालक्ष्मी उपासना करतायत, तेव्हा त्यांच्या कृपेने म्हणे त्यांना राज्य वगैरे मिळणारच आहे, महालक्ष्मी कृपा होणार आहे. म्हणून भगवान शिव पुन्हा आपण उठलेले आहेत आणि कैलास पर्वता निघून गेले. अशा प्रकारची ही वृषध्वजाची कथा आलेली आहे. त्या वृषध्वजाच्या वंशामध्ये धर्मध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि मानसी ही त्याची कन्या होती. त्या दोघांनी मिळून देवीची मोठी आराधना केली, महालक्ष्मीची उपासना केली की बाई तुझी कृपा झाल्याशिवाय आम्हाला राज्यलक्ष्मी मिळणार नाही आहे. कारण आमच्या वंश पूर्वजांनी न उपासना केल्यामुळे सूर्याने शाप दिलेला आहे, म्हणून आम्ही तो शाप जावा म्हणून महालक्ष्मीची उपासना केली. त्या लोकांनी उपासना केल्यावरती ती उपासना बघितली आणि शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यांनी म्हणले तुम्ही विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूंची उपासना केली की महालक्ष्मी आम्हाला प्रसन्न झाली पाहिजे. महालक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी आहे, तेव्हा त्यांची कृपा झाली तर महालक्ष्मीची कृपा हवी. तर ब्रह्मदेव विष्णू दोघे प्रसन्न झाले आणि महालक्ष्मी म्हणतात भाई त्यांनी उपासना केली आहे, तेव्हा तुम्हाला आता खाली जायला पाहिजे. आणि पूर्वी शाप पण झाले तुम्हाला, तेव्हा तुम्हाला खाली गेलं पाहिजे. आता तेव्हा ती म्हणते भाई, तेव्हा तिला वाईट वाटलं, रडूया लागलं. म्हणजे महाराज तुमच्या विरामध्ये कशी उपासना करू मी, कशावर पृथ्वी तलावरती. काही नाही म्हणले, तुम्ही त्या ठिकाणी जा म्हणले. पूर्वी म्हणले सुदामा नावाचा माझा एक मित्र होता, माझा एक गोफ होता. सुदामन नावाचा माझा एक गोफ होता. एकदा राधा आणि कृष्णांचा कलह चाललेला असताना त्या सुदामनने काय केलं, कृष्णाची बाजू धरली आणि राधेला म्हटलं, राधे तू गुज व्यर्थ कृष्णा रागवतीस, ते भगवान आहे, सर्वव्यापी आहे, त्रैलोक्य अधिपती आहेत, त्याच्यामुळे सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे. म्हणून कृष्णावर रागवणं हे तुला बरं दिसत नाही. म्हणून त्यांनी कृष्णाची बाजू उचलून धरली, त्याबरोबर राधा रागवली. तू कृष्णाने बाजू घेतोस म्हणून बाबा तू मरत्या लोकात जा म्हणून तिने शाप दिला त्याला. त्याबरोबर त्यालाही अवतार घ्यावा लागला या पृथ्वी जलावरती. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत भाई महालक्ष्मी तुला गेलं पाहिजे म्हणे. माझ्याच अंशाने म्हणे सुदामन नावाचा माझा पुत्र आहे माझा अंश आहे तो म्हणे ह्या धनुवंशामध्ये उत्पन्न होणार आहे. शंखचूड त्याचं नाव आहे शंखचूड नावाचं धनुचा पुत्र आहे आणि तो त्याच्या तू पण लक्ष्मीचा अंश आहेस राधेचा अंश तू आहेस म्हणून तुला पृथ्वी चालू गेलं पाहिजे आणि तुमच्या दोघांचं विवाह होईल. सिचे म्हणले नारायणा भगवंता मी तुमच्याशिवाय कुणाशी विवाह करणार नाही मी तुमच्याशिवाय कृप एकनिष्ठ राहणार वगैरे वगैरे सगळं सांगितले त्याने. म्हणे तू जाऊन उपासना कर पुढं बघू म्हणे काय असेल ते. अगोदर अवतार तर घे. त्याप्रमाणे धर्मध्वज आणि मानसी या दोघांच्या पोटी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तुळशी नावाची कन्या जन्माला आलेली आहे. आपण जी तुळस म्हणतो ना ही तुळशी नावाची कन्या होती कार्तिक शुद्ध पौर्णिमेला जन्म झालेला आहे. आणि पूर्वजन्म संस्काराप्रमाणे ती म्हणते मी आता उपासना करणार आहे भगवान श्रीनारायण हर मला कृष्ण परमात्माच पती मिळाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे मला उपासना करायची आहे. पूर्वजन्म संस्कार मोठे विलक्षण असतात त्याप्रमाणे तिने मोठी उपासना केली पंचाग्नी साधन केलेलं आहे. आणि इकडं शंखचूड पण धनुच्या पोटी जन्माला आलेलं आहे. शंखचूडा सुद्धा पूर्वजन्म संस्कार होते त्यांनी पण ब्रह्मदेवाची मोठी उपासना केली. पुढे तरुण झाले ब्रह्मदेवाकडून सगळं शस्त्रास्त्र मिळवलेली आहेत ऐश्वर मिळवलेलं आहे आणि पुढे त्यांनी इंद्रावर स्वारी केली आणि त्रैलोक्याचा अधिपती म्हणून झाला तो. जसे वृत्रासू हिरण्यकश्यप मोठे मोठे राजे होते त्याप्रमाणे हा शंखचूड सुद्धा त्रैलोक्याचा अधिपती झाले सगळ्या देवाला त्याने हरवून टाकलं. सगळे देव ब्रह्मदेवाकडे शरण गेले म्हणजे तुम्ही कशा वरदान दिलं नाही म्हणले तपश्चर्याचं फळ हे प्रत्येकाला दिलंच पाहिजे. तो कुणी देव असो दानव असो मानव असो जो जो कोण तपश्चर्या करेल त्याला त्याचं फळ दिलंच पाहिजे. तपश्चर्या म्हणजे कर्मकांड आहे कर्मकांडाचं फळ द्यायला हे भगवान बांधलेले आहेत म्हणून आपण नेहमी तपश्चर्या केली पाहिजे. आपण काय अरण्य जाऊन तपश्चर्या करू शकत नाही पण श्रीराम जयराम जय राम एवढं तर म्हणू शकतो नक्की. आपण जाता येता उठता बसता हा जपयज्ञ आहे हा जपयज्ञ आपण सरळ करू शकतो. हा श्रवण यज्ञ आहे हे आपण करू शकतो म्हणून आणि त्याचं फळ द्यायला भगवान मानले गेले. कुठलंही कर्म हे व्यर्थात नाही केलेलं कर्माचं फळ द्यायला नियती बांधली गेलेली आहे म्हणून सत्कर्म नेहमी केलं पाहिजे. त्या शंखचूडाने काय केलेलं आहे मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आम्ही विलक्षण शक्ती आलेली आहे त्रैलोक्याचा अधिपती झालेला आहे आणि देवाने त्याने हरवून टाकले वगैरे वगैरे सगळं सांगितले. पुढे शंखचूड तरुण झालेलं आहे आणि तुळशी पण तरुण झालेली आहे तिने पण मोठी उपासना केली की मला नारायणच पती मिळालं पाहिजे भगवान कृष्ण परमात्माचे माझा विवाह झाला पाहिजे भगवान विष्णू मिळाला पाहिजे म्हणून मोठी तपश्चर्या केली. आणि एक दिवस ब्रह्मदेव तिच्याकडे आश्रमात गेले तेव्हा तिने सांगितलं म्हणे ब्रह्मदेव आता माझा काळ किती राहिला म्हणले या पृथ्वी जलावरती मी अजून किती तपश्चर्या करायचे आहे. तेव्हा तिने सांगितलं पाहिजे असं नाही म्हणले तपश्चर्या केल्याची गोष्ट खरी आहे पण भगवान विष्णूच्या अंशातून हा शंखचूड धनु उत्पन्न झालेला आहे. पूर्वीचा गोलोकातला येतो कृष्णापासून आविर्भूत झालेला आहे सुदामन नावाचा कृष्णाचा मोठा गोप आहे. तू पण म्हणले पूर्वीची गिरिजा म्हणून दासी होतीस राधेची शापामुळे तू या ठिकाणी तुळशी म्हणून जन्माला आलेली आहेस वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि सांगितलं बाबा बाई तू आता म्हणे शंखचूडाची विवाह कर इतकं त्याने सांगितलं त्याला. आणि त्या रात्री तिला शंखचूड राक्षस होता त्याच्या स्वप्नामध्ये त्याचं दर्शन झालं. शेवटी ब्रह्मदेवाची माया मोठी विलक्षण आहे. आणि इकडे शंखचूडाला सांगितलं बाबा रे तुझा म्हणले वृंदावनात तुझा आणि त्या ठिकाणी ते बसलेले तपश्चर्या करत तुझी पत्नी जाऊन त्याला भेट. त्याबरोबर शंखचूड त्या ठिकाणी आलेला आहे आणि तुळशीला बघितलं त्याने तेव्हा तुळशी सभ्यपणे म्हण तुळशी म्हणते बाबा रे कुणीही परपुरुष म्हणे हे अरण्य देत नाही आणि बोलत बसत नाहीस तेव्हा तू माझ्या कशा गप्प बोलतोस म्हणले कोण कुठले वगैरे चौकशी करतोस हे परपुरुष तुला शोभत नाही आहे तू इथून निघून जा. त्यावर शंखचूडने पण सांगितलं तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणे सभ्यता अशीच आहे मी काय तुला पळून द्यायला आलो नाही म्हणले मला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे त्याच्या अनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू पण मनामध्ये विचार कर म्हणले तुला ब्रह्मदेवानं सांगितलं असलंच पाहिजे म्हणलं की ज्या अर्थी मला सांगितलेलं आहे त्या तुला पण सांगितलेलं असलं पाहिजे आणि तुझी अनुमती असेल तरच मी विवाह करणार आहे नाहीतर मी नाही. तेव्हा तुला ब्रह्मदेवानं सांगितलं आठवलं आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला की हा शंखचूडाशी विवाह करायचा आहे तिने अनुमती दिली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव साक्षात प्रकट झाले आहेत आणि तुळशी आणि शंखचूड या दोघांचा विवाह साक्षात ब्रह्मदेवाने लावून दिले.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। भक्ती सुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 25 जून. सदाचरण परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधनं समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचं वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचं अगर पोथीचं वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचं म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखं नाही होणार. तसंच जितका त्याचा अर्थ कळला तितकं तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभार वाचलं आणि कृती केली नाही तर काय उपयोग. 4 मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असं म्हटल्याने कसं होईल. 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचं दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसं पुढचं दिसू लागेल. परमार्थाचंही असंच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसं होईल. त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावं म्हटलं तर कसं होईल. सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावं म्हणजे सर्व काही होतं. जेवायला बसलं म्हणजे पोट भरायचं राहतं का. खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे. पण याच्या उलट आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावं तसं आपलं झालं आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरं आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणात जर बेसुमार वाढलं तर त्यामुळे शेताचं नुकसान होतं हे जाणलं पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचं कारलं जरी केलं तरी ते खायला गोडच लागतं. तसं प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावं. आणि तो आपल्याला शक्य आहे असं जर पटलं तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसं तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकंच खरं. आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा. आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसं घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. श्रोते हो, ऐकूया संत सोयराबाई यांची रचना. संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य या श्लोकामधून सांगतात की मन बुद्धी चित्त अहंकार हे मी नाही. परत नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे, म्हणजे कान मी नाही, डोळा मी नाही, नाक मी नाही, मी नाही नाही नाही, म्हणजे निषेध मुखानं वर्णन केलेलं आहे आत्मस्वरूपाचं की मी हे नाही. आता यामध्ये ज्ञानोबराय सांगतात की मन हे कसं आहे, एकतत्व नाम दृढ धरी मना हरिशी करुणा येईल तुझी. हे मना, तू एक तत्व एक नाम मनामध्ये काय कर, दृढ कर, पक्क कर, म्हणजे त्या हरीला तुझ्याबद्दल करुणा येईल आणि त्या करुणेतून मग काय होणार आहे, राम कृष्ण नामी.

साधिली तयासीला धली सकळ सिद्धी। म्हणजे राम कृष्ण नामान मन हे उन्मन होणार आहे, म्हणजे मन चित झालं। आता जसं दोन पहलवान कुस्ती खेळू लागल्यावर एक हार होता आणि एक जीत होत असते, आता फुलाच्या दुकानामध्ये गेलं तर सगळे काय म्हणतात, हार द्या हार द्या हार द्या, म्हणजे सगळे हार मागत असतात। असं कोणतंच ठिकाण नाही की माणसाला वाटतं की आपण हार मागावं, पण असं एक फुलाचंच दुकान असं आहे की जिथं मनुष्य स्वतः मुखानं काय म्हणतो, म्हणजे काय द्या। म्हणून हे मन हरत असतं कुठं, कारण संसारामध्ये मनाला किती जरी संसार दिला तरी त्याला हवंच वाटतं अजून, म्हणजे हा कटोरा काही भरत नाही। पण या मनाला जर आत्मानुभव दाखवला की हे मन भरत असतं, म्हणून माशी सगळ्यावर बसत असती पण विस्तवावर बसत नसती, आणि विस्तवावर बसली की अग्निरूप झाल्याशिवाय राहत नसती। तसं हे मन परमात्म स्वरूपाकडे वळतच नाही, म्हणून ज्ञानोबराय सांगतात, इथ मनाचे एक बानिके जे देखिले गुडीची या ठाया सोके, म्हणून आत्मसुखची कौतुके दावीत जायचे। म्हणून त्याला तो आत्मसुखाचा अनुभव दाखवत जा, म्हणजे त्याला काय लागन, ते काठोळी घोडे त्याला जशी चाल शिकवली तसं ते शिकत, म्हणून त्याला आत्मसुख कौतुक दाखवत जा की आपण आत्मा आहोत आणि माझ्या सहित हे सगळं काय आहे, खोटं आहे, असं त्या मनामध्ये आत्मबोध प्रगट व्हावा। म्हणून हे मन उन्मन होत असतं। उन्मनी अवस्था कशाला म्हणतात, की मन मनच राहत नाही, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे। म्हणून दोन वृत्तीमधील अंतर ज्यावेळेस आपण पाहायला जाऊ त्यावेळेस खरी समाधी लागणार आहे। आता इथं उपाधी सुटली नाही तर समाधी लांब आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला नाही। आपल्याला सगळ्या उपाध्या आहे, पत्नीची लेकराची बायकोची सगळ्या, म्हणजे नाते गोते सगळे आहेत ना आपल्याला, मग हे सगळे सोडायला सांगितले का, नाही। न लगती साया अस जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, म्हणजे सोडायचं काहीच नाही सांगितलं। काय सोडायचं, फक्त कल्पना सोडायचा, आणि कल्पना सुटत नाही म्हणून हा अहंकार आहे। न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा, म्हणून ही कल्पनेची गाठ सुटली पाहिजे। आणि ही कल्पनेची गाठ कुठं आहे, अंतकरणात आहे, आणि ते अंतकरण प्रत्येकाला आहे, सूक्ष्म आहे, ते इंद्रिया वाचून प्रत्यक्ष आहे, आणि प्रत्येकाचा देह हे जगत आपल्याला इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आहे। मग शरीर जगाचं अंतकरणामध्ये होणारं प्रत्यक्ष ज्ञान हे स्थूल आहे, आणि अंतकरणाचं सगळ्यांना अंतकरणात होणारं ज्ञान हे इंद्रिया वाचून प्रत्यक्ष असल्यामुळं सूक्ष्म प्रत्यक्ष आहे, आणि त्याच अंतकरणामध्ये मी स्थूल शरीर आहे अशी कल्पना झाली। आता ही कल्पना कुणी केली, हे ज्याचं त्यानंच केली, ज्यानं त्यानं ज्याच्या ज्याच्या अंतकरणामध्ये तो देह मी आहे असं मानलेलं आहे। म्हणून अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतकरण वृत्ती आहे तिला अहंकार म्हणतात। मग अहंकार सूक्ष्म आहे, अंतकरण सूक्ष्म, आणि अंतकरणातला अहंकार सुद्धा सूक्ष्म। मग सूक्ष्म असलेला अहंकार कशानं जाईल, तो पाया पडून जाणार नाही, उपासना करून जाणार नाही, भक्ती करून जाणार नाही, आणि योग याग करून सुद्धा जाणार नाही, समाधी घेऊन जाणार नाही। तर तो विवेकानं संताच्या संगतीत आल्यानंतर आपला विवेक जागृत करावा लागतो। आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम, ज्ञानम भवती निर्मला, म्हणून आचार्य सांगतात की आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा निवाडा, आणि याचा निवाडा आचार्यांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये केलेला आहे। मनो बुद्ध अहंकार चित्तानी नाहम, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, कारण बुद्धी ही विषयाचं चिंतन करत असते, मग ती बुद्धी कामाची नाही। हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, आणि वाचेशी सुलभ रामकृष्ण, म्हणून हरी बुद्धी ज्या बुद्धीमध्ये हरीचं जप आहे अशी बुद्धी दुर्लभ आहे, आणि त्याला रामकृष्ण हे
उच्चार करायला सोपा आहे। आणि राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी आणि कुठ हृदय मंदिरी स्मराकारे। आणि त्या हृदय मंदिरामध्ये एकदा का तुम्ही स्मरण करायला सुरुवात केली की मग काय होत असतं, ज्याच्या अंतकरणामध्ये नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तीची काशीपुरी तीर्थक्षेत्र। आणि जर मग तीर्थाला जायचं का, तीची काशीपुरी तीर्थक्षेत्र कुठं, ज्या अंतकरणामध्ये नित्य देवाचं नाम घोष चालू आहे। म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने काय होईल, तेने सदा चित्ता समाधान, मन आनंदित राहील। आणि हे मन विवेकानं आनंदित झालेलं आहे, म्हणून ज्याला विवेकानं आनंद झाला तो विवेकानंद आहे, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे, त्याला जाग करा। विवेकानंद होऊन गेले का आत्ता आहेत, आत्ता आहेत, म्हणून विवेकानंद आत्ता आहे, त्या विवेकाला तुम्ही जाग करा। आणि ते जाग करण्याचं काम सद्गुरू करत असतात। म्हणून आचार्य सांगतात आपल्याला की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। तीर्थयात्राला चाललोत पण नामस्मरणामध्ये चित्तच नाही तर ते सगळी तीर्थयात्रा काय झाली, व्यर्थ झाली, पैसे खर्चून व्यर्थ झाली। आणि बगर पैशाचं तीर्थयात्रेला न जाता जर आपण नामस्मरण केलं तर त्याला सगळे तीर्थ इथंच आहेत, घडलेलेच आहेत। म्हणून नाम आणि नामावर श्रद्धा पाहिजे, कारण आचार्य सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम। श्रद्धा असायला पाहिजे, किती श्रद्धा असायला पाहिजे। जसं एका गावामध्ये नवीन पिंडाची स्थापना करायची, आज शंकराचार्यांची म्हणजे महादेवाचं मंदिर होतं आणि त्या पिंडीची काय करायची होती, स्थापना करायची। आता ते पिंड बरोबर सगळ्यांनी उचलून बसवली, कारण राजा होता, सगळी प्रजा होती समोर। आता ते म्हणले की बाबा बसवत असताना थोडीशी वाकडी बसली, पण ते वाकडी बसली तरी चलत नाही ना, तर ते देवबाप्पानं सांगितलं जी पतिव्रता स्त्री आहे तिनं ह्याला बसवायला पाहिजे। आता सगळेजण माग सरकाय लागले, आता सगळेजण माग सरकता सरकता आता सगळ्याचा नंबर यायला, मग राणी साहेबाचा नंबर आला, ती सुद्धा माग सरकली। आता काय करावं म्हणे, सगळा घोळकात झाला ना तिथं, सगळा ती सगळी गर्दी। आता ती एक मेंढे पाळणारी ती धनगरीन बाई जात असताना ती म्हणली इतकी गर्दी कशाची, ती म्हणे पाहावा तरी, ती विचारलं, ते म्हणे काय नाही म्हणे, पिंड बसवत असताना थोडीशी क्रॉस बसली म्हणे, वाकडी बसली, तिला सरळ करायचं। पण वट असा हुकूम आहे की जी पतिव्रता स्त्री आहे तिनंच काय करायला पाहिजे, हे बसवायला पाहिजे, तिच्याच हातानं ही बसणार आहे। तर ती म्हणे त्याच्यात काय म्हणे एवढं, मी सरकवते म्हणे। तिनं जी बसवली तर ती थोडीशी अजून किंचित सांद राहीन अशी एवढीशी राहिली ती। ते म्हणे बस म्हणे काय झालं म्हणे, एखाद्या वेळेस मी कामात असताना त्यांनी मला पाणी मागितलं बाहेर जाण्यासाठी, देता नाही आलं कारण मी व्यस्त होते, इस लाईन की सभी रूट इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे असं आलं, त्याच्यात काय करणार मी। ते म्हणे बस म्हणे नीट, इथे बरोबर पिंड बसली ना। आता इतक्या स्त्रियामध्ये सगळ्या पतिव्रता नव्हत्या का, त्यांना विश्वास नव्हता, स्वतःवर विश्वास नव्हता, सगळ्या पतिव्रता होत्या। आणि ह्या बाईला पतिव्रता होती आणि विश्वास होता, तसं सगळे जीव देव नाहीत का, आपल्या दिव्यत्वावर त्यांना विश्वास नाही, विश्वास नाही। आता सगळ्याला सांगावं की तुम्ही देव आहेत, तुम्ही देव आहेत, ते म्हणजे या आम्ही कशाचे देव, आम्हाला तर घेऊ वाटायला, कारण प्रत्येकाला वाटतं की आपण उपाधी सहित आहोत आणि उपाधीच्या धर्माचा आपण स्वीकार केल्यामुळं आपल्याला आपलं दिव्यत्व लक्षात येत नाही। म्हणून येथ आत्मा आत्मयाचे ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐसे जाणणे जे पाही आन आहाती अर्जुना, असे हजारातून लाखातून कोटीतून म्हणलं तरी चालेल, पण एखादा विरळाच आहे। वीरश्रीच्या पोटी एकलाच जन्म घेस, म्हणजे युद्धामध्ये कोण तिथं ध्वज फडकवतो आपला, एखादाच सैनिकाचे घाव झेलत झेलत झेलत जातो का, सगळेच जाते, एखादाच जात असतो। तसं ह्या मायेच्या रिंगणातून पलीकडे एखादाच निघतो, कारण आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी,
परी विपायलेच्या थडी एकलाची निघे हे सगळ्यांनीच उड्या मारल्या आहेत कंबर कसून, पण पलीकडे कामून नाही गेले कारण हे अलीकडेच आसक्तीमध्ये अडकलेले आहे. सगळ्यांना मायांनी काय झालेले पछाडलेले हे झपाटलेले आहेत. कशाने? मायेनं. मायेचं विघ्न पडलेलं आहे. म्हणून इथं माऊली सांगतात की मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच अंतकरणाचे चार भाग आहेत. आता यामध्ये मनाची देवता चंद्रमा आहे आणि याचं काम आहे संकल्प विकल्प करणं. बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, हिचं काम आहे निश्चय करणं. चित्ताची देवता नारायण आहे, त्याचं काम आहे चिंतन करणं. अहंकाराची देवता रुद्र आहे आणि त्याचा काम आहे अहंपणा. हे काम कोणी केलं? मी केलं. आणि या अंतकरणामध्ये सुखदुःखाचा प्रत्येकाला अनुभव येत असतो. म्हणून हे शरीर भोगायतन आहे. शास्त्रामध्ये याला काय म्हटलेलं आहे? हे भोगायतन आहे. म्हणून आपण मन आहोत का? मनात आलेल्या संकल्प विकल्प विकल्पाला जाणणारे आहोत. म्हणून श्रीराम गुरु पंचीकरणात सांगतात, शिष्यानं शंका केलेली आहे, गुरुदेव देव कोणाला म्हणावं, को देवहा. त्यावेळेस सद्गुरु उत्तर देतात, यो मनस्साक्षी, जो मनाला जाणतो तो देव आहे. ही युक्ती आहे. को देवहा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण आहे. आणि तुमचा अनुभव आहे की तुम्ही तुमच्या मनाला जाणता. मग अनुभवानं युक्तीनं आणि प्रमाणानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहात. आता कोणतं प्रमाण पाहिजे? म्हणून आता प्रमाण कशाला? सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी आहोशी. तुम्ही सिद्ध आहात, तुम्हाला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ज्याला डोळा आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी. आता कोणाला विचारायचं का की मला रूप दिसन का न दिसन? विचारायची गरज नाही, डोळे आहे ना आपल्याला. मग डोळे असणाऱ्याला रूप दिसतच असतं, कान असणाऱ्याला शब्द ऐकू येतच असतो. तसं ज्याला मनुष्य देह आहे त्याला मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यानं त्या अधिकाराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ही प्रतिज्ञा होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसं साधू संत आपल्याला सांगतात की तुम्ही सच्चित आणि आनंद हे तुमचा स्वरूप सिद्ध हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवायलाच पाहिजे. तरच या नरदेहात आपल्याला जागा आहे, नाहीतर कमी व्हा. कोरोना होऊन का व्हा, कमी व्हा. मनुष्य देहीची ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलो कुणी दिला. कृपा करून दिलेला आहे आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपण अधिकार संपन्न आहोत. आपण कुठं आलो त्याचं भान असायला पाहिजे. आपल्याला कोणता अधिकार आहे याचं भान असायला पाहिजे. आणि आपण काय ऐकायला बसलो याचंही भान असायला पाहिजे. म्हणून आज योगायोगानं गीता जयंती मोक्षदा एकादशी याला मौनी एकादशी म्हणतात. कारण मौन बाळगायला पाहिजे. का? कारण कोणाबद्दल बोलावं आता? ज्याच्याबद्दल बोलावं ते जगत खोटं आहे. आत्म्याबद्दल बोलावं तर आत्मा खरा आहे आणि तो मी आहे. आत्मरूपानं दर्शन झालेलं आहे ना. गुरु तेथे ज्ञान. सद्गुरु म्हटलं की तिथं काय असतं? ज्ञान असतं. त्या ज्ञानाचा आम्हाला काय फायदा? त्याला ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. त्या ज्ञानानं तुम्ही आत्मा आहेत असं तुम्हाला आत्मरूपानं दर्शन घडत असतं. आणि दर्शन झाल्यावर काय होत असतं? दर्शनी समाधान आधी जैसे. दर्शनातून समाधान. जी आज आपली घोडदोड चालू आहे, जी पळापळी चालू आहे, सगळे पळायला लागलेत. ते म्हणले पळा रे पळा, आभाळ फाटलं पळा रे पळा, सगळे पळायला लागले. म्हणजे विकासाकडे चाललेत का मृत्यूकडे चाललेत? हे मृत्यूकडे चाललेत. कुठे चाललेत? हे नाही, घर बांधायचं, लेकरं बाळ सांभाळायचे, लग्न करायचे, सगळं करायचं. मग काय करायचं? त्याच्या पुढं काय? त्याच्या पुढं म्हणले मरायचं. मग सगळं करून मरण्यापेक्षा न करून मेलेलं काय वाईट? मृत्यू हा अंतिम सिद्धांत आहे, पण तो समजला पाहिजे. मृत्यू काय आहे, कोणाचा आहे? काल आपण विषय घेतला की मृत्युर्वये प्रमदहा. मृत्यू काय आहे? कल्पना आहे. भीष्माचार्य महाभारतामध्ये सांगतात की मृत्यू म्हणजे कल्पना आहे, मूर्खपणा आहे, अज्ञान आहे. कारण ज्याला मरण आहे त्याला कळतं का? आणि ज्याला कळतं त्याला मरण आहे का? कारण एक वेळेस आचार्य आपल्या ध्यानामध्ये बसलेले असताना एका व्यक्तीनं त्यांना फड फड फड फड शिव्या दिल्या आणि निघून गेला.
तू परत थोड्या वेळानंतर तो व्यक्ती आला आणि आचार्यांना क्षमा मागू लागला, आचार्य मला क्षमा करा, मी तुम्हाला बरंच काही न बोलावं ते बोलून टाकले, चुकलो मी. त्यावेळेस आचार्यांनी दिलेलं फार समर्पक उत्तर आहे, अरे तू ज्याला पाहून शिवी दिली त्याला कळत नाही आणि ज्या मला कळत त्याला तू पाहिलत नाही. त्या बाई अदृश्य दर्शने संतांची रवी दीप हिरा दावीती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. सूर्याने आपल्याला दिसणाऱ्या वस्तू कळतात, सूर्य नसल्यावर चंद्राच्या प्रकाशाने आपल्याला दिसणाऱ्या वस्तूचं ज्ञान होत असतं आणि आमोशेच्या दिवशी चंद्रही नसतो, मग दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तूचं ज्ञान होत असतं. आता दिव्यातलं तेलही संपलं तर मनाच्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तूचं ज्ञान होत असतं. आता ते मनही अज्ञानात लीन झालं तरी आपण सकाळी उठून सांगतो की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं. म्हणजे कुणी ना कुणीतरी जाणणारा आहे ना, आणि ते जाणणारं तुमचं स्वरूप आहे, जाणीव चैतन्य ते तुमचं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही कधी झोपता, तुम्ही म्हणता मला झोप लागली, मग हे कुणी जाणलं? तुम्ही झोपतच नाही, ज्या मनात कळणं व्हायला लागलं ते मन झोपी गेलं, ते मन अज्ञानात लीन झालं आणि ते मन अज्ञानात लीन झालं म्हणून कळण्याचा व्यवहार नाही झाला हे तरी तुम्हाला कळालंच ना, मग तुम्ही कधी झोपता? म्हणून न जागरण नमे स्वप्न कोवा सुषुप्ती, म्हणून तुम्हाला जागही म्हणता येत नाही, झोपलेलंही म्हणता येत नाही. तुम्ही कसे आहात? सदा तुम्ही जागृतच आहात. म्हणून ती काय आहे? को जागृती. जाग कोण आहे? साधू संत आपल्या स्वरूपावर जाग आहेत आणि आपण त्या स्वरूपावर झोपलेलो आहोत. बोल बोले आबोले, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजेडले गा, वासुदेव करीतो फेरा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब नेदा तरी जातो माघारा गा. कोणी काहीतरी दान पुण्य करा की मी न मरणारा परमात्मा आहे असं स्वीकार करा, कबूल करा. आणि हेच आपण साधू संतांना दिलेलं दान आहे. आपण काय देऊ शकतो? ही सगळी काया जरी झिजवून त्याला अर्पण केली तरी त्यांचे उपकार फिटत नाही. आई वडील आणि गुरु यांचे उपकार फिटत नसते. केले उपकार सांग मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दान गा. तुम्ही अक्षय परमात्मा आहात हे कळून देण्याचं दान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, अभयत्व दिलेलं आहे. मग आपल्या अंतकरणामध्ये मृत्यूची भीती राहते का? का? कारण आपण उपाधीहून वेगळे आहोत म्हणल्यावर, कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. कारण या उपाधीमध्ये गुप्त रीतीनं आहे. गुप्त का म्हटलं? कारण तो इंद्रिय मन वाणीचा विषय नाही. म्हणून मन वाणी बिनरूप अशी संज्ञा आहे. म्हणून भगवान गीतेमध्ये सांगतात, न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावक, यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे आपलं स्वरूप हे सूर्यानं चंद्रानं मनानं वाणीनं प्रकाशित होत नाही, अशी अतिइंद्रिय सूक्ष्म वस्तू आपण आहोत आणि आत्ता आहोत, इथं आहोत, प्रत्यक्ष आहोत, माहीत आहोत आणि ती तुम्ही आहोत. बरोबर. म्हणजे सर्वा घटी राम देहा देही एक, म्हणजे अनेक देहामध्ये जो प्रगट देही आहे तो एक आहे. म्हणून गीता गीता गीता वाची जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. निष्ठ वाणीनं गीता गीता गीता जर म्हटलं तर त्या व्यक्तीला परत पुनरावृत्तीचा दोष लागत नाही. नित्य नेम वाचे वदता अक्षरे, ह्या गीतेमधील जे अक्षर आहे ते जर आपण नित्य नेमानं बोलू लागलो, अभ्यास करू लागलो, भव सिंधु तरे अर्धक्षणी, अर्धक्षणातच काय होतो तो या भवसागरातून पार पडतो. किती? अर्धक्षण. आता आपला किती दिवसाचा करार आहे पती पत्नीचा? ते म्हणजे 7 जन्माचा. 7 जन्माचा आहे मग ते. आणि ह्याला किती वेळ लागायला लागला?
आत्मज्ञान होण्यासाठी कितीक वेळ लागतो. तुका म्हणे एका क्षणाचा करार पायी का पार सुख भोगी. एका क्षणामध्ये काम होऊ शकत पण नियत पाहिजे. नियत वैसी बरकत. जसं मन असल तसंच होणार आहे, कारण जशी बुद्धी असेल तसं सुचत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. नाहीतर एके ठिकाणी एका कथेमध्ये तो श्रोता झोप घेऊ लागला तर ते कबीरदास म्हणतात की ही कथा देवाची चालू आहे आणि इथं झोप कस काय घ्यायले तुम्ही. बोले म्हणजे कथा अल्लाह की सुनता है वहा मुर्गी का सोता है. काय बोलणं आहे कबीरदासाच. कथा अल्लाह की सुनता है वहा मुर्गी का सोता है. म्हणजे त्यांचं बोलणं झालंय लागते पटकन. लागायलाच पाहिजे, साधू संतांचं बोलणं लागायला पाहिजे, कारण लागल्याशिवाय लेखी बोले सुना लागे. म्हणून सुनाला वाटतं की बाबा चला आपण सुद्धा गडबड करावं. म्हणून जी सासू सासऱ्यांचा आदर करते, नवऱ्याचा सन्मान करते, ती खरी मदर इंडिया. कोण आहे? सासू सासऱ्यांचा करते आदर आणि नवऱ्याचा करते ठेवते. हां, म्हणजे तिचा आदर करते आणि तीच आहे इंडिया मदर. म्हणजे ती भारतीय स्त्री आहे, कारण ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये अशा स्त्रिया जन्मलेल्या आहेत की ज्यांनी शिवबाला तयार केलेला आहे, ज्यांनी आपल्या मुलाला पाळण्यामध्येच उपदेश केलेला आहे.

आई त्या बाळाला पाळण्यामध्ये झोका द्यायला लागली आणि ते बाळ कुठं आहे अजून पाळण्यात आहे आणि तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करते ही मदालसा। या मदालसा मातेनं आपल्या पाळण्यात झोपणाऱ्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून खरी जागृती दिलेली आहे। याला स्वरूप जागृती म्हणतात आणि ही जागृती गीता देवी देत आहे। तुम्हाला आम्हाला आजही ही गीता देवी एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंदे, म्हणजे त्याला पुरुषोत्तम दूर नाही, दुसरा नाही, जवळ नाही, तुम्हीच आहात। कारण उत्तमा पुरुषत्वन्य परमात्मेत्यु धारुत आहात, यो लोक त्रैमाविश्ये बिवर्तव्य ईश्वर आहात। म्हणून क्षर आणि अक्षर, प्रकृती आणि पुरुष, म्हणून याच्यामध्ये विवेक जर केला तर प्रकृतीचा बाध होत असतो। कारण पत्नी ही पतीच्या अधीन असते, तसं प्रकृती ही पुरुषाच्या अधीन असते। म्हणून प्रकृतीला स्वतःचं अस्तित्व नाही आहे। सांख्यशास्त्राने निवाडा केला पण प्रकृती आणि पुरुष दोन्ही सत्य मानले, इथं चुकलं बाबा। म्हणून चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरीशी गाती आहे, ते हरी कोण आहेत? तुम्ही आहात असं कोण सांगतं? ही श्रीमद भगवद्गीता सांगते। कारण श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवंतानं गायलेलं आपलं गीत आहे। भगवान गा रहे हे कोणाला? तुम्हाला। तुम्हाला आम्हाला भगवान गाय लागले। जसं आई रडणारं लेकराचं रडणं थांबण्यासाठी अंगाई गीत गाते, तसं भगवंतानं जीवाचं रडणं थांबण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे आपलं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता। नाही तर आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितलं, आपलं काय, आपण मोकळे तसं नाही आहे। भगवंतानं तुम्हाला आम्हाला आपलं रडणं थांबण्यासाठी गायलेलं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता। की गीता हे सप्तशती मंत प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदिली, असे मोहरूपाचा जो महिषासूर आपल्या अंतकरणामध्ये थैमान घातलेला आहे त्याचा नाश करण्यासाठी ही भगवती गीता देवी प्रगट झालेली आहे। आणि ह्या भगवद्गीतेतले एक एक मंत्र काय आहेत तर ज्ञानोबराय सांगतात, अहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र, आत्मा अवतरणविते मंत्र, संसार जिनिते हे शस्त्र अक्षरी। याच्यातील एक एक अक्षर हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे। तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं कळून देणारे मंत्र आहेत हे। नुसतं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला भाग नाही बरं। म्हणून जगदवंदनीय नामदेव महाराज याच्याबद्दल वर्णन करतात ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी होई अनुभवावी म्हणजे काय करत, कनिष्ठ वाचत भोकत बसायचं नाही, त्याचा अर्थ ध्यानात द्यायचा। काय सांगतात माऊली? म्हणून स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ब्रह्मानंद प्रगट व्हावा अशी ही लहर आहे। म्हणून ज्ञानाभय अलंकारो सर्व सुखाची लहरी। रेडिओमध्ये काय येतं? ध्वनी लहरी येतात। आणि टी व्हीमध्ये ध्वनी अधिक रूप लहरी येतात। मोबाईलमध्ये ध्वनी लहरी, ते म्हणजे रेंज नाही, रेंज नाही म्हणजे तिथं लहर अजून आली नाही, तुम्ही रेंजमध्ये या, थोडं अलीकडे या, अलीकडे या, हां आता ऐकू यायलं म्हणजे रेंजमध्ये या। तसं आपण साधू संतांच्या रेंजमध्ये या, कसं मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त। अंकिला म्हणजे साधू संतांचं बोलणं आपण हृदयातून ऐकायला पाहिजे, मग त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो। म्हणून इथं सांगतात की एका जनार्दनी गीतार्थी, गीतेचा जो अर्थ आहे तो जे ध्यानात घेतात, पठने श्रवणे सर्वाशी मुक्ती, जे ऐकतात जे पाठांतर करतात त्यांना मोक्ष प्रदान होत असतो। ऐसे पार्वती प्रती शंभू बोले, शंभू म्हणजे महादेव सांगायला लागले हे पार्वती, पार्वती मातेला हे ज्ञान सांगितले। म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। इथून एकाने एकाला सांगितले पण ज्ञानोबराय म्हणले मला तसं नाही करायचं, ज्ञान देवा सार सोजविले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले।
अशा पद्धतीनं गीतायाम पुस्तकम यत्र यत्र पाठ प्रवर्तते तत्र सर्वाणी तीर्थाणि प्रयागादीनि तत्र वै, जिथं गीतेचा पाठ किंवा आपल्या घरामध्ये ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, तर तिथं सगळे तीर्थाची वास करत असा, सगळे तीर्थ तिथं येऊन राहत असा. मग हे कुठं जाते? तीर्थयात्रेला. पण लक्षात यायला पाहिजे की आपल्या घरी सगळे तीर्थ आलेले, कारण श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे? सगळ्या तीर्थांचा राजा आहे. म्हणून हे ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. म्हणून हे ज्ञानोबा आहेत, हे तुकोबा आहेत, हे सगळ्यांनी आपल्याला जाग केलेले. गीता मे परमा विद्या, गीता म्हणजे परम विद्या आहे, म्हणजे ही मरणाला मारणारी विद्या आहे. ब्रह्म रूपाण संशय हा, इथं त्याला प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानच होणार याच्यामध्ये संशय नाही. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. निश्चयात्मक निश्चय 100% हे असं होणारच आहे. तुम्हाला किती पक्का निश्चय बाबा की तुम्हाला आता बाळंतरोग होणारच नाही? असू यायला लागलं की तुम्हाला दिवस जाणार नाही, हे किती पक्क आहे? तितकंच पक्क आहे की तुम्हाला मरण नाही, पण एवढी श्रद्धा. म्हणून तितका विश्वास पाहिजे. विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुणी, कारण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूची, तुरतदान महापुण उधार दान पापन पुण. की वैष्णवांचा माल कसा आहे? निका आहे. म्हणून तुका म्हणे केला निवाडा रोकडा, खन खन आहे, चिल्लार चाललार नाही आपलं. म्हणून ह्या हातावर मुखीनाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. म्हणून परमार्थ कसा आहे? चोख आहे. व्यवहार आपण कसा करतो? चोख करतो. आज नगद कल उधार, तसं परमार्थ सुद्धा तुम्ही तसाच करा की आता मी नाव घेतलं ना, आताच मला लक्षात यायला पाहिजे की मी कोण आहे. मी सच्चिदानंद रूप परमात्मा आहे याच्यामध्ये संशयित नाही हो, कारण गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपाण संशय हा. अर्ध मात्राक्षरा नित्या स्वानिर्वाच्य पदात्मिका, अर्ध अक्षर जरी जो कोणी उच्चार करण याचा तर त्याला हे अक्षरधाम प्राप्त होत असते. यत्र गीता विचारश्च, जिथं गीतेचा विचार होतो. पठनम पाठनम श्रुतम, कुणी पाठ करतं कुणी ऐकतं तर तिथं काय असतं? तत्राहम निश्चितम पृथ्वी निवासामी सदैव, ही तिथं माझा सदैव वास असतो. एक वेळ मी लक्ष्मीजवळ नसणार, पण मी त्या भक्ताच्या घरी असणार जिथं गीतेचं वाचन होतं, गीतेचं श्रवण होतं, गीतेचं उद्गार होत असतो. जिथं गीतेबद्दल बोलल्या जातं तिथं मी प्रत्यक्ष रूपानं प्रगट होत असतो. म्हणून कीर्तनीचा देव अनुया वैकुंठी, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. म्हणून त्या वैकुंठातल्या देवाला आम्ही इथं कीर्तनात आणू, मृत्यूलोकात आणू का? कारण संत भार पंढरीत कीर्तनात गजर, तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. कारण असा वैकुंठ सोडून तो देव या मृत्यूलोकात का आला? कारण इथं संतांचा वास आहे. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता हे मूळच काय आहे? सोनं आहे. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे हे काय आहे? त्याचा दागिना आहे. जसं सोन्याचा तुकडा आहे आणि 7 पीस आहे, कोणतं शोभलेलं आहे बाबा? सोनं तर दोन्हीकडे, पण हे शोभलेलं आहे. आणि ज्याच्यावर ज्ञानेश्वरी शोभली ती ही श्रीमद भगवद्गीता आहे, आणि आज त्याची जयंती आहे. म्हणून या गीतेचं निदान काय आहे हे 2 मिनिटात आपण घेऊ. की आजी श्रवणेंद्रिय निमाले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे. आज हे कान तृप्त झाले, कारण आतापर्यंत या कानानं असं कधीच ऐकण्यात आलं नाही, आणि आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती, ते आज प्रत्यक्षात या कानानं ऐकण्यात आलं. याला अपूर्वता म्हणतात. याला काय म्हणतात? अपूर्वता. हे कधीच ऐकलं नाही की तुम्हाला वाटलं का की न मरणं असतं म्हणून? कल्पनाच केली नाही. बरं, कुणी सांगितलंही नाही की न मरणं असतं म्हणून. बरं, आपल्याला स्वप्न पडले तर ते कसे पडले?
मरण्याचेच पडले मग न मरण्याचं स्वप्न पडलं का? पडलंच नाही, कल्पनाच नाही केली आपण स्वप्नात सुद्धा. म्हणून आजी श्रवणेंद्रिय पाहले या कानानं आज मी माझं न मरणं पाहिलं म्हणतात. आता पाहणं डोळ्याचा धर्म आहे आणि ऐकणं कानाचा धर्म आहे, पण कानानं पाहिलं म्हणजे काय? कानानं जाणलं की मी न मरणार आहे. जे येणे गीता निधान देखील, गीतेचं निधान काय आहे? निधान म्हणजे ठेवा. म्हणून आपल्या जीवनाचा काय आहे? ठेवा काय आहे? तो आपलं निधान हेच आहे की न मरण्यामध्ये जीवाचं हित आहे. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. कारण संचित आणि क्रियमान मध्ये काय आहे? फळ शुभ आणि अशुभ, सुख आणि दुःख हे दोनच आहेत. सुख संपलं की दुःख येतं, दुःख संपलं की सुख येतं, हे येणारे आणि जाणारे आहेत. मग आपण येणारे आहोत का जाणारे आहोत? आपण आल्या गेल्याचे का शंभूतेल्याचे? आल्या गेल्याचे नाही शंभूतेल्याचे. नाही जात येत कोठे फिरून या, कसे आहात महाराज तुम्ही? अहो अखंडित जैसे. म्हणजे येणे गीता निधान देखील की स्वप्नाची परी हे तुकले साचा सरीसे. म्हणजे आपला विश्वास बसत नाही की न मरणं असतं. कारण 350 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितलेलं आहे, अमर हा अमर हा. एकदा नाही दोनदा सांगितलं. खरे की पहा खोटे, हे खरंय का खोटं तुम्ही तपासून पहा. तुम्हाला मरण नाही हे खरंय, हे तपासून पहा. न म्हणा देह माझा आईसा मग भरवासा. तुम्ही या मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजू नका, म्हणजे तुम्हाला पक्का विश्वास बसणार. अशी तुकोबरांची जहाल वाणी आहे, परखड वाणी आहे, आणि ही वाणी सत्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम सुद्धा चळचळ कापतो. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ तुम्हाला आम्हाला शिकवलेला आहे. योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला आपल्याला साधू संत आचार्य आणि श्रीमद भगवद्गीता देत असते. म्हणून थोडासा विषय आपण चिंतन केलं की आज गीता जयंती आहे आणि आजच भगवंतानं आजच्या दिवशी अर्जुनाला दोन्ही सैन्याच्या आत मधोमध रथ घेतलेला आहे आणि अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरांनी आपल्या भाषेमध्ये केलेला आहे. 700 श्लोकामध्ये श्रीमद भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये सांगितलेली आहे. 3 तास लागतात भगवद्गीता वाचायला. आणि त्याच संस्कृत भाषेचं रूपांतर ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्यासाठी 9000 ओव्यामध्ये करून ठेवलेलं. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, 56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारली. हे जन्ममरणाच्या चक्रातून सागरातून पार पडण्यासाठी ही की तयार झालेली नाव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आपल्याला कुठं जायची गरज नाही. भावयुक्त अंतकरणानं जर आपण ज्ञानेश्वरीचं नित्य वाचन केलं, दररोज 5 ओवी जरी वाचली, तरी एक दिवस असा येईल की आपल्यावर साक्षात श्रीहरीची कृपा होईल. राहिलेला विषय नाही. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

गीतकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
1: श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
0: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
2: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोधाचा पाचवा दशक चालू आहे, समास दुसरा, गुरु लक्षण नाम समास आहे। काही वय आपण पाहिल्या, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरूंची लक्षणं काय ते सांगताना म्हटलेलं आहे समर्थाने, फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु माहेरा नाथांचे। जीव एक देशी वापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे।

आता काही मंडळींचं असं असतं की पहिल्यांदा शास्त्राचा अभ्यास करून मग सद्गुरूंच्याकडे जायचं, आणि शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या कृपेनं साधनेनं प्राप्त करून घ्यायचं. पण एखाद्याला जरी शास्त्र समजलेलं नाही, त्याचा अर्थ काळचा कळला नाही, तरी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते सद्गुरू आहेत असं गृहीत धरून त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे साधना केली तर जो शास्त्रात सांगितलेला आहे तोच अनुभव त्याला येऊ शकतो. किंबहुना त्या वाटेनं चालत असताना जो जो अनुभव येत असतो सद्गुरूंच्या कृपेने आणि साधनेने, आणि त्यामुळे त्याला शास्त्र ग्रंथ संत वाङ्मय कळायला सोपं जातं. कारण सगळ्यांच्या मध्ये अनुभव एकच एक आहे. त्यामुळे काय होतं, संदेह निशेष जाळली, सद्गुरूंची कृपा झाली, साधना व्हायला लागली, हे कोणत्याच प्रकारचा संशय संदेह मनात राहत नाही. निशेष जाळी, सर्वच्या सर्व संदेह जातात. निसंदेह असा तो शिष्य होतो. स्वधर्म आदरे प्रतिपाळी, सद्गुरू असतात ते स्वतःही आपल्या वाट्याला आले जे कर्म आहे स्वधर्माचा आदराने प्रतिपालन करणारे असतात, आणि शिष्यालाही ते तेच सांगतात की तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे जे विहित कर्म आहे ते आदर अत्यंत आदरपूर्वक त्याचं आचरण केलं पाहिजे, किंबहुना अनुष्ठान केलं पाहिजे, त्याच्या पाठीमाग भाव भक्ती पाहिजे, पावित्र्य पाहिजे, आणि सगळ्याचा मोहरा जर असेल तर तो आत्मदर्शनाकडे पाहिजे. त्यामुळे स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूची नाही, जे वेदात सांगितलेलं नाही शास्त्रात सांगितलेलं नाही असं काहीही करायचं नाही, याच्यावर सद्गुरूंचाही कटाक्ष असतो आणि शिष्यांनाही तसंच करावं अशी त्यांची इच्छा असते. जे जे आता ह्याच्याबरोबर सद्गुरू कसे नसावेत ते सांगण्यासाठी पुन्हा समर्थ म्हणतात, जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे आला. तिकडच बोलतात ते चांगल्या मार्गाने जाणार आहे. सद्गुरूंचं जेवढं महात्म्य सांगितलं जातं त्याचबरोबर जे गुरु नसताना गुरु आहे असं भासवतात त्याच्याबद्दल सर्वच संतांना मोठी चीड आहे. ते म्हणतात जे मनात येईल त्या त्याप्रमाणे मुक्तपणाने आचरण करणारा जो कुणी असेल त्याला गुरु म्हणता येत नाही. गुरुनी जन्मजन्माच्या आणि हाई जन्माच्या साधनेनं देह मन बुद्धीला अशी एक शिकवण लावलेली असते, अशी एक शिस्त लावलेली असते, अशा तऱ्हेचं एक आदर्श वर्तनाची सवय असते की त्यांच्या हातून वेडवाकडं घडणार नाही. मन इकडे तिकडे निषिद्ध गोष्टीकडे काम्य गोष्टीकडे जाणारच नाही मुळी. पण जर एखाद्याचं जात असेल, त्याचा आचार विचार जर बोध आहे आणि त्या बोधाच्या दिशेनं जात नसेल, वेडवाकडं काही होत असेल, तर त्याला ते म्हणतात तो गुरु तर नव्हे भिकारी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपणही मुक्त वाटतात आणि शिष्यासनं लावी ती साधनं, न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे. जे स्वतःवरही बंधन नको आणि शिष्यालाही बंधन नको असेही काही सो कॉल्ड गुरु असतात, ते शिष्याला सांगतात माझ्या तुझ्यावरती कृपा वरद हस्त ठेवलेला आहे, तू काही चिंता करू नको, तुझा तुझं काम कर जे काय असेल ते. म्हणून पुष्कळ वेळा बरीचशी रजोगुणी मंडळी आपला उद्योगधंदा चांगला चालावा, आपलं जे काही समोर घेतलेलं काम बरं वाईट जे काय असेल त्याच्यात आपल्याला भरभराट मिळावी, यासाठी एखाद्या गुरुना आपल्या त्यांचा फोटो घेऊन आपल्या मोठ्या हॉलमध्ये बंगल्यामध्ये टांगून ठेवतात आणि यांच्या कृपेने सगळं झालेलं आहे असंही म्हणत असतात. सद्गुरू जर ते असतील ते कधी त्यांच्या वेड्या वाकड्या कर्मांना उत्तेजन देणारे असणार नाहीत, ते उलट त्याला इंद्रिय दमन करायला सांगतील, इंद्रिय ताब्यात ठेवायला पाहिजेत असं सांगतील, साधना करायला पाहिजे असे सांगतील. आणि असे जर करत नसतील तर ते जे गुरु असतील ते गुरु आडक्याला तीन मिळाले तरी त्याच्या त्यांच्या वाटेला जाऊ नये शिष्यानी. इथे एक गोष्ट पक्की आपण लक्षात घेतली पाहिजे की गुरु शिष्य किंवा हे पारमार्थिक ग्रंथ जेव्हा आपण वाचतो अभ्यासतो चिंतन करतो तेव्हा पक्कं एक मुद्दा लक्षात ठेवायचा की त्या व्यक्तीला भगवंतच प्राप्तव्य आहे. नरजन्मात येऊन आत्मदर्शन ईश्वर दर्शन हेच अभिप्रेत आहे. संसारिक कुठल्याही गोष्टीसाठी तो गुरूंच्याकडे जात नाही आहे किंवा ह्या ग्रंथांचा अभ्यास चिंतन मनन करत नाही आहे, त्यांच्यासाठीच खरं म्हणजे हे ग्रंथ आहे. पण ह्या ग्रंथाचा उपयोग जर दुसऱ्या अंगाने केला जात असेल तर त्याच्या

आपल्याला इथं काहीही बोलायचं नाही, परंतु त्याला शिष्य म्हणता येत नाही आणि त्याला सांगणारे ते सद्गुरूही म्हणता येत नाही. म्हणून नेमकेपणाने आपण त्याचं वर्म लक्षात घेऊन हे ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे किंवा त्याचं श्रवण करायला पाहिजे. मग कोण सद्गुरू पाहिजे? जो कोणी ज्ञान बोधी. आपण तर नेमस्तपणाने राहतोच वाहतोच, परंतु शिष्याला देखील ज्ञानाचा बोध करतो, आत्मज्ञानाचा बोध करतो. आणि समूळ अविद्या छेदी, शिष्यामध्ये जे अज्ञान असतं, जी भ्रांती असते, जी अविद्या असते, ती मुळासकट त्याचं छेद करण्याचं काम सद्गुरू करत असतात. अर्जुनाला जो मोह झाला, अज्ञानजन्य मोह झाला, आणि तो रणांगणात म्हणायला लागला की मी युद्ध करणार नाही, माझ्याच गुरुना मारून मला हे रक्त लांछित राज्य नको. त्या ठिकाणी भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला मुळातच अज्ञान आहे, हे दूर करायला पाहिजे. आणि म्हणून 18 अध्याय गीता सांगितली गेली आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 उभ्या देऊन तो मुद्दा आणखी सुस्पष्ट केलाय. तोच विषय समर्थ हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतात की अविद्येचा वरवर पालवी फुलून चालणार नाहीये, मुळासकट त्याचा नाश करायला पाहिजे. म्हणून सद्गुरु नेहमी मुळात जाऊन बोध करत असतात. म्हणून समूळ अविद्या छेदी, इंद्रिये दमन प्रतिपादी, शम दम सगळं व्हायला पाहिजे. इंद्रिय ताब्यात आणली पाहिजे, मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, बुद्धी शुद्ध केली पाहिजे, आग्र केली पाहिजे, तिला भगवंतच प्राप्तव्य आहे अशी व्यवसायात्मिका बुद्धी केली पाहिजे. असं जो करत असेल त्याला सद्गुरू म्हणावा, तो सद्गुरू जाणावा. पण त्याच्याबरोबर काही जे सद्गुरू असतात, एक द्रव्याचे विकिले, पैशाच्या मागे लागलेले. जो कोणी श्रीमंत आहे, पैसे देणार आहे, आरामात राहायला जायला खायला प्यायला मजेत मिळत आहे, हे गुरु होऊन राहिले तिथं. यांनाही एक कुणीतरी गुरु हवा असतात, त्यांनाही कुणीतरी असे श्रीमंत शिष्य हवे असतात की ज्या ठिकाणी घी शक्कर लड्डू मिळत आहेत, आजूबाजूला माणसं सेवा करायला आहेत. असे जे सद्गुरू असतात ते एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे अखिले. शिष्याच्या स्वाधीन गुरु असतात, शिष्य म्हणेल त्याप्रमाणे गुरु करत असतात. वस्तुतः गुरु म्हणतील त्याप्रमाणे शिष्यानी वागायचं असतं, पण इथं हे शिष्य धनवंत असल्यामुळे गुरु त्यांच्या ठिकाणी एक शरणागत भूमिकेनं राहिल्यासारखे गुरुच तिथं राहिलेले असतात. शिष्याच्या आधीन झालेला असा जो गुरु आहे त्याला गुरु म्हणता येत नाही, सद्गुरु म्हणता येत नाही. अति दुराशेने केले दीन रूप, हा सद्गुरु कसा झालाय? अति दुराशा, दुरी आशा, भगवंतापासून दूर नेणारी जी आशा आहे तिला दुराशा म्हटलंय. आणि दुराशा देखील अति दुराशा, भगवंताच्या दिशेनं जातच नाहीये तो, सगळं उलट दिशेनं चाललेलं आहे. ऐहिक उपभोग सामर्थ्य मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. असा जर तो कुणी असेल तर तो सद्गुरू असून देखील हीन दीन झालेला आहे. जे काही आपल्याला वास्तविक आयुष्यामध्ये त्याच्या वाटेला जायचं नाही, त्या मानापमानाच्या सत्काराच्या पैशाच्या मागे लागलेला आहे. असा जर गुरु असेल तर त्याला हीन दीन म्हटलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओ मध्ये मिलिंद दादा आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: नाथांच्या एकाहून एक वेगवेगळ्या कथा ऐकताना खरंच खूप आनंद वाटतो आणि त्यातनं शिकायलाही मिळतं.
4: हो
3: दादा, आज तुम्ही कोणती कथा सांगताय?
4: मागच्या भागामध्ये जी कथा आपण ऐकली
3: की
4: चलो मच्छिंदर गोरख आया असं म्हणून गोरक्षनाथांनी मायेमध्ये अडकलेल्या मच्छिंद्रनाथांना जागृत केलं आणि ते स्त्री राज्यातनं बाहेर पडून पुन्हा समाज उद्धारासाठी कार्य करण्यासाठी म्हणून बाहेर पडण्यासाठीची विनंती केली. पुत्रमोह, पत्नी मोह, संसार मोह या सगळ्यांचा कसा परिणाम शरीरामध्ये असलेल्या त्या जीवाच्या मनावर होतो याचं आपल्याला या कथेमध्ये उदाहरण दिसतं. गोरक्षनाथाने जागृत केल्यानंतर मच्छिंद्रनाथ जागे झाले आणि पुन्हा त्यांच्यामध्ये ते वैराग्य निर्माण झालं आणि स्त्री राज्य सोडून आपल्या पुढच्या प्रवासाला जाण्याची त्यांनी तयारी दाखवली. पण राणी मैनावती ही आपल्या पतीला म्हणजे मच्छिंद्रनाथांना आणि मुलाला म्हणजे मीनानाथांना सोडायला तयार नव्हती. तिला अतीव दुःख होत होत कारण की प्रेमाचा आनंदाचा संसार चालू होता, स्त्री राज्यात कशाला कमतरता नव्हती आणि सगळा आनंदी आनंद चालू असताना मध्येच हे सगळं सोडून निघालेल्या पतीला आणि मीनानाथांना ती जाऊच देईना. मग बराच काळ तिथे गोरक्षनाथ थांबले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मैनावती राणीला समजावून सांगितलं आणि एकदा राणी तयार झाली की ठीक आहे तुम्ही स्त्री राज्य सोडून जा. इकडे बरोबर जाताना काय काय घेऊन जायचं याची मोठी यादी मैनावती राणी जी आहे तिने तयार केली की दासी, संपत्ती असं सगळं त्यांच्या बरोबर लवाजमा द्यायचा. पण गोरक्षनाथांनी सांगितलं की आम्ही संन्यासी आहोत, योगी आहोत आणि भिक्षा मागून जगणारे आहोत, तर आम्ही हे बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर शेवटी असं ठरलं की तिघांनी योग्याची वस्त्र घालायची आणि झोळी घ्यायची आणि निघायचं. निघण्यासाठी सगळी तयारी झाली. अत्यंत जड अंतकरणाने मैनावती राणीनी सगळ्यांना निरोप दिला. पण तिने एक गंमत अशी केली की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा गुपचूप ठेवून दिल्या की पुढे कधी गरज लागली तर आपल्या मुलाला काही कमी पडू नये याची ती तरतूद म्हणून तिने त्या 2 विटा त्यांना नकळत झोळीमध्ये त्यांच्या टाकल्या. जड झालेली झोळी बरोबर घेऊन जेव्हा निघाले मच्छिंद्रनाथ, त्या राजमहालातून निघाले, त्या संपूर्ण गावातून निघाले, राज्यातून बाहेर पडले आणि एके ठिकाणी विश्रांती घ्यायला जेव्हा ते थांबले आणि भिक्षा मागून आणण्यासाठी गोरक्षनाथ गावामध्ये गेले होते, तर डोक्यापाशी उशीसाठी म्हणून त्यांनी ती झोळी ठेवली. तर त्याच्यामध्ये काहीतरी कडक गोष्ट आहे असं त्यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी ती झोळी उघडून बघितली. तर त्याच्यामध्ये या सोन्याच्या 2 विटा बघून त्यांना एकदम धक्का बसला. मग त्यांना कळलं की हे कोणी केलं असेल. पुत्रप्रेम तर होतच त्यांना, पुत्राचा मोह अजून पूर्णपणे गेलेला नव्हता, तर त्याच्या कारणासाठी त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. आणि दुसरं एक कारण त्यांच्या मनात असं होतं की आपण जेव्हा आपल्या विशेष स्थानावरती पोहोचू तेव्हा तिथे जे साधू संत असतील, जे बैरागी असतील, ज्या देवी देवता आपल्याला भेटतील त्या सगळ्यांना प्रसाद बनवून तयार करून खायला घालायचा, तर त्याच्यासाठी या सोन्याच्या विटांचा आपल्याला उपयोग
3: कामी येतील.
4: भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले, त्यांनी अन्न शिजवलं मच्छिंद्रनाथांना आणि मीनानाथांना खायला घातलं, स्वतः खाल्लं आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास करता करता, मजल दर मजल करता करता एका अत्यंत दाट जंगलाच्या तोंडापाशी ते आले आणि पुढे मोठी पर्वत माला होती आणि हे घनदाट जंगल होतं, श्वापद होती. पण हे सिद्धयोगी असल्यामुळे यांना कुठल्या गोष्टीने घाबरायची काय आवश्यकता नव्हती. पण झालं असं की त्या जंगलाच्या तोंडापाशी आल्यानंतर मत्स्येंद्रनाथांना पुढे जायचं होतं, पण ते अतिशय घाबरले. त्यांना जंगलातून जायची भीती वाटायला लागली. त्यांनी विचारलं गोरक्षनाथांना की या जंगलामध्ये लुटमार करणारी कोणी टोळी किंवा लोक असतील का. तर गोरक्षनाथांनी त्यांच्याकडे अत्यंत आश्चर्याने बघितलं, त्यांना धक्का बसला की असा प्रश्न जे निर्भय आहेत माझे गुरु ते का विचारताय. त्यांनी विचारलं की तुम्हाला कसली भीती, तुम्ही तर साक्षात मत्स्येंद्रनाथ आहात, तुम्हाला सुर असुर देवी देवता सगळे घाबरतात आणि तुम्ही जंगलात कुठली एखादी माणसं असतील जी लुटमार करत असतील त्यांना का घाबरताय. नाही म्हणे, मीनानाथ बरोबर आहे, लहान आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये मला भीती वाटते की त्याला काही इजा होऊ नये. ते चालायला लागले पुढे. गोरक्षनाथ विचार करतायत की आपले गुरु पहिल्यांदाच आपल्याला असे घाबरलेले दिसतायत आणि त्यांच्या तोंडून असे शब्द कसे काय येत आहेत की भीती वाटतीये, काळजी वाटतीये, चिंता वाटतीये. तर काहीतरी गोंधळ आहे, गौड बंगाल आहे, तर ते शोधून काढूयात असा विचार त्यांनी केला. गोरक्षनाथ असते तर वेळ मिळाला की आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूयात असा त्यांनी विचार केला. आणि एके ठिकाणी असं झालं की नदी ओलांडायची होती आणि पाणी गहिरं होतं, तर मत्स्येंद्रनाथांनी मीनानाथांना कडेवर घेतलं. गोरक्षनाथांनी लगेच ती संधी साधून त्यांना म्हटलं की तुमची झोळी माझ्याकडे द्या, कारण तुम्ही मीनानाथांना उचललेलं आहे तर सगळं पाण्यात जायला नको, झोळी खराब व्हायला नको. तर त्यांनी पण सहजपणाने काढून झोळी दिली, पण सांगितलं असं की सांभाळू ना, कुठे पडायला नको झोळी. गोरक्षनाथ म्हणले हा काळजी करू नका, मी झोळीची काळजी घेतो. आणि नदी ओलांडून पुढे गेले आराम करायला म्हणून जे झोपले मच्छेंद्रनाथ, तर गोरक्षनाथांनी झोळी उघडली आणि त्याच्यात त्यांना त्या दोन सोन्याच्या विटा दिसल्या. त्या विटा दिसल्या क्षणी गोरक्षनाथांना समजलं की आपले गुरु का भयभीत झालेले आहेत. भौतिक गोष्टींचा संग्रह करणाऱ्या प्रत्येक जीवालाही भीती कायम असते. तसं त्यांना लक्षात आलं आणि आश्चर्य वाटलं, रागही आला की गुरुंनी असं कसं काय केलं. पण मग त्यांना लक्षात आलं की हे राणींनी मुलाच्या साठी दिलेलं आहे, पण यांच्या मनातला जो पिता आहे तो अजून जागा आहे इथे. म्हणून त्यांनी त्या विटा तशाच ठेवून दिल्या. पुन्हा ते जेव्हा चालायला लागले तेव्हा झोळीतनं हळूच विटा काढून त्याच्या जागी त्यांनी जे दगड होते ते भरले आणि त्या विटा टाकून दिल्या. काही काळ गेल्यानंतर चालता चालता अधून मधून ते चाचपून बघायचे, विटा आहेत ना, विटा आहेत ना. जड तर लागत होत्या, पण एकदा चाचपताना त्यांना आकार बदललेला दिसला, म्हणून त्यांनी झोळी उघडून बघितली तर त्याच्यात दगड दिसले आणि त्यांना लक्षात आलं की हे सगळं कारस्थान गोरक्षाचंच आहे. म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे याच्यात विटा होत्या सोन्याच्या, त्याच्याऐवजी तू दगड ठेवलेस ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की तुम्ही साक्षात जगताचे पालक आहात आणि तुम्हाला या दोन सोन्याच्या विटा स्वतःच्या कडे ठेवायची काय आवश्यकता आहे, आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भय निर्माण होते अशा वस्तूचा तुम्ही कशासाठी संग्रह करताय, म्हणून मी हे फेकून दिलं. तेव्हा एका क्षणासाठी मोहापायी मत्स्येंद्रनाथ खूप चिडले आणि त्यांनी गोरक्षनाथांना फैलावर घेतलं की तू असं मला न सांगता का केलंस, आता मी काय करू माझ्या मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी. तर गोरक्षनाथ म्हटले की गुरुजी ही वीट काय, मी तुम्हाला अख्खा डोंगर सोन्याचा देतो करून. आणि म्हणून त्यांनी मंत्र टाकला आणि ती पर्वत राजी जी होती ती सगळी सोन्याची झाली. म्हणजे पाहिजेल तेवढा दगड तुम्ही घ्या आणि झोळीमध्ये भरा, मी माझ्या गुरुसाठी काही करू शकतो, तुम्हाला काय आवश्यकता आहे या वस्तूंच्या साठी जीव टाकायचे. आणि मग मत्स्येंद्रनाथांचे डोळे उघडले. तर मग त्याच्या मागचं कारण जे आधी सांगितलं मी त्यांच्या मनात काय होतं ते त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं आणि ते म्हटले खरंच आता मी भयमुक्त झालेलो आहे, निश्चिंत झालेलो आहे, कारण की जो संग्रह लुटला जाईल असा जो केलेला होता संग्रह मी तोच आता नाहीसा झालेला आहे, त्या भयाचं कारण माझ्याकडचं नष्ट झालं. ते पुन्हा योगी आणि वैराग्यपूर्ण अशा स्थितीमध्ये परत आले आणि मग निश्चिंत झाले. मग गोरक्षनाथांनी पुन्हा मंत्रांनी तो सोन्याचा पर्वत आहे तो पुन्हा मातीचा आणि दगडांचा केला, पण ती माती सोन्यासारखी दिसते आपल्याला अजूनही. तो पर्वत जो सोन्याचा पर्वत आहे ती पर्वतराजी ती पण अजून तिथे अस्तित्वात आहे कथेतली. महत्वाची सांगायची गोष्ट ही की जो मनुष्य संग्रह करत राहतो तो सगळ्यात पहिलं म्हणजे चिंता, काळजी, भय म्हणजे भीती ह्यांनी ग्रासलेला असतो आणि त्या सगळ्याचा त्याच्या मनावरती बुद्धीवरती शरीरावरती नात्यांमध्ये सगळ्यामध्ये परिणाम होत असतो याची जाणीव ज्याला झाली आणि ते सगळं ज्यांनी सोडलं तो खरा वैरागी आणि तोच खरा आत्मज्ञानी. हे या कथेचं सार आहे. यावरून मला नाथांनी आपल्याला सांगितलेली जी गोष्ट आहे महत्वाची ती सांगावीशी वाटते. इथे आपलं जे ट्रँगल आहे वैश्विक सिद्ध साधनेचं जे ट्रँगल आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी आपण सांगतो की सद्भाव या स्थितीमध्ये राहा, वॉन्ट आणि नीड यातला फरक समजून घ्या आणि निरपेक्ष व्हा. तर सद्भाव म्हणजे परमतत्व जे आहे शिवतत्व जे आहे त्याच्यामधून सगळ्या जीवांच्या उत्थानासाठी उन्नतीसाठी ज्ञान स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निघत असतात, सगळ्यांचं भलं व्हावं ही एकच स्पंदनं त्याच्यातून सातत्याने निघत असतात. तर ती स्पंदनं आपल्या आतमध्ये पण आहेत आणि आपण ती जर जागृत केली तर आपण शिवतत्व या आपल्या मूळ तत्वाशी एकरूप होऊन जातो. हा एक भाग आहे. दुसरा आहे की बी अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही कंडिशन्स न ठेवता न टाकता जगणे. कुठल्याही कंडिशन्स नाही म्हणजे योग्य त्या कंडिशन्स आपल्या मनामध्ये एक विवेक असायला पाहिजे आणि योग्य त्या कंडिशन्स त्या गरजेच्या असतील त्या टाकणे म्हणजे अनकंडिशनल होणे. आपण जनरली आपली योग्यता आहे त्याच्यापेक्षा जास्त कंडिशन आपण टाकत असतो. त्याच्याबद्दल आपण सविस्तर एखाद्या भागामध्ये नक्की बोलूयात. पण सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग जो आहे की वॉन्ट अँड नीड याच्यामधला डिफरन्स याच्यातला फरक. तर गरज आणि इच्छा आसक्ती गरज आणि आसक्ती याच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे आणि आपण जर तो समजून घेतला तर नक्कीच आपलं आयुष्य सुखी होईल. अगदी सोपं उदाहरण घेतलं आपण की आपल्याला तहान लागली की पाणी पिणे ही आपली गरज आहे. पण तहान लागल्यावर मला सॉफ्ट ड्रिंकच हवं किंवा स्पेसिफिक ड्रिंकच हवं तरच माझी तहान भागेल ही आपली वॉन्ट आहे. तसंच भूक लागली तर अन्न खाणं ही आपली गरज आहे. पण भूक लागल्यानंतर पिझ्झाच पाहिजे किंवा बर्गरच पाहिजे किंवा स्पेसिफिक फूडच खाल्ल्यानंतर माझी भूक भागेल अशी जी मनाची धारणा आपण करून ठेवलेली असते ती वॉन्टमुळे होते. तर वॉन्ट अँड नीड मधला फरक आपल्याला कळतो पण आपण तो वळवून घेत नाही. आपण वॉन्टच्या खूप प्रेमात पडलेलो असतो आणि म्हणून आपण अनेक वेळेला दुःखामध्ये पडण्याचं कारण पण तेच आहे. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याची सगळी प्रोव्हिजन परमेश्वराने करून आपल्याला इथे पाठवलेलं आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्तच जे आपल्याला हवंय ते आपल्याला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते मिळालं नाही तर दुःख होतं, ते मिळालं तर अजून अपेक्षा वाढतात आणि पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी आपली धावपळ सुरू होते. तर हा सगळा जो अंधळा प्रवास अज्ञानमूलक प्रवास आपण करत असतो तो थांबवण्याचं काम वॉन्ट अँड नीड या दोन्ही मधला फरक आपण जर करायला सुरुवात केली तर नक्की होतो.
3: खूप सुंदर सांगितलं तुम्ही, तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
4: धन्यवाद.
3: श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चैनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463030. VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463005.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
5: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: ब्रह्म हे सगळ्याचं मूळ आहे, ज्याच्या भोवती हे सगळं विश्व प्रकाशमान होतंय, घरघर फिरतंय. मूळ त्याचा बिंदू काय असेल तर ब्रह्म हा बिंदू आहे. जे आपण सूर्य हा एक बिंदू आहे, सूर्याच्या प्रकाशावर सगळं जग चालू असतं, त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरत असतात. त्याप्रमाणे ह्या ब्रह्माभोवती हे सगळं विश्व फिरतंय, त्याच्यामुळे प्रकाशमान होतंय. अशा त्या ब्रह्मखंडामध्ये आपण चिंतन केलेलं आहे. इथून पुढे प्रकृतीखंड होतंय. प्रकृती म्हणजे काय? प्रकर्षेण कृती ही प्रकृती. प्रकर्षाने जी कृती करते, प्रकर्षाने जी कृती करते ती प्रकृती. भगवान काही करत नाही, त्याच्या अस्तित्वाने मात्र कार्य होत असतं. सांख्यशास्त्रामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे, प्रकृती हीच कर्त्री मुळी. ते त्या प्रकृतीचं एक खंड आहे. प्रकृती कशी करते मग उदाहरण सांगतो. आकाशामध्ये सूर्य विद्यमान असतो, ऊनही पडतं, उष्णता येते, सगळं मिळतं आपल्याला. पण सूर्य का अग्नी पेटवत नाही, पण दुर्बीण जर मध्ये धरली तर लगेच अग्नी पेटतो. आता हा अग्नी कोणी पेटवला? दुर्बिणीने पेटवला का सूर्याने पेटवला? सूर्य म्हणतो मी नाही पेटवू लागली, मला काय मिळते. दुर्बीण म्हणते मी तर कुठं पेटवला, मी निर्जीव आहे म्हणते, मी काय अग्नी पेटवू शकतो. सूर्य आहे म्हणून मी पेटवू शकते. सूर्य जर नसेल तर दुर्बीण काही काम करणार नाही. पण सूर्य मात्र म्हणतो मी काय पेटवत नाही अग्नी विघ्न, मी फक्त लोकांना जेवढा हवा आहे तेवढा प्रकाश आणि उष्णता जेवढं देतो मी अग्नी उत्पन्न करून जाळून टाकायचं काम मी करत नाही. पण ती दुर्बीण मात्र अशी आहे, सूर्यांची शक्ती घेणार, त्यांची उष्णता एकत्रित करणार आणि अग्नी पाडणार. हे प्रकृतीचं काम आहे. पण ती सूर्याच्या अस्तित्वात काम करत असते. त्याप्रमाणे भगवंताच्या अस्तित्वामध्ये, आत्म्याच्या अस्तित्वामध्येच ही सगळी प्रकृती कार्य करत असते. प्रकृती जड आहे, पण तुला चेतन शक्ती मात्र आवश्यक आहे, त्याशिवाय कार्य करू शकत नाही ती. आपलं शरीर सगळं जडच आहे, आज चेतन शक्ती आहे म्हणून सगळं कार्यान्वित झालेलं आहे.

तुमची बहिर बहिर मुख वृत्ती झालेली आहे ती वृत्ती अंतरंग स्थिरते आत्मरूपाकडे वळते. विषयापासून निर्विषय असणाऱ्या परमात्माकडे वृत्ती जाते हे महत्वाचं फळ त्याचं आहे. आणि त्याच्याकरता पुराण श्रवण करायचंय. काय एकदम होणारी गोष्ट नाही आहे. अनेक विषय कसे आहेत, अनेक जन्म संसिद्ध आहेत, त्याप्रमाणे ही वृत्ती सुद्धा अनेक जन्म संस्कार करून करून करून करून हळूहळू व्हायची. त्याच्याकरता रोजच्या रोज ऐकायचं आहे. रोज म्हणून श्रोतव्य मंतव्य निधिध्यासव्य म्हणून सांगितलं, सारखं श्रवण सांगितलेलं आहे. जेथे नाही श्रवण सार्थ तेथे त्याचा परमार्थ म्हणतात समर्थन सांगितलं. ज्या ठिकाणी श्रवणच नाही आहे त्याला पुढे काय, श्रवणाशिवाय गती नाही आहे. वास्तुपाताना तुम्ही आजपर्यंत 13 पुराण ऐकले, म्हणजे आलटून पालटून त्याच कथा असतात, नवीन काय कथा असत नाहीत. कृष्णजन्म तोच आहे, रामाची कथा तीच आहे, देवती पण ती, सगळ्या कथा त्याच आहेत. आलटून पालटून थोड्या बदल करून त्या कथा येत असतात. पण श्रवण रामदास स्वामी म्हणतात ऐकलं पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे. घेतलेचे घ्यावे जीवन म्हणतात. तुम्ही पाणी रोज नवीन पिता का, तेच पाणी असतं, तेच पाणी रोज पाणी पितात तुम्ही. धान्य तेच असतं रोज, गहू तांदूळ ज्वारी ह्याच्याबद्दल काही आणि काय धान्य असत नाही, पण ते रोजच्या रोज घ्यावं लागतं. घेतलेची घ्यावे जीवन, सेवलेची सेवावे अन्न म्हणतात. नवीन अन्न काय असत नाही आहे. तैसे श्रवण मनन केलेचे करावे, त्याप्रमाणे श्रवण मनन जरी केलं असलं तरी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ते केलंच पाहिजे. म्हणून श्रोतव्यो मंतव्यो निधिध्या, नुसतं श्रवण नाही त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. त्यावेळेला आत्मा कृष्ण परमात्मा आत्मा प्रसन्न होतो, म्हणजे आपली मनप्रकृती प्रसन्न होती. मुख्य म्हणजे मन प्रसन्न झालं की मग सगळं प्रसन्न आहे. मन मोठं हटवायचे लवकर प्रसन्न होत नाही ते. जरा त्याला साक्ष मनात साक्ष असते, मन किती प्रसन्न झालं किंवा काय नाही हे बघायला आपला अंतरात्माच पाहिजे. बाहेर आम्ही किती हसून दाखवलं म्हणून मन प्रसन्न झालं असं होत नाही. अर्थ मनाला प्रसन्न करण्याकरता, म्हणून त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याला वागावं लागतं मग मन प्रसन्न होतं. जोपर्यंत मनाप्रमाणे आपण वागतो तोपर्यंत मन प्रसन्न होत नाही. ते म्हणतात ठीक आहे हे माझ्या मागे येतात. उलट त्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावलं तर मात्र मन प्रसन्न होतं. पहिल्यांदा निरुद्ध होतं पण नंतर एकदम प्रसन्न होतं, आनंद होत होते. म्हणून मनाला प्रसन्न केलं पाहिजे. त्याला प्रसन्न व्हायची एकच एक जागा आहे, ती म्हणजे कृष्ण परमात्म्या चरणास नेऊन ठेवलं पाहिजे, तरच ते प्रसन्न होतं. बाकी विषयांच्या मध्ये हे क्षणिक सुख असतं, बस दुसऱ्या क्षणी दुःख आहे लगेच सापडतो. म्हणून हा पुन्हा पुन्हा विचार करण्याकरता म्हणून हे श्रवण आहे. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे. ते ऋषी 12-12 वर्ष ऐकत बसले होते नैमिषारण्यामध्ये. आपण 7-7 दिवस 5 दिवस कथा ऐकायची, फक्त ऐकली ऐकायची आहे. कारण मनाला संस्कार करून घ्यायचे आहे. आपण बघतो का श्रावण महिना येतो, शंकराज पिंडीवर सगळे अभिषेक करत असतात, सारखं पाणी चालू असतं. गुरुजी मंत्र म्हणत असतात, लघुरुद्र चालू असतो आणि पिंडीवर अभिषेक होतो. किती पाणी पडतं सगळे म्हणून, जास्त बादलीवर किंवा 2 बादल्या पाणी पडेल, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी पडत नाही. मग ते पाणी एकदम मोठं चालेल का? एक बादलीवर पाणी झालं आणि एकदम मोठं चालेल? एकदम मोठं चालत नाही. तो सारखा संस्कार चालला पाहिजे. कसं जीवात्म्यावरती सारखा संस्कार पाहिजे. त्या पिंडीवर अभिषेक करून हे शिकायचं आहे. सारखं म्हणलं, सारखं तेच तेच तेच तेच ऐकून म्हणून त्याची गोडी लावली की मनाला ती गोडी लागते. आणि एकदा मनाला गोडी लागली की मग काही करायला नको. मनाला गोडी लागण्याकरता हे सगळे प्रयत्न आहे. त्याच आत्म्याला मनाला आनंद झाला पाहिजे. अंतःकरणाला गोष्टी ऐकून आनंद झाला पाहिजे. कारण चरित्र कोणाचं आहे? चरित्र भगवंताचं चरित्र आहे. त्याशिवाय गोडी नाही आहे. म्हणून पहिल्यापासून त्याला ऐकायची गोडी लावली पाहिजे. म्हणून श्रवण श्रवण भक्ती पहिल्यांदा सांगितलेली आहे. श्रवण भक्तीशिवाय पुढे उद्धार होणार नाही आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे काहीचा परमार्थ म्हणतात रामदास स्वामी. श्रवण जर नाही केलं, ऐकलं सगळं फुकट आहे. म्हणून सारखं पुन्हा पुन्हा ऐकत राहायचं. अहो साधं शेण असतं शेण, पण शेण सुद्धा खाली पडले माती घेऊन उठतं, त्याशिवाय उठत नाही ते. रस्त्यावर गाय आगले, गायीने शेण टाकलं असेल उचललं खाली, त्याला माती लागली असती. हा शेणाचा गुणधर्म आहे साधा. आपण ज्याला गोमय म्हणतो टाकून देतो त्याचा गुणधर्म आहे. पण ह्या तर भगवंताची लिहिली आहे, भगवत गोष्टी आहे. ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये उपासना आहे, हे ऐकून ऐकून मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि तो परिणाम होण्याकरता म्हणूनच आपण ह्या ठिकाणी बसून हा सगळा प्रपंच 18 पुराण ऐकायचा प्रपंच लावलाय पाठीमागे. आपण घेतलेलं आहे, आपण स्वीकारलेलं आहे. हे कसा करता स्वीकारलंय? आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. शेणाची गौरी पण अग्निसान्निध्य गेल्यावरती तिला अग्निरूप प्राप्त होतं, ती सुद्धा तेजस्वी होतं एकदम. मग आपण तर माणसं त्या भगवंताच्या चरणसान्निध्यात ज्ञानाचं सान्निध्य आल्यानंतर आपल्यालाही ज्ञानाग्नी प्रकट होणार आहे, भक्ती आपल्या चित्तात प्रकट होणार आहे. कृष्ण कथा अनुग्रह उत्पन्न, कृष्णाच्या कथाने अनुग्रहाने उत्पन्न होणाऱ्याची भक्ती आहे. मग हळूहळू ही स्थूल भक्ती आहे. मग हळूहळू सूक्ष्म भक्ती उदयती म्हटली, हळूहळू ती उगवेल. पण पहिल्यांदा स्थूल भक्ती आपण केली पाहिजे. स्थूल भक्ती म्हणजे श्रवण भक्ती, स्थूल भक्ती आहे. म्हणून ती भक्ती पहिल्यांदा केली पाहिजे. इथून पुढे प्रकृती खंडास सुरुवात आहे. प्रकृतीमध्ये 5 देवता मुख्य गणला गेलेले आहेत.
त्यामध्ये महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे, सावित्री आहे आणि राधा.

0: ह्या पाच मुख्य प्रकृतीच्या अधिष्ठात्री देवता म्हणून मानलेले आहेत. बाकी मग त्यांच्यापासून गंगा उत्पन्न झाली आहे. आणखी ज्या स्त्रिय समजता स्तवदेवभेदा म्हणायच्या की मोठ्या मोठ्या पुण्यमती स्त्रिया दमयंती होऊन गेली, देवती होऊन गेली, या मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेलेत. आज सत्यवान सावित्री कथा आहे, सावित्री आहे, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या देव या बघ ज्याला भगवंताचे अनुग्रह म्हणतो, विभूती म्हणतो आपण, अशा सगळ्या विभूती ह्या सगळ्या त्या प्रकृती असणाऱ्या त्यांच्याच देवता आहेत. आणि त्यांच्यापासून काय काय गुण कसे कसे उत्पन्न झालेत ह्या सगळ्या लिहिल्या आपण बघणार आहोत. ह्या सगळ्या ज्या प्रकृती आहेत ह्या मूळ ईश्वरापासून उत्पन्न झाले आहे. एकदा म्हणले गोलोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा बसले होते आणि सगळ्या गंगा यमुना सरस्वती सिंधू सगळ्या नद्या त्या ठिकाणी स्थिर रूप घेऊन सेवा करत होते भगवंताची. आणि त्या ठिकाणी एकदम राधा आली. राधा आल्याबरोबर तिने बघितलं गंगेने फारच आकर्षण रूप धारण केलेलं आहे आणि भगवान सुद्धा मुद्दाम तिच्याकडे बघतायत हे त्याने बघितलं. सरस्वती सेवेला उभे आहे त्या ठिकाणी, तेव्हा सरस्वतीला वाटलं भगवान गंगेकडे आकृष्ट राहिले आहे, महालक्ष्मी पण त्या ठिकाणी आहे आणि भगवंत आपल्या आपल्याकडे लक्ष येत नाही हे सरस्वतीच्या लक्षात आलं. तेव्हा ती सरस्वती गंगेला म्हणते गंगे तू काहीतरी अनुचित कृत्य केलंस बरं का, भगवंताला उडून स्वतःकडे घेऊन चाललेली आहेस तू. स्त्री स्वभाव दुर्तिक्रमा लक्षात ठेवा, प्रकृती जरी असली तरी स्त्री आहे त्या, तेव्हा स्वभाव दुर्तिक्रम आहे आणि पुढचा लीलाक्रम व्हायला पाहिजे. म्हणून भगवत इच्छेने ह्या सगळ्या एकमेकाच्या गोष्टी होत असतात. तेव्हा सरस्वतीला वाटलं की गंगा आपल्याबद्दल काहीतरी कृष्णावर सांगते आहे आणि कृष्ण भगवान गंगेकडे आकृष्ट आले आहेत हे बघितल्याबरोबर सरस्वती शाप द्यायला सिद्ध आलेले. त्यावर महालक्ष्मी म्हणती बाई असं करू नको, शांत हो, हा गोलोक आहे, ह्या ठिकाणी राधा ही मुख्य प्रकृती आहे सगळ्यांची, ती मुख्य अधिष्ठात्री देवती आहे, म्हणून बाई तू शाप वगैरे काय देऊ नकोस. पण सरस्वती काय ऐकायला तयार नाही आणि तिने शाप दिला गंगेला, जा म्हणतो तू मृत्यूलोके जा. ते ऐकल्याबरोबर सरस्वतीने तिला धरून लक्ष्मीने तिला धरून ठेवलंय आणि गंगेला शाप काढला. गंगेला शाप काढल्यावरती गंगेने पण तिला शाप दिला मी मृत्यूलोके जाते, तुला सुद्धा मृत्यूलोकावर यावं लागेल. आणि जी लक्ष्मी बिचारी दोघांना शांत करायचा प्रयत्न करते म्हटल्यावर त्या दोघांनी महालक्ष्मी पण शाप दिलेला आहे, तुला पण तुम्हाला पण मृत्यूलोके यावं लागेल. महालक्ष्मी बिचारी दोघांना सांत्वन करता करता स्वस्थ बसलेले आहे. तेवढा कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा त्यांना सगळं हे कळलं. कळल्यावर ते म्हटले काय हरकत, त्यांनी सगळ्या समजू घातलेले आहे जे होणार आहे. ह्या प्रत्येक कुठलीही जी घटना घडते त्याच्यामागं ईश्वराचा काहीतरी प्रेरणा असते. आपण सुद्धा जे काही करतो त्याच्यामागे ईश्वराची प्रेरणा असते. आपल्याला वाटतं आपण बोलून गेलो, आपण चांगलं केलं, आपण वाईट केलं, आपण काही चांगले करत नाही आणि वाईट करत नाही आहे. ईश्वर सूत्र हलवणार आहे त्याप्रमाणे आपण हलत असतो. फक्त अहंकारनं म्हणतो आम्ही चांगलं केलं आम्ही वाईट केलं, आपल्या हातात काही नसतं. जन्म मृत्यू कर्म करणं आणि त्याची फळं ही सगळी ईश्वराच्या अधीन आहेत, आपल्या हातात काही नाही आहे. मग भगवंतने सगळ्यांना समजून घातलेले आहे बायांना तुम्हाला मृत्यूलोके जावंच लागेल. तेव्हा महालक्ष्मी म्हणते म्हणे महाराज माझी काहीच चूक नाही आहे आणि चूक नसताना मला उगीच दोघींनी शाप दिलेला आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे आता मृत्यूलोकावरती. हो म्हणले त्यांनी त्यांच्या मुखातून जे काय आलंय हे सगळं असंच घडणार आहे. त्याला आणखीन मुख्य गंगेला खाली जायला आणखी एक मुख्य कारण झालं. गंगा मातो श्री गंगा ही अत्यंत सुंदर रूप घेऊन गोलोकात बसली होती, त्यावेळी राधा त्या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा राधेला संशय आला की आपल्या कृष्ण परमात्माला घेऊन गंगा आपल्यापासून लांब चाललेली आहे. त्याबरोबर ती गंगेला शोधायला लागली. तो गंगेला कळलं की राधा आपला शाप देणार होता म्हणून ती भगवंताच्या अंगुठ्यात जाऊन बसली, अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यात जाऊन बसली ती. राधा सगळी त्रैलोक्यात हिंडून आली, इकडून तिकडून सगळीकडे हिंडून आलेली आहे. गंगा गुप्त आल्यावरती सगळीकडचं पाणी नष्ट आलं एकदम. राधा सगळीकडे त्रैलोक्य शोधून आली, ब्रह्मलोकात जाऊन आली, मृत्यूलोकात, पाताळलोकात, पण गंगा काय कुठे दिसे ना हे बघितल्यावर ती खिन्न झाली आणि भगवान कृष्ण ते कळलं. आणि त्याचवेळी ब्रह्मदेव पण त्या ठिकाणी आलेले आहेत की सगळीकडे पाण्याचा अभाव झालेला आहे, गंगा कुठे गंगा कुठे म्हणून शोधत शोधत त्या ठिकाणी आलेले. आणि त्याने बघितलं की भगवंताच्या अंगुष्ठामध्ये पायाच्या अंगठ्यामध्ये गंगा लपून बसलेली आहे. त्याबरोबर त्याने राधेस स्तुती केली आणि सांगितलं बाई गंगा मातेला काय शाप देऊ नकोस, तेव्हा आम्ही गंगेला ताई तू प्रगट कर आणि गंगेला आम्ही घेऊन जाणार आहोत. तर ती म्हटली घेऊन जा म्हणले माझी काही हरकत नाही, म्हणून गंगे स्तुती राधे स्तुती ऐकली आणि ब्रह्मदेव आश्वासन दिलं मी काही तिला शाप देणार नाही म्हणून. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे गंगा त्या ठिकाणी भगवंताच्या पायातून प्रगट झालेली आहे. म्हणून भगवत पादोदकम पावनम, ज्या शेषेशे भगवंत झोपलेले आहेत त्याच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगुष्ठापासून गंगा उत्पन्न झालेली आहे म्हणजे अत्यंत पवित्र आहे. आणि पुन्हा पश्चात पन्नगशायिना भगवत पादोद, पन्नगशायिना ज्या भगवंताच्या झोपड्या भगवान शेषावर झोपणाऱ्या भगवंताच्या पायातून निघालेली आहे आणि पश्चात कुठे शंभोर मूर्धनी भगवान शिवांच्या जटेत गेलेली आहे, त्यामुळे ते अधिकच पावन झालेली आहे. अगोदर मूळचे पावन, त्यातून भगवंताच्या पायातून निघालेली आणि शिवांच्या डोक्यावर जाऊन बसलेली आहे. म्हणून गंगेची महती ही अतिशय वाढलेली आहे. अशी ही गंगा, त्यापण सरस्वतीला शाप झाला होता तू पण जा म्हणून. मग सरस्वती भगवान कृष्णा शरण गेली आहे, म्हणे महाराज माझं आयुष्य मी जरी असले तरी पण मी अल्पस्वल्प रूपाने राहते, माझी काही मृत्यू लोकात जायची इच्छा नाही आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेले आहे, ते शापात थोडं काहीतरी रूपांतर कमी अस करा. भगवान कृष्णाला दया आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं बाई तू अल्परूपाने राहा म्हणले, गंगा मिळाली की तुझं स्वरूप संपलं म्हणाले. म्हणून सरस्वती ही गुप्तरूपाने आहे, काही काही थोड्याच ठिकाणी प्रकट आहे. बद्रीनारायणने प्रकट झाली गंगा, त्या ठिकाणी व्यासाश्रम हा सरस्वती तीरावरती आहे. नारायण गेलो बघा त्या ठिकाणी सरस्वतीने दाखवतात आणि आली आणि लगेच संपली पुढे, थोडी जास्त नाही 10-15 मिनिटं चालली का किती वेगात धावत येते आणि पुढे आलं कणाली मिळाली की संपली ती. थोडं थोडं ठिकाणी सरस्वती प्रकट झाली आहे, बाकी सर्व ठिकाणी गुप्त आहे. सरस्वती म्हणजे ज्ञान. ज्ञान हे कसं आहे, ज्ञान हे मुळात गुप्त स्वरूप असतं. ज्ञान काय बाहेर दाखवता येत नाही, शक्ती बाहेर देखील दाखवता येत नाही, प्रगत अभिव्यक्त आलो कळतो की हा मनुष्य ज्ञानी आहे म्हणून. पण ज्ञान नावाची वस्तू आहे आणि ती बाहेर कोणा दाखवते ती असला प्रकार काही नसतो. ज्ञान हे अंतरात्म्यात असतं, ते आत्मस्वरूप असतं. म्हणून सरस्वती ही गुप्त रूपाने सांगितलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी दोन दोन संगम आहेत त्या ठिकाणी त्रिवेणी संगम असंच म्हणतात. सरस्वती गुप्त रूपाने म्हणजे ज्ञानरूप सरस्वती गुप्त रूपाने त्या ठिकाणी येत असते. आता आपण रोज बघतो म्हणून शंखवादन होतो. शंख आहे किती दीर्घकाळ शंख चालतो ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि शंखात जो काही आनंद आहे हा निराळा आहे. भगवान विष्णूसुद्धा शंखाला आपल्या हातात धारण केलं आहे. त्या शंखचोड भगवान शंखाला का धारण केलं, शंखाचं काय महात्म्य आहे हे सांगणारी कथा ह्या ठिकाणी आलेली. वृषध्वज नावाचा एक राजा होता. हा राजा शिवांचा महान भक्त आणि शंकराची मोठी उपासना केली. शंकरांना प्रसन्न करून घेतलं, शंकरांच्या कृपेने मोठं राज्य वगैरे त्याला मिळालेलं आहे. पण त्यांनी काही देवीची उपासना कधी केली नाही, प्रकृतीची उपासना केली नाही, त्यांनी परमात्म्याची उपासना केली. ते सगळं बघितल्यावर सूर्य सगळ्या साक्षी आहे. तो सूर्य म्हणतो राजा अरे बाबा त्या देवीची उपासना केली पाहिजे, देव आणि देवी ह्यात भेद मानू नये. जगदा पितरो वंदे पार्वती परमेश्वर, पार्वती परमेश्वर दोघांच्या देव शक्ती आहे, तू दोघांच्यात भेद मानतोस म्हणले, त्यामुळे तू श्रीहीन होशील अशा प्रकारचा शाप त्यांनी दिला. त्याबरोबर सूर्याने शाप दिला. शाप दिल्यावर हा शंखजोड जो होता हा भगवानाला शरण गेलेला आहे. म्हणे महाराज मी श्रीहीन होईल, माझं राज्य निघून जाईल असं सूर्याने शाप दिलेलं आहे. ते कळल्याबरोबर भगवान शंकरांना क्रोध आलेला आहे आणि त्रिशूळ घेऊन सूर्याला मारायला धावले. ते माझ्या भक्ताला का शाप दिला असं चालं. सूर्य पुढे पोहोचतोय आणि शंकर त्रिशूळ मागून धावतायत. विलक्षण पेच प्रसंग उत्पन्न झाला. आता काय करायचंय, सूर्य भगवान धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि सांगितलं म्हणे अशी जी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे माझ्या मागे शंकर भगवान धावत मला मारायला लागलेत, आता काय करायचं म्हणले. ब्रह्मदेव म्हणले चला आपण भगवंताकडे जाऊ म्हणले, तेच काय तो निर्णय करतील. आणि त्याप्रमाणे वैकुंठात हे सगळे लोक आले. भगवान विष्णू विचारलं काय कसा करता आला, सांगितलं अशी जी घटना घडलेली आहे आणि सूर्य आम्हाला मारण्याकरता त्रिशूळ घेऊन यायला लागलेले आहेत. त्याबरोबर भगवान विष्णू पुढे आले आणि शिवांचं त्यांनी स्तुती केली. हो भगवान शिव तुम्ही कसे आहे, जगाच्या कल्याणाकरता तुमचा अवतार आहे, तुम्ही अत्यंत शान आहे, शांत आहात, ज्ञानस्वरूप हे तुमचं स्वरूप आहे. असं असताना तुम्ही म्हणे त्या सूर्यावरती कशा कथा रागवलेला, शांत राहा. त्यावर शंकराने सांगितलं म्हणे असं म्हणे यांनी माझ्या भक्ताला त्रास दिलेला आहे, माझ्या भक्ताला कारण नसताना म्हणे यांनी शाप दिलेला आहे, तेव्हा त्याचं रक्षण करणं माझं काम आहे. माझ्यावर कोणत्या शाप काही येऊ शकत नाही आहे म्हणून माझ्या भक्ताचं मी रक्षण करणार आहे. तेव्हा भगवान विष्णू हसायला लागले म्हणे भक्ताचं रक्षण सगळ्या सर्वांनी करावं ही गोष्ट खरीच आहे म्हणली, त्यात खोटं काही नाही आहे. पण भक्त आहे कुठे म्हणले, आता तुम्ही तिथून निघून वैकुंठ ब्रह्मलोकात जाऊन तिथून इथे येईपर्यंत म्हणे कलियुगातले चार युग निघून गेले म्हणले पृथ्वीजलावरती. तो वृषध्वज राजाही नाही आहे, त्याचा पुत्र धर्मध्वज तोही नाही आहे, त्याचा पुत्र इंद्रध्वज तोही नेले, त्याची नातू पंतू आहेत म्हणले त्या ठिकाणी. आणि लक्ष्मी गेल्यामुळे ते महालक्ष्मीची उपासना करतात, दुर्गादेवीची मोठी उपासना चालू केलेलं आहे आणि त्याच्या कृपेने त्यांना राज्य मिळणारच आहे. तर तुम्ही उगाच काय व्यर्थ परिश्रम करता म्हणले, आता कोणाचं रक्षण करणार म्हणले तुम्ही. ज्या राजाचं रक्षण तुम्ही करणार आहात तो वृषध्वज राजा नाहीच आहे, व्यर्थ कशा आकारण क्रोध करताय. म्हणून महाराज आपण शांत व्हावं म्हणून शिवांची स्तुती करून शिवांना शांत केली. शिव भगवान शांत आले त्यांनी त्यांना कळलं अरे ज्याचं रक्षण करायचं तोच राजा नाही आहे, त्याच्या वंशामध्ये पुढचे नातोंड पंतोंड जे आहेत ते महालक्ष्मी उपासना करतायत, तेव्हा त्यांच्या कृपेने म्हणे त्यांना राज्य वगैरे मिळणारच आहे, महालक्ष्मी कृपा होणार आहे. म्हणून भगवान शिव पुन्हा आपण उठलेले आहेत आणि कैलास पर्वतात निघून गेले. अशा अशा प्रकारची ही वृषध्वजाची कथा आलेली आहे. त्या वृषध्वजाच्या वंशामध्ये धर्मध्वज नावाचा राजा होऊन गेला आणि मानसी ही त्याची कन्या होती. त्या दोघांनी मिळून देवीची मोठी आराधना केली, महालक्ष्मीची मोठी उपासना केली की बाई तुझी कृपा झाल्याशिवाय आम्हाला राज्यलक्ष्मी मिळणार नाही आहे, कारण आमच्या वंशात पूर्वजांनी न उपासना केल्यामुळे सूर्याने शाप दिलेला आहे, म्हणून आम्ही तो शाप जावा म्हणून महालक्ष्मीची मोठी उपासना केली. त्या लोकांनी उपासना केल्यावरती ती उपासना बघितली आणि शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आहे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यांनी म्हटले तुम्ही विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूंची उपासना केली की महालक्ष्मी आम्हाला प्रसन्न झाली पाहिजे. महालक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी आहे, तेव्हा त्यांची कृपा झाली तर महालक्ष्मीची कृपा हवी. तर ब्रह्मदेव विष्णू दोघे प्रसन्न झाले आहेत आणि महालक्ष्मी म्हणतात भाई त्यांनी उपासना केलेली आहे तेव्हा तुम्हाला आता खाली जायला पाहिजे, आणि पूर्वी शाप पण झाले तुम्हाला तेव्हा तुम्हाला खाली गेलं पाहिजे आता. तेव्हा ती म्हणते भाई, तेव्हा तिला वाईट वाटलं, रडूया लागलं, म्हणजे महाराज तुमच्या विरामध्ये कशी उपासना करू मी, कशावर पृथ्वी तलावरती. काही नाही म्हणले, तुम्ही त्या ठिकाणी जा म्हणले. पूर्वी म्हणले सुदामा नावाचा माझा एक मित्र होता, माझा एक गोफ होता, सुदामन नावाचा माझा एक गोफ होता. एकदा राधा आणि कृष्णांचा कलह चाललेला असताना त्या सुदामनने काय केलं, कृष्णाची बाजू धरली आणि राजाला म्हटलं राजे तू गुज व्यर्थ कृष्णा रागवतीस, ते भगवान आहे, सर्वव्यापी आहे, त्रैलोक्य अधिपती आहेत, त्याच्यामुळे सगळं विश्व उत्पन्न झालेलं आहे, म्हणून मी कृष्णावर रागवणं हे तुला बरं दिसत नाही, म्हणून त्यांनी कृष्णाची बाजू उचलून धरली. त्याबरोबर राधा रागवली तू कृष्णाची बाजू घेतोस म्हणून बाबा तू मरते लोकात जा म्हणून तिने शाप दिला. त्याबरोबर त्यालाही अवतार घ्यावा लागला या पृथ्वी तलावरती. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत भाई महालक्ष्मी तुला गेलं पाहिजे म्हणे, माझ्याच अंशाने म्हणे सुदामन नावाचा माझा पुत्र आहे, माझा अंश आहे तो म्हणे ह्या धनुवंशामध्ये उत्पन्न होणार आहे. शंखचूड त्याचं नाव आहे, शंखचूड नावाचा धनुचा पुत्र आहे आणि तो त्याच्या तू पण लक्ष्मीचा अंश आहेस, राधेचा अंश तू आहेस, म्हणून तुला पृथ्वी चालू गेलं पाहिजे आणि तुमच्या दोघांचं विवाह होईल. सिचे म्हणले नारायणा भगवंता मी तुमच्याशिवाय कुणाशी विवाह करणार नाही, मी तुमच्याशिवाय कृप एकनिष्ठ राहणार वगैरे वगैरे सगळं सांगितले त्याने. म्हणे तू जाऊन उपासना कर, पुढे बघू म्हणे काय असेल ते. अगोदर अवतार तर घे. त्याप्रमाणे धर्मध्वज आणि मानसी या दोघांच्या पोटी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तुळशी नावाची कन्या जन्माला आलेली आहे. आपण जी तुळस म्हणतो ना ही तुळशी नावाची कन्या होती, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला जन्म झालेला आहे आणि पूर्वजन्म संस्काराप्रमाणे ती म्हणते मी आता उपासना करणार आहे, भगवान श्रीनारायण मला कृष्ण परमात्माच पती मिळाले पाहिजेत आणि त्याप्रमाणे मला उपासना करायची आहे. पूर्वजन्म संस्कार मोठे विलक्षण असतात, त्याप्रमाणे तिने मोठी उपासना केली, पंचाग्नि साधन केलेलं आहे आणि इकडं शंखचूड पण धनुच्या पोटी जन्माला आलेलं आहे. शंखचूडा सुद्धा पूर्वजन्म संस्कार होते, त्यांनी पण ब्रह्मदेवाची मोठी उपासना केली. पुढे तरुण झाले, ब्रह्मदेवाकडून सगळं शस्त्रास्त्र मिळवलेले आहेत, ऐश्वर मिळवलेलं आहे आणि पुढे त्यांनी इंद्रावर स्वारी केली आणि त्रैलोक्याचा अधिपती म्हणून झाला तो. जसे वृत्रासू हिरण्यकश्यप मोठे मोठे राजे होते त्याप्रमाणे शंखचूड सुद्धा त्रैलोक्याचा अधिपती झाले, सगळ्या देवाला त्याने हरवून टाकलं. सगळे देव ब्रह्मदेवाकडे शरण गेले, म्हणजे तुम्ही कशाला वरदान दिलं, नाही म्हणले तपश्चर्याचं फळ हे प्रत्येकाला दिलंच पाहिजे. तो कुणी देव असो दानव असो मानव असो जो जो कोण तपश्चर्या करेल त्याला त्याचं फळ दिलंच पाहिजे. तपश्चर्या म्हणजे कर्मकांड आहे, कर्मकांडाचं फळ द्यायला हे भगवान बांधलेले आहेत, म्हणून आपण नेहमी तपश्चर्या केली पाहिजे. आपण काय अरण्यात जाऊन तपश्चर्या करू शकत नाही, पण श्रीराम जय राम जय राम एवढं तर म्हणू शकतो नक्की. आपण जाता येता उठता बसता हा जपयज्ञ आहे, हा जपयज्ञ आपण सरळ करू शकतो. हा श्रवण यज्ञ आहे, हे आपण करू शकतो. म्हणून आणि त्याचं फळ द्यायला भगवान बांधले गेले. कुठलंही कर्म हे व्यर्थ होत नाही, केलेल्या कर्माचं फळ द्यायला नियती बांधली गेलेली आहे. म्हणून सत्कर्म नेहमी केलं पाहिजे. त्या शंखचूडानं काय केलेलं आहे, मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगी विलक्षण शक्ती आलेली आहे, त्रैलोक्याचा अधिपती झालेला आहे आणि देवाने त्याने हरवून टाकले वगैरे वगैरे सगळं सांगितलं. पुढे शंखचूड तरुण झालेला आहे आणि तुळशी पण तरुण झाली आहे. तिने पण मोठी उपासना केली की मला नारायणच पती मिळाला पाहिजे, भगवान कृष्ण परमात्माचे माझा विवाह झाला पाहिजे, भगवान विष्णू मिळाला पाहिजे, म्हणून मोठी तपश्चर्या केली. आणि एक दिवस ब्रह्मदेव तिच्याकडे आश्रमात गेले तेव्हा तिने सांगितलं म्हणे ब्रह्मदेव आता माझा काळ किती राहिला म्हणले या पृथ्वी तलावरती, मी अजून किती तपश्चर्या करायची आहे. तेव्हा तिने सांगितलं पाहिजे असं नाही म्हणले, तपश्चर्या केल्याची गोष्ट खरी आहे पण भगवान विष्णूच्या अंशातून हा शंखचूड धनु उत्पन्न झालेला आहे. पूर्वीचा गोलोकातला जातो कृष्णापासून आविर्भूत झालेला आहे. सुदामन नावाचा कृष्णाचा मोठा गोप आहे. तू पण म्हणले पूर्वीची गिरिजा म्हणून दासी होतीस राधेची, शापामुळे तू या ठिकाणी तुळशी म्हणून जन्माला आलेली आहेस वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि सांगितलं बाबा बाई तू आता म्हणून शंखचूडाची विवाह कर, इतकं त्यांनी सांगितलं. आणि त्या रात्री तिला शंखचूड राक्षस होता त्याचं स्वप्नामध्ये त्याचं दर्शन झालं. शेवटी ब्रह्मदेवाची माया मोठी विलक्षण आहे. आणि इकडे शंखचूडा सांगितलं बाबा रे तू जा म्हणले वृंदावनात तू जा आणि त्या ठिकाणी ते बसलेले तपश्चर्या करत तुझी पत्नी जाऊन त्याला फेट. त्याबरोबर शंखचूड त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तुळशीला बघितलं त्याने तेव्हा तुळशी सभ्यपणे म्हण तुळशी म्हणते बाबा रे कुणीही परपुरुष म्हणे हे आरण्य देत नाही आणि बोलत बसत नाहीस तेव्हा तू माझ्या कशा गप्प बोलतोस म्हणले, कोण कुठले वगैरे चौकशी करतोस, हे परपुरुष तुला शोभत नाही आहे, तू इथून निघून जा. त्यावर शंखचूडने पण सांगितलं तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणे, सभ्यता अशीच आहे, मी काय तुला पळून द्यायला आलो नाही म्हणले, मला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे त्याच्या अनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि तू पण मनामध्ये विचार कर म्हणले, तुला ब्रह्मदेवानं सांगितलं असलंच पाहिजे म्हणलं की ज्या अर्थी मला सांगितलेलं आहे त्या अर्थी तुला पण सांगितलेलं असलं पाहिजे. आणि तुझी अनुमती असेल तरच मी विवाह करणार आहे नाहीतर मी नाही. तेव्हा तुला ब्रह्मदेवानं सांगितलं आठवलं आणि तुझ्या बुद्धीला मोह पडला की हा शंखचूडाशी विवाह करायचा आहे. तिने अनुमत दिली आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव साक्षात प्रकट झाले आहेत आणि तुळशी आणि शंखचूड या दोघांचा विवाह साक्षात ब्रह्मदेवाने लावून दिले.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ति सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: भक्ती सुधावरून ऐका, रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या घरी आहेत ह्याचा चोळाप्पाला अतिशय आनंद झाला। परंतु चोळाप्पाची सासू राधाबाई आणि पत्नी येसुबाई ह्या मात्र स्वामींच्या वास्तव्यामुळे कातावल्या होत्या, कारण त्या दोघी सोवळा ओळ पाळणाऱ्या होत्या। स्वामी समर्थांकडे कुणीही येत आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करीत हे ह्या राधाबाईंना आणि येसुबाईंना आवडत नसे, त्यामुळे स्वयंपाकघरातली त्यांची धुसफूस बाहेरच्या खोलीत समर्थांना स्पष्ट ऐकू यायची। समर्थ ह्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे। मधल्यामध्ये स्वामींवर विलक्षण प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याच नामात गर्क असणाऱ्या चोळाप्पाची स्थिती मात्र चमत्कारिक व्हायची। घरातल्या अन्नाचा साठा संपत आला होता। चोळाप्पा स्वामींच्या नादी एवढा लागला होता की पैसे मिळवण्यासाठी तो काहीही करत नव्हता। एक दिवस काय झालं तर राधाबाईंना उद्देशून स्वामी म्हणाले, आज घरात हालचाल दिसत नाही, स्वयंपाकाची काहीही तयारी दिसत नाही। तेव्हा राधाबाई म्हणाल्या, अन्न शिजवायला धान्याचा कण तरी हवा ना। राधाबाईंचं हे उत्तर ऐकून समर्थ मोठमोठ्याने हसू लागले। राधाबाईंची मानसिक परिस्थिती मात्र गंभीर झाली। समर्थांसारख्या सत्पुरुषाला आपण जेवण करून वाढू शकत नाही ह्याचं त्यांना दुःख झालं। त्यांच्या डोळ्यातून आसव ओघळू लागली। तेव्हा समर्थ म्हणाले, मी एवढ्यासाठी हसत होतो की घरात अन्नाचे प्रचंड साठे साठलेले असताना तुम्ही अन्नाचा दाणा नाही असं कसं म्हणता। स्वामींचं हे बोलणं ऐकून राधाबाई चकितच झाल्या। त्या जागेवरून उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या तर स्वादिष्ट अन्न त्यांची वाट पाहत होतं। सर्व डबे धान्यांनी गच्च भरलेले होते। राधाबाईंना स्वामी समर्थांच्या लीलांची जाणीव झाली। त्या बाहेर आल्या आणि समर्थांच्या पायांना स्पर्श करीत नमस्कार केला। दोघींचीही मन स्वच्छ झाली होती। त्यांनी स्वामींची ताकद ओळखली आणि दोघीही स्वामींना शरण गेल्या। स्वामींच्या कृपेने घर अन्नधान्यांनी भरून गेलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला कदाचित असं वाटलं की मी नामाविषयी वारंवार का सांगतो, तर त्याचं कारण असं आहे की नाम परमेश्वराचं दर्शन घडवतं। आपण एखादी वस्तू पाहतो, त्याचा आनंद लुटतो, परंतु वस्तू शाश्वत नाही। नामाचं तसं नाही, नाम शाश्वत आहे। कारण आपण ज्या परमेश्वराचं नाम घेतो तो परमेश्वर शाश्वत आहे। त्यासाठी नामसाधना आवश्यक आहे। नामाच्या आड आपल्या मनातले विचार येतात, त्या विचारांना पूर्णपणे विसरल्याशिवाय नाम दृढ होत नाही। आपण नाम घेताना जर प्रपंचाचा विचार आला तर नामात अडथळा येतो, म्हणून मनातून प्रथम प्रपंच काढून टाकावा लागतो, तरच नाम मनामध्ये घुमू लागतं। नामस्मरणामुळे वासनांचा क्षय होतो। एकदा वासना संपल्या की मनातले प्रापंचिक संदर्भ संपुष्टात येतात, म्हणून साधकाने नामातच राहणं अत्यावश्यक आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.